श्रोते हो सुप्रभात. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 23 वैशाख शके 1948 13 मे 2026. आमच्या आजच्या या सभेत मी मिलन नायगडे आपलं स्वागत करते. सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

श्रोते उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जोगी आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 6 वाजतायत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: एखाद्याच्या कल्याणासाठी किंवा दुसऱ्याच्या आनंदासाठी आपल्या प्रिय गोष्टीचा स्वेच्छेने त्याग करणं, सोडून देणं, त्यालाच तर आपण त्याग म्हणतो. यात मोह धरता येत नाही. अर्थात ही गोष्ट वाटते तितकी सोपी नक्कीच नाही, कारण माणूस मूलतः संचय करणारा, मी माझचा हव्यास धरणारा असतो, आसक्ती प्रिय असतो. त्यामुळे त्याग हा शब्द उच्चारायला जेवढा भरीव आणि जड आहे, तेवढा सोडायलाही जडच आहे. म्हणून भल्या भल्यांनाही ते जमत नाही. यात काही गमावणं, सोडून देणं असं नसून चांगल्या गोष्टीसाठी किंवा निस्वार्थ भावनेनं निर्णय घ्यावा लागतो. यात मनाची, शरीराची आणि कर्माची शुद्धता हवी असते. त्याग अनेकविध पैलूंमधून करावा लागतो. त्यात हवी असते निस्वार्थ वृत्ती, आपला फायदा न बघता इतरांचा विचार करणं आणि त्यासाठी एखादी गोष्ट सोडणं म्हणजे त्याग. भावनिक आणि मानसिक दृष्टीनंही हे एक आव्हान ठरू शकतं. आध्यात्मिक पैलू बघता फळाची अपेक्षा न ठेवता इच्छांचा, वासनेचा त्याग करणं, यातूनच समर्पण करू शकतो. देश, राष्ट्र इत्यादीसाठी आपलं अस्तित्वच अर्पण करावं लागतं ही त्यागाची परिसीमा ठरते. तर व्यवहारात एखादी मालमत्ता अथवा अधिकार यावरील आपला हक्क सोडणं हे त्यागाचे विविध पैलू आहेत. थोडक्यात काय तर मी माझं याचं ओझं उतरवून टाकणं म्हणजे त्याग. जनसेवेसाठी जनाला धर्माची जाणीव करून देणारे भगवान महावीर आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा सर्वसंग परित्याग, अशीच ही त्यागमय जीवनाची परंपरा आपल्याला लाभली आहे. केवळ हेच नव्हे तर 19व्या शतकातही स्वातंत्र्यासाठी, देशासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून चळवळीत भाग घेणारे मार्गदर्शक यांचा त्यागही मोलाचाच. यामुळेच तर देश स्वतंत्र झाला आणि आपण मुक्त जीवन जगू लागलो. या त्यागातूनच आपल्याला स्वातंत्र्याचं महत्व उमगलं. वास्तविक या सर्वच बाबतीत महिलांचाही त्याग तेवढाच महत्वाचा. आपलं सौभाग्य देशासाठी अर्पण करणं, अनेकदा जोखीम स्वीकारून आपणही त्यात सहभागी होणं हे त्यागाचं अत्युच्च उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला असतात, पण त्यांना शोधून त्याचा आदर्श घेणं महत्वाचं असतं. त्याग ठरवून करता येतो. अर्थात मला न आवडणारी गोष्ट सोडणं म्हणजे त्याग नाही, तर अनेक गोष्टींचा मोह असूनही कुठे थांबायचं हे कळलं तर त्या त्यागाला महत्व येतं. त्याग शक्य अशक्याच्या तराजूत तोलला तर अशक्याचं पारडं कदाचित जड होईल, पण आज या भावनेची तेवढीच गरज आहे. आजही देशाचं रक्षण, समाजातल्या अन्याय अत्याचाराचं उच्चाटन करण्यासाठी फार मोठा नाही, पण त्यागाचा मोह झाला पाहिजे. अनाथांसाठी, वृद्धांसाठी आपल्याला अडचणीचं ठरत असलं तरी त्यांना सांभाळण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावाच लागतो. तर त्याग ही एक अशी भावना आहे, ती अंतस्फूर्त असेल तर जाचक वाटत नाही. पण एवढं खरंय की कठोर निर्णय, खंबीर मन आणि संयम यामुळे सहज साध्य करता येतं. कारण अत्यंत उदात्त वलय असलेला त्याग अशाच प्रकारे आवश्यक असतो. आसक्तीतून विरक्तीकडे जाण्याचा हा मार्ग सोपा नाही, पण अशक्यही नाही. अर्थात आज सर्वसंग परित्यागाची आवश्यकता नाही, पण मला हवी असलेली वस्तू दुसऱ्या कोणा गरजूलाही ती हवी असेल तर त्याला ती निसंकोचपणे देणं हा त्याग ठरू शकतो. तर तुकाराम महाराज म्हणतात तसं, भोगे घडे त्याग त्याने अंगा येती भोग. असं होऊ न देता एखादी गोष्ट त्यागली की तिचा विचारही न करणं ही मनशक्ती, हा संयम मानवाला जिंकण्यास मदत करतो.
1: श्रोतेहो, अमृतधारा या कार्यक्रमात त्याग याविषयी डॉ शुभदा धारुरकर यांचे विचार आपण ऐकलेत. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र, श्रोतेहो 6:10:33 झाली आहेत. प्रसारित करत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली कल्याण इनामदार यांची रचना, संगीतबद्ध केली आहे प्रभाकर पंडित यांनी.

0: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची। आला पगार? आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत।
0: आधी झुमके?
1: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री।
2: पण त्या झुमक्यांचं काय?
3: जातेस की? देऊ इंजेक्शन।
4: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।
5: श्रोत्यो, स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रीनिवास खळे यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना, गायलीय पंडित भीमसेन जोशी यांनी।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी फ्रोजन शोल्डर याविषयी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या भागात आपण हाडांच्या, सांध्यांच्या व नसांच्या काही विशिष्ट आजारांबाबत जाणून घेणार आहोत. रुग्णांमध्ये प्रामुख्याने आढळणारा एक प्रमुख आजार किंवा वैद्यकीय स्थिती म्हणजे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये खांद्याच्या सांध्यांमध्ये कडकपणा व वेदना जाणवतात, खांद्याची हालचाल कमी होते व दैनंदिन कामामध्ये अडचणी निर्माण होतात. फ्रोझन शोल्डरची लक्षणे बाबत बोलायचं झालं तर खांद्याच्या सांध्यामध्ये सतत वेदना होणे, सांध्यांमध्ये कडकपणा म्हणजेच स्टिफनेस जाणवणे, हात वर करण्यात किंवा मागे करण्यास त्रास होणे, जसे की कपडे घालताना किंवा केस विचारताना त्रास होणे व हळूहळू पूर्ण खांद्याचा सांधाच अखडून जाणे, ही फ्रोझन शोल्डरची लक्षणे असतात. फ्रोझन शोल्डरची कारणे बघायचं झालं तर दीर्घकाळ खांद्याची हालचाल नाही झाली तर फ्रोझन शोल्डर होतो. जसं की खांद्याला काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झाले किंवा ऑपरेशननंतर सांध्याची हालचाली पट्टा लावून बंद केल्या जातात, त्यानंतर सुद्धा असे प्रकार होतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सुद्धा ही स्थिती लवकर निर्माण होते. फ्रोझन शोल्डरच्या आजाराचे काही टप्पे असतात. सुरुवातीचा टप्पा जो असतो त्याला फ्रीजिंग स्टेज म्हणतात. या सुरुवातीच्या टप्प्यात सांध्यांमध्ये वेदना जास्त असतात व हालचाल करताना त्रास होतो. त्याच्या पुढचा टप्पा असतो फ्रोझन स्टेज. या नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू वेदना कमी होतात परंतु सांध्याचा कडकपणा वाढू लागतो. तिसरा व शेवटचा टप्पा असतो थॉविंग स्टेज, म्हणजे विरघळण्याची अवस्था. या टप्प्यामध्ये खांद्याची हालचाल हळूहळू सुधारू लागते व खांदा हळूहळू लवचिकता प्राप्त करतो व हालचाली पूर्ववत होऊ लागतात. फ्रोझन शोल्डरचे निदान मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारेच निदान होते. परंतु कधी कधी काही रुग्णांमध्ये खांद्याच्या सांध्याचा संधिवाताचीही लक्षणे असू शकतात, ज्यासाठी सांध्याचा एक्सरेचीही गरज लागू शकते किंवा MRI ची गरज लागू शकते. श्रोतेहो, फ्रोझन शोल्डरच्या उपचारामध्ये मुख्यतः योग्य औषधोपचार, वेदना कमी करणे, हाडाची कडकपणा, सांध्याचा कडकपणा कमी करणारी औषधे, फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायामाद्वारे फ्रोझन शोल्डर पूर्णपणे उपचार होऊ शकतो. घरी सुद्धा आईस पॅक्स किंवा हिट पॅक्स आपण लावू शकतो. क्वचित प्रसंगी गरज भासल्यास ऑपरेशनद्वारे उपचारही शक्य होतात. श्रोतेहो, यानंतर आपण प्लांटार फेशियाटिस बद्दल जाणून घेऊयात. टाचेच्या हाडापासून ते पायांच्या बोटापर्यंत एक लवचिक रबर बँड सारखा पडदा असतो ज्याला प्लांटार फेशिया म्हणतात, आणि या पडद्यावर सूज आली तर त्याला प्लांटार फेशियाटिस असे म्हणतात. प्लांटार फेशियाटिसची लक्षणे बद्दल बोलायचं झालं तर टाचेमध्ये वेदना हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. प्रामुख्याने सकाळी उठल्यावर सुरुवातीचे काही पावले चालताना जास्त त्रास होतो व नंतर हळूहळू चालल्यानंतर किंवा काही वेळानंतर तो त्रास कमी होत जातो. टाचेभोवती सूज येणे, कडकपणा येणे किंवा स्टिफनेस हे देखील प्लांटार फेशियाटिसचेच लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये या वेदना हळूहळू कालांतराने वाढत जातात तर काही रुग्णांमध्ये ही लक्षणे अचानक दिसायला लागतात, जसे की चालताना टाचेला खालून काही टोचले किंवा उंचीवरून उडी मारली किंवा जास्त वेळ उभे राहून काम करण्यात आले तर अशी लक्षणे दिसायला लागतात. दीर्घकाळ उभे राहून काम करणाऱ्यांमध्ये ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. योग्य वॉर्मअप शिवाय व्यायाम केल्यानंतरही अशी लक्षणे दिसू लागतात. ज्या लोकांमध्ये फ्लॅट फूट असतो, सपाट पाय म्हणतो आपण, त्या रुग्णांमध्येही अशी लक्षणे लवकर दिसायला लागतात. उपचाराबाबत बोलायचं झालं तर अशी लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णांनी स्थिरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन घ्यायला हवे. योग्य औषधोपचार, आईस पॅक्स, सॉफ्ट पादत्राणे वापरल्यास त्रास कमी होऊ शकतो. तसेच फिजिओथेरपीमध्ये लोकल अल्ट्रासाऊंड थेरपी, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस याद्वारे देखील रुग्णांना आराम मिळू शकतो. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फ्रोझन शोल्डर याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: बरी सर।
1: नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागामध्ये सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत। आज आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरणं याविषयीची ही लघुनाटिका ऐकणार आहोत। सहभाग आहे सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा। सादर करते सदानंद कांबळी। या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी। ऐकूयात ही लघुनाटिका। छे बाई, या वीज बिलानंतर हैराण केलंय। उन्हाळा म्हटलं की एसी कूलर सुरू राहणार, पाणी भरपूर लागणार आणि वीज बिल खूप येणार। काय करावं तेच कळत नाहीये बाई मला तर।
2: अगं पूजा, यावर एक रामबाण उपाय तुला सांगते मी।
1: बापरे, रामबाण उपाय?
2: होय अगं, अनेक घरातून सौर ऊर्जेचा वापर होतोय ना, कोणती हानी नाही, नवीन बिल नाही।
1: म्हणजे सोलार पॅनल बद्दल बोलतीयस का तू?
2: करेक्ट, सोलार पॅनल तर आहेच, पण अशा काही घरगुती उपकरणं की यामुळे वीज वापरण्याची गरजच नाही बघ, आणि खर्चही कमी।
1: काय सांगते काय?
2: अगदीच।
1: हो का? पण अशी कोणती उपकरणं आहेत ग घरगुती?
2: अगं पूजा, इकडे ये ना।
1: काय ग?
2: अगं खिडकीतून बाहेर तर बघ एकदा, म्हणजे ते गेट लॅम्प, गार्डन मधील ते दिवे आणि पाण्याची कारंज, एवढंच काय। आमच्या कॉलनीत स्ट्रीट लाईट पण सौर ऊर्जेवर चालणारे आहेत बर का।
1: काय सांगते काय? बर, वा वा, छानच। प्रत्येक गोष्टी तुझ्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिसतायत मला।
2: अगदीच बघ।
1: ए, मला याबद्दल फारशी माहिती नाहीये ग।
2: अरे
1: तुला सांगू का? मी ना फक्त सोलार पॅनल बद्दल ऐकलं आहे, इतरांच्या छतावर ते पॅनल बघितले आहेत, एवढीच काय ते माहितीये बस।
2: अच्छा थांब, मी तुला सांगते पूजा। आता आता घरातील सोलर कुकर, कंदील, सौर इंडक्शन, सौर पंखा आणि सौर चार्जर, सौर एअर कूलर आणि मुव्हेबल, म्हणजे ते आपण बाहेर कुठेही नेऊ शकतो
1: असे आहेत।
2: बघ ना किती फायदेशीर उपकरणं आहेत का नाही हे।
1: बापरे, काय काय सांगितलंस तू?
2: हे सगळे उपकरणं सौर ऊर्जेवर चालू शकतात।
1: वा नेहा, विजेची गरज उन्हाळ्यात जास्त भासते बाई।
2: हो,
1: आणि या दिवसात वीज गेली की जीव हैराण होऊन जातो नुसता।
2: खरंच खरंच।
1: पण याच सूर्यप्रकाशावर आपण अशी अनेक उपकरणं चार्ज करून वापरू शकतो, ही बाब खूपच दिलासादायक आहे, नाही का?
2: नक्कीच।
1: आणि वीज बिल भरण्यापेक्षा खर्चही कमी, आणि हे आणखीनच सुखावह आहे बाई।
2: पर्यावरण पूरक असल्यामुळे कसं आहे, निसर्गाचा समतोल राखला जातो आणि आग उकणाऱ्या सूर्याला आपण नेहमी बोल लावतो, पण तो मात्र आपल्याला नेहमी भरभरून असं देतो, प्रकाश देतो, ऊर्जा देतो, नाही का?
1: वा वा, खूपच छान आहे बरं नेहा हे।
2: खरंच।
1: ए, निसर्गाची हानी न होता ऊर्जा निर्माण होते, ही बाब मात्र खरंच खूपच भारी आहे। पण नेहा, माझ्यासारखे अनेक जण असतील ना ग की ज्यांना याबाबत फारशी माहितीच नाहीये।
2: अगं कसं आहे बघ पूजा, आता शहरी भागात असू दे का ग्रामीण भागात असू दे, आता की नाही याचा प्रचार आणि प्रसार खूप होत आहे, आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक की नाही आता या सौर पॅनल कडे देखील वळत आहेत बरं का। ग्रामीण भागात शेतीसाठी सोलार पॅनल मधून खूप ऊर्जा निर्माण केली जाते, तसंच घरगुती वापरासाठी देखील उपयोगात ती आणली जाते आणि वीज वितरण विभागाला ती विकल्या देखील जाते, असे एक ना दोन अनेक याचे फायदे आहेत बघ।
1: अगं बाई हो का? म्हणजे इतके सारे त्यांचे वापर आहेत तर।
2: अगदीच अगदीच। आणि सौर इन्व्हर्टर, सौर पॉवर बँक, सौर बॅटरी स्टोरेज सिस्टीम, लहान सौर फ्रीज, सौर टीव्ही, सौर ट्यूबलाइट, हे सगळं हल्ली हॉटेल, खानावळी, सार्वजनिक मंदिरात हे सौर ऊर्जेवर सगळे यंत्र वापरले जातात।
1: म्हणजे नेहा, एक पाऊल पर्यावरण पूरक वाटचालीकडे, अगदी बरोबर ना?
2: अगदी अगदी बरोबर। चला तर मग आजपासून एक संकल्प करूयात, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करूया
1: आणि पर्यावरणाचं रक्षण करूया।
2: नक्कीच।
1: श्रोते हो, आताच आपण सौर ऊर्जा आणि घरगुती उपकरणं याविषयीची ही लघुनाटिका ऐकलीत। लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगेकर यांचा। सादर करते सदानंद कांबळी। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती।

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 6:55 आणि 34 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत डॉ परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
4: डॉ परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉ परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: श्रोते हो, ऐकूया कार्यक्रमात पहिल्यांदा अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गोपाल मयेकर यांचं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोतेहो, अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं गोपाल मयेकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉ परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.

0: दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: श्रोत्यो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत. संगीत आहे विजय मोरे यांचं.

0: श्रोतेहो सुरेश वाडकर यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विजय मोरे यांचं.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोतेहो डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम. 7:05 झाली आहेत.

0: काय ग रत्मा,
1: हा
0: आज उशीर का झाला?
1: अहो पाण्याची वाट पाहत बसली होती, 2 दिवस झालं आलं नाही पाणी।
0: रत्मा मी काल तुला रागवले ना,
1: वय
0: हौदाचा नळ बारीक सोड म्हणून, तेव्हा काय म्हणाली होतीस तू?
1: बाई तुमच्या हौदात तर लई पाणी हाय,
0: हेच म्हणाली होतीस ना?
1: वय की
0: अगं, आज तू पाणी वाचवलंस की ते पाणी कोणाला ना कोणाला उद्या कामाला येणारच ना।
1: वय बाई खरं हाय तुमचं, आजपासून म्या बी पाणी जपू जपू वापरी,
0: कळलं ना?
1: होय बाई।
2: ए नेहा, अग कसला एवढा विचार करतीयस? अग मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अग त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय, नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा।
3: अरे वा, जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा। संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, आजच कॉल करा 9637 35 49 85 9637 35 4985।

आपलं गाणं प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. कडक उन्हात तडफडणाऱ्या पक्ष्यांसाठी आपल्या परसबागेत, अंगणात, गच्चीवर, वाटीत पाणी ठेवा आणि मग म्हणा, मी देईन तुला ग घरटे.

0: यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता। स्त्री शक्तीची पूजा करणारी भारतीय संस्कृती। मग स्त्री भ्रूण हत्या होतेच कशी?
1: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे। हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली BHARAT INNOVATES.IN या संकेतस्थळावर उपलब्ध आहे।
2: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते हो, यानंतर प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील, पण त्याआधी

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेतलेली नीट रद्द, नाशिकमधून एकास अटक. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनी फ्लॉरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. एनसीईआरटी आणि सीबीएसईचा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवीन अभ्यासक्रम. सांगलीत पावसामुळे भिंत कोसळून 6 जण ठार. परभणीत वाळू टिप्परच्या धडकेत माजी सरपंचाचा मृत्यू. हिंगोली जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का. आणि मराठवाड्यात 2 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. वैद्यकीय प्रवेशासाठी 3 मे रोजी झालेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी ही माहिती दिली. कथित पेपरफुटीच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय या प्रकरणाचा तपास करणार आहे. दरम्यान पुनर्परीक्षेची तारीख तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करावा लागणार नाही. कोणतंही अतिरिक्त शुल्कही भरावं लागणार नाही. तसंच यापूर्वी भरलेलं शुल्कही परत केलं जाईल असं अभिषेक सिंग यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: जब हमने उसकी जांच कराई लॉ एनफोर्समेंट एजेंसी से तब ये पाया गया कि कुछ प्रश्न उसमें से मैच कर रहे थे जो हमारे प्रश्न पत्र थे और जो पुलिस का इन्वेस्टिगेशन था उसमें भी ये प्राप्त हुआ कि 2 तारीख को और 1 तारीख को कुछ लोगों के फोन पे वो पीडीएफ मौजूद था. हमने इस मैटर को सीबीआई को इंक्वायरी को दिया है. बच्चों के लिए हम दोबारा परीक्षा कराएंगे. हम जो अगली परीक्षा दोबारा कराएंगे उसके लिए कोई एडिशनल फीस नहीं चार्ज करेंगे और न ही सिर्फ वह क्योंकि बच्चों को दोबारा आना पड़ रहा है परीक्षा देने के लिए. हमने जो पहली बार जो परीक्षा कराई थी उसके लिए फीस ली थी उसको भी हम रिफंड करेंगे.
0: ही परीक्षा रद्द झाल्यामुळे लातूर इथल्या विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुलांवर मानसिक ताण वाढेल अशी प्रतिक्रिया पालकांकडून देण्यात आली तर दोषींवर कठोर कारवाई व्हावी मात्र प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये अशी भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त होते आहे. दरम्यान लातूर इथल्या एका खासगी शिकवणी वर्गाविरोधात एका विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार केली आहे. संबंधित क्लासेसनं ही परीक्षा होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना दिलेल्या मॉक टेस्टमधील तब्बल 42 प्रश्न हे प्रत्यक्ष नीट परीक्षेत जसेच्या तसे आल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान या पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्रातून आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या आरोपींची संख्या 2 झाली आहे. महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आर्थिक बळकटीसाठी देशातली संपत्ती देशातच राहिली पाहिजे असं सांगत पंतप्रधानांनी केलेल्या बचतीच्या आवाहनासंदर्भात विरोधकांच्या वर्तणुकीवर बावनकुळे यांनी टीका केली. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी अॅप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करण्याची कठोर भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. कोणतीही वैध परवानगी नसताना या अॅप्सच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू आहे. ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय गंभीर असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी 1768 कोटी रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या याबाबतच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. पोलिसांना स्वतःचं घर मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या 5459 पोलिसांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस काल साजरा झाला. या दिनाच्या औचित्यानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यंदाच्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण केलं. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपतींनी परिचर्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 15 व्यक्तींचा गौरव केला. विजेत्यांमध्ये चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा समावेश आहे. एनसीईआरटी आणि सीबीएसई यांनी संयुक्तपणे इयत्ता 3 ते 8 विद्यार्थ्यांसाठी संगणकीय विचारसरणी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आधारित नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. उन्हाळ्याच्या सुटीत या नवीन अभ्यासक्रमाचं शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि शाळा पुन्हा सुरू झाल्यावर या विषयावर

विषयांचं अध्यापन सुरू होईल. एनसीईआरटीकडून इयत्ता 9वी 10वी 11वी आणि 12वी साठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर पाठ्यपुस्तकं तयार केली जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शाळांमध्ये शिक्षण हक्क कायदा आरटीई अंतर्गत राखीव 25% जागांसाठीच्या प्रवेशाची मुदत या महिन्याच्या 8 तारखेला संपली असून यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत 3438 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र काही जागा रिक्त राहिल्यामुळे आता प्रतीक्षा यादीतल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठीचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

सांगली जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 15 ते 20 जण जखमी झाले. जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं दर मंगळवारी आणि शुक्रवारी भरणाऱ्या मरगुबाई यात्रेत ही दुर्घटना घडली. जखमींना जत आणि सांगली इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या संदलापूर इथं पूर्णा नदीतून वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत माजी सरपंच तथा सरपंचपती पंडितराव म्हात्रे यांचा जागीच मृत्यू झाला. संतप्त जमावाकडून टिप्परला आग लावण्यात आली, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या दंगा नियंत्रण आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जमावावर नियंत्रण मिळवलं. हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी, औंढा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये काल संध्याकाळी भूगर्भातून आवाज आणि भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. गेल्या 2 महिन्यातला हा 5वा धक्का असल्यानं नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. छत्रपती संभाजीनगर शहराची तहान भागवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या 12 जूनच्या डेडलाईनपूर्वीच नवीन पाणीपुरवठा योजनेचं काम युद्धपातळीवर सुरू झालं आहे. सोमवारी जॅकवेलवरील पंपिंग यशस्वीरित्या सुरू झाली. काल हे पाणी नक्षत्रवाडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचलं. 22 मेपर्यंत हे पाणी मुख्य संतुलित जलकुंभात पोहोचवण्याचं नियोजन आहे. बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर विविध घरकुल योजनांच्या घरकुलांचं काम हाती घेतलेल्या सुमारे 54,000 लाभार्थ्यांचे हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून हा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची विनंती केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावं असे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले आहेत. मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते काल बोलत होते. विविध कामांचा आढावा घेत आवश्यक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. लातूर जिल्हा महसूल विभागानं डिजिटल 7/12 ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भूमी अभिलेख विभागाच्या भूलेख.महाभूमी.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना स्वतःच्या जमिनीची माहिती पाहण्याची किंवा नोंदी तपासण्याची सुविधा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. जनगणनेसाठी आदेश प्राप्त होऊनही कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी दिला आहे. महानगरपालिका शाळांमध्ये कार्यरत आणि आदेशानंतरही सदर कामास अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. शिक्षकांनी तात्काळ कर्तव्यावर रुजू होऊन संबंधित अहवाल सादर करावा असे निर्देश आयुक्त येडगे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातल्या शेत आणि पाणंद रस्त्यांची कामं नियोजनबद्धरित्या पूर्ण व्हावीत यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी काल जालना आणि घनसावंगी तालुक्यातल्या विविध गावांमध्ये प्रस्तावित पाणंद रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतमाल वाहतुकीसाठी तसंच शेतीपर्यंत कृषी यंत्रसामग्री पोहोचवण्यास सुलभता निर्माण होणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. हवामान. राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक 45.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं 43.5, छत्रपती संभाजीनगर इथं 43.4 तर धाराशिव इथं 43° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना

0: दोन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेतलेली नीट रद्द, नाशिकमधून एकास अटक. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनी फ्लॉरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. आणि सांगलीत पावसामुळे भिंत कोसळून 6 जण ठार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोते हो, 7:20 आणि 41 सेकंद झाली आहेत. ऐका आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, या रूपरेषेनंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. हिंदी चित्रपट संगीत आज आपण ऐकू शकाल 8:40, 9:10, 10:30 आणि दुपारी 2 वाजता. 10:00 गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, 10:45 प्रासंगिक आपण ऐकाल. 11:05 फोन फरमाईश हा फोन इन कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तसंच दुपारी 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आणि दुपारी 2:30 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, याशिवाय सायंकालीन सभेत मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होणारे कार्यक्रम असे आहेत. सायंकाळी 5:30 युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी. आज यामध्ये रंग माझा वेगळा या सदरात प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांची मुलाखत. 6:30 क्रीडा विश्व. 7:15 अर्थविशेष. 9:30 चर्चा का विषय है. आणि 10:00 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची.
2: हॅलो डॉक्टर. श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळ्यात होणारा मुतखड्याचा त्रास आणि प्रतिबंधात्मक उपाय. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मूत्रविकार तज्ज्ञ तथा किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर रजनीकांत जोशी. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231. हॅलो डॉक्टर.
3: हम सबने ये ठाना है भारत स्वच्छ बनाना है. हम सबका है एक ही नारा, साफ सुथरा हो देश हमारा. स्वच्छ भारत का है जन अभियान, घर घर तक ये पहुंचे पैगाम. गली गली सड़क सड़क पूरा शहर स्वच्छ हो, एक अकेला क्या करे इसमें सबका साथ हो. स्वच्छ बने ये भारत सारा, घर घर में फैले उजियारा. सफाई का ये पावन अभियान, मिलकर बनाएं भारत महान.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. स्टार्टअप हा आताचा परवलीचा शब्द आहे आणि त्यानिमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी. सर पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी असेल, मुलगा असेल की ज्याच्या मनात काहीतरी कल्पना आहे, तर त्यांनी नक्की काय करावं हे तुम्ही अगदी सोप्या भाषेत काय सांगाल की कुठे जावं आणि कुठे ती कल्पना आहे ती सांगावी आणि कशा पद्धतीने सपोर्ट घ्यावा.
2: नाही आता आपण पाहतो आयटीआयतन मुलं पास आउट होतात, काही काही मुलं शिकलेली पण नाहीये पण त्यांना टेक्नॉलॉजी कळते. एखादा आपण आपल्या साध्या भाषेत जुगाडू म्हणतो त्याला काहीतरी नो हाऊ करून ते चालू झालं पाहिजे. तर आता समजा फॉर एक्झाम्पल मी माझ्या गावातलं उदाहरण देतो. हळद जे प्रोसेस करायचा जे प्रकार आहे तो खूप क्लिष्ट आहे. म्हणजे हळद काढणी त्याची क्रिटिकल आहे, त्याच्यानंतर हळद काढल्यानंतर त्याला स्वच्छ धुणं, परत वाळू घालणं, त्याच्यातलं मॉइश्चर जाऊ देणं, नंतर हळद शिजवावी लागते आणि शिजलेल्यानंतर ती हळद प्रोसेसिंग जाते म्हणजे पावडर असो किंवा बाकीचे एक्स्ट्रॅक्शन साठी. इट टेक्स लॉट ऑफ टाइम म्हणजे आणि त्यात आपल्याला माहित आहे की निसर्ग हा खूप आता वेगळ्या पद्धतीने लहरी झालाय तर त्याचे इम्पॅक्ट त्याच्यावर होतात. मध्येच पाऊस आला आहे तर आमच्याच गावामध्ये एका तरुणाने कुकर केलंय. आपण जसं डाळ भातेसाठी वापरतो तसं त्यांनी हळद शिजवण्याचं कुकर केलं आणि ती छोट्या पद्धतीची आयडिया आता त्याचं जवळपास 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद एवढ्या मोठ्या प्रकारचे कुकर झाले. तर तो भोपाळला आला होता, आम्ही त्याला पेटंट्स दिलं, त्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि आता जवळपास तो 6 ते 7 राज्यात ते कुकर एक्सपोर्ट करतो आणि तो 10वीच्या 8 शिकलेला आहे. तर त्या आयडियाला संकल्पना देण्यासाठी एक प्रयत्न झाला. अशा प्रत्येक तरुणाकडे गावात आयडियाज आहेत तर या आयडियाला नर्चर करणं, त्याला वाव देणं, त्याला उब देणं असा प्रयत्न इनोव्हेशन सोसायटीचा आहे.
1: नक्कीच. खरं तर आपण म्हणतो की कल्पना या अनेक असतात आणि त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आपलं शासन आहे किंवा तुमचा विभाग आहे तो कार्यरत आहे. ग्रामीण विभाग असेल किंवा निमशहरी विभाग असेल किंवा टियर 2-3 सिटीज ज्या आहेत, शहरं आहेत, तर त्यामध्ये हे काम कशा पद्धतीने सुरू आहे?
2: इनोव्हेशन मी जसं सांगितलं की रिजनल लेवलला आम्ही प्रयत्न करतोय. पुण्या मुंबई सारखी जी मोठी शहरं आहेत त्यांना आम्ही डीप टेकच्या दृष्टिकोनातनं, प्रॉडक्ट इनोव्हेशनच्या दृष्टिकोनातनं, डिझाईन थिंकिंग पण आम्हाला मुलांमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक तर काय माहितीये की आपण जेव्हा उद्यमिता म्हणतो त्यास त्याचा पहिला त्याची जी पायरी आहे ती पहिली पायरी ते उद्यमितेची मानसिकता आहे. म्हणजे आपण बाकी बरेच राज्य आहेत त्याच्यात टेम्परामेंट आहे, जसं राजस्थान असेल, गुजरात असेल, तिथे टेम्परामेंट ऑन्टरप्रिनरशिपचा नॅचरली डेव्हलप झालेला आहे. पण महाराष्ट्राचा आपण जनरली मराठी माणसाचा जेव्हा विषय घेतो तेव्हा आपण सांगतो की जनरली एखाद्या कुठल्याही नॉन मराठी माणसाने व्यवसाय सुरू केला तर आपण असं म्हणतो की धंदा सुरू किया आहे. पण आपण मराठीत जेव्हा म्हणतो तो धंद्यात पडलाय तर वी स्टार्ट विथ दी नेगेटिव्ह वर्ड. तर शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये ही मानसिकता तयार करणं की तुला उद्योग करायचा आहे, तुला उद्यमितामध्ये प्रवेश करायचा आहे आणि स्टार्टअप्स इनोव्हेशनमध्ये काम करायचं आहे ही मानसिकता पण आपल्याला काही प्रमाणात शहर किंवा ग्रामीण या दोन्ही भागात करावी लागते.
1: सर कुणालाही जेव्हा एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल विशेषतः तरुणांना तर भांडवल हा एक खूप महत्वाचा मुद्दा असतो. फंडिंग विशेषतः आपण म्हणू शकतो सीड फंड आहे किंवा व्हेंचर कॅपिटल किंवा सरकारी अनुदान, हे कशा पद्धतीने यांना उपलब्ध होऊ शकतं?
2: मी आता जसं सांगितलं मागच्या प्रश्नात मी फंड ऑफ फंड

0: करतो की प्रत्येक विभागासाठी महाराष्ट्रात 6 विभाग आहेत तर 50 कोटी रुपयांची तरतूद करतोय. दुसरं एक सीएम महाफंड म्हणून आम्ही आदरणीय लोढा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. महाफंड हा 500 कोटीचा फंड आहे जे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना नवउद्योजकांना मदत करण्यासाठी आहे. आम्ही आता 2 मोठे फंड प्लॅन करतोय. काही प्रमाणात ते झाले होते पण मध्ये थोडासा त्याला एक पॉज आला होता. आम्ही ते परत रिइनिशिएट करतोय. तर 200-200 कोटीचे फंड आम्ही परत रिट्राईव्ह करतोय आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक स्टार्टअप्सला मदत करणं असेल आणि त्या स्टार्टअप्सला व्हेंचर कॅपिटल फंड असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी पण आता 1 लाख कोटीचा फंड अनाऊन्स केलेला आहे. महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे की साधारणतः 14% आपण जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युट करतो तर त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की केंद्रातनं पण त्याला मदत येईल आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून प्रत्येक नवउद्योजकाला मदत करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत.
1: नक्कीच सर. स्टार्टअपच्या माध्यमातून एकतर रोजगार निर्मिती आणि स्किल डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी कशा साध्य होत आहेत?
0: स्किल डेव्हलपमेंट एक ऑनगोईंग प्रॅक्टिस आहे. आपण आता ज्या पद्धतीनं चॅट जीपीटी आलंय, जेमिनाय आलंय, ते याच्यामुळे आणि एआय येतंय, याच्यामध्ये खूप लोकांचे जॉब जाणार आहेत ही भीती सर्वत्र व्यक्त होती. पण याच्यामुळे जॉब निर्माण पण होणार. आपण जसं 90s किंवा 80s म्हणत होतो की कम्प्युटर आल्यानंतर लोकांच्या नोकरी जातात, पण आता कम्प्युटर आहे पण त्याच्यापुढे बसायला माणूस नाही. कम्प्युटर्स हजारो आहे पण माणसाची गरज ही कधीच संपणार. आपल्याला सेक्टर्स वेगवेगळे निवडावे लागतील आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणण्यापेक्षा रिस्किलिंग असेल, अपस्किलिंग असेल, ही लोक आता ज्या क्षेत्रात काम करतात त्यांना अपग्रेड करावं लागतं. तर स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, स्टार्टअप्स ऍक्च्युली हे हँड इन हँड जातात.
1: सर, मगाशी तुम्ही महिला उद्योजकांचा उल्लेख केला, तर महिला उद्योजक असोत किंवा सामाजिक काही प्रकल्प असतात तर त्यासाठी विभाग कशा पद्धतीने कार्यरत आहे?
0: महिलांसाठी तर आमची प्रायोरिटी आहे आणि ऍक्च्युली बऱ्याच प्लॅटफॉर्मवर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की प्रत्येक क्षेत्रात महिलांचं आपल्याला योगदान पाहिजे आणि ऍक्च्युली त्या 50% पण स्टार्टअप्स मध्ये पाहिजे. आम्ही त्या उद्देशातनं काम करतोय. आम्ही आता एक विमेन एंटरप्रेन्युअरशिप इंडेक्स करतोय की गावातल्या, शहरातल्या, निमशहरातल्या सगळ्या महिलांचा उद्यमितेमध्ये आता त्यांचा काय लेवल आहे, म्हणजे वी कॅन कॉल इट ऍज अ डायग्नोसिस. तर त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या रेमेडीज देऊ किंवा त्या पद्धतीचा डाएट प्लॅन करू इन टर्म्स ऑफ विमेन एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट. तर विमेन इंडेक्स साठी आम्ही एंटरप्रेन्युअरशिप इंडेक्स वर काम करतोय. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावाने एक आम्ही स्कीम केली आहे तर ग्रामीण भागातल्या उद्यमितेला चालना देण्यासाठी महिलांना त्यांना आम्ही मदत करतोय त्या स्कीमच्या थ्रू. आणि आता आम्ही वी हब हा कॉन्सेप्ट डेव्हलप करतोय, विमेन एंटरप्रेन्युअरशिप हब, ज्याच्या माध्यमातून रिजनल असो, लोकल असो, या सगळ्या महिलांना त्यांचं कॉमन फॅसिलिटी सेंटर असेल जेणेकरून महिला एकत्र येतील. म्हणजे यू कॅन कॉल इट ॲज की हा बचत गटाचा ऍडव्हान्स मॉडेल असेल जेणेकरून त्या महिलांना टेक्निकल महिला पण जे येतील. जेव्हा मी घरी पण कधी गप्पा मारायचो तर आई नेहमी एक विषय सांगायची की ज्या शिकलेल्या मुली गावात आलेल्या आहेत, ज्यांचं BSc झालंय, BCom झालं, काही जणांचं MSc झालंय, तर त्या जेवढं शिकल्या त्याचा उपयोग काहीच होत नाही. आणि जे एखादी BSc झालेली मुलगी असेल, BCom झालेली असेल किंवा एखादीने समजा पॅथॉलॉजीचा कोर्स केला असेल तर ह्या मुलींच्या आयुष्यात काय बदल आणता येईल याच्यासाठी आम्ही उद्यमितेसाठी वी हब करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून प्रत्येक महिलांना आम्हाला त्यांची जी नॉलेज कॅपॅसिटी आहे, नॉलेज बँक आहे, त्याचा राष्ट्रासाठी आणि राज्यासाठी उपयोग होईल. आम्ही आता एक चांगला कॉन्सेप्ट लिहिलाय, पॉलिसी लिहिली आहे आणि बजेटमध्ये पण आली, मुख्यमंत्री साहेब पण त्याच्यावर बोलले. आम्ही एक बिरसा नावाची स्कीम लिहिली, BIRSA. तर बिरसा तुम्हाला माहिती आहे, बिरसा मुंडाजी हे म्हणजे लोकनायक आहेत, जनजाती समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत. तर बिरसाचं फुलफॉर्म आहे भारत इनोव्हेशन रिसर्च अँड स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता. सो दिस इज ऍक्च्युली ट्रायबल इनोव्हेशन. सो दिस इज फर्स्ट टाइम इन इंडिया की ट्रायबल एंटरप्रेन्युअरशिप क्रिएट करण्यासाठी ट्रायबल मध्ये सुद्धा स्टार्टअप्स आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, म्हणजे ट्रायबल्स ही लोक जे जनजातीतली आहेत त्यांना औषधी आपल्यापेक्षा चांगली माहीत आहे, जीवन पद्धती आहे, ट्रायबल आर्ट अँड क्राफ्ट खूप चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट क्वालिटीचं ते लोक करू शकतात, त्यांना आपण जे वन उपज म्हणतो त्याचं नॉलेज सर्वात जास्त आहे, म्हणजे तेंदूपत्ता असेल आणि सगळी हर्बल्स मेड्स आहेत. तर आम्ही असा प्रयत्न करतो की ट्रायबल जीवन पद्धती त्यांना त्यांची जगत असताना त्यांना इनोव्हेशन कसं इंट्रोड्यूस करता येईल. तर ह्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटनी त्याला 25 कोटी रुपये

0: अनुदान पण दिलेलं आहे. आम्ही 200 स्टार्टअप्स आणि 500 इनोव्हेटर्स या 4 वर्षात करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही 5 जिल्ह्याचा पण आम्ही एक पायलट म्हणून समावेश केलेला.
1: बरं, म्हणजे हे सगळे आदिवासी जिथे
0: तरुणांसाठी
1: तिथे नक्कीच. सर, आपण म्हणतो की स्टार्टअप ही एका कल्पनेपासून सुरू होते, तर त्या कल्पनेपासून ते प्रॉडक्ट बनून पूर्ण मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक आव्हानं येत असतात. तर तुम्ही या क्षेत्रात खूप तुमचा व्यासंग आहे, तर तुम्ही काय सांगाल की कुठली मुख्य आव्हानं असतात?
0: कुठलीही नवीन गोष्ट करताना एकतर सोशल एक्सेप्टन्स, पर्सनल एक्सेप्टन्स आणि पब्लिक एक्सेप्टन्स, ह्या 3-4 गोष्टी मॅटर करतात. आपण कुठलीही नवीन गोष्ट करतो तर त्यावेळेस त्याला विरोध असतो. घरांपासून म्हणतात की तू कशाला करतोयस. आणि एक साधी आपल्याला जे इंग्रजांनी प्रभाव करून ठेवलेली शिक्षण पद्धती आहे की झालं की काहीतरी लवकर नोकरी मिळाली पाहिजे. आणि आपण सगळं शिक्षण हे नोकरीला केंद्रित होऊन झालेलं आहे. म्हणजे आज इंजिनिअरिंग करणारा मुलगा 3rd इयरला असताना त्याचं प्लेसमेंट होतं किंवा 2nd इयरला काही जणांना प्लेसमेंट होतं, पण त्याच्यामधली जी उद्यमितेची जी भूक आहे ती तिथे संपून जाते. तर आम्ही असा प्रयत्न करतोय की ही भूक कंटिन्यू व्हावी. आणि जेव्हा जेव्हा संकट येतील, तुम्ही खूप स्टार्टअप्स बघा जगातल्या, मोठमोठ्या कंपन्यांना अपयश आलेलं आहे, ते अपयश पचवता आलं पाहिजे. आणि हे सगळ्या क्षेत्रात आहे, त्याच्यामुळं पर्सिस्टन्स, पर्सिवन्स ह्या दोन गोष्टीला जर तुम्ही फॉलो केलं तर कुठेही सक्सेस मिळायला मला वाटत नाही काही अडचण असेल.
1: नक्कीच सर.
2: श्रोते हो, राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाच्या दृष्टीने कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत हे आपण पाहिलं. तसंच स्टार्टअप पॉलिसी 2024-29 बद्दल जाणून घेतलं. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची नेमकी भूमिका देखील जाणून घेतली. श्रोते हो, विषयाच्या अनुषंगाने आपण माहिती जाणून घेतोय, परंतु व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढेही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर सर्वजनात सर्वांच्या मनात.
1: श्रोते हो 7:39 होत आहेत.
2: हॅलो डॉक्टर. श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळ्यात होणारा मुतखड्याचा त्रास आणि प्रतिबंधात्मक उपाय. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मूत्रविकार तज्ज्ञ तथा किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर रजनीकांत जोशी. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231. हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम. 7:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत भावतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: श्रोते हो, ऐकूया अमेय दाते यांनी गायलेलं सुधाकर नेर्लेकर यांचं गीत.

0: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळ्यात होणारा मुतखड्याचा त्रास आणि प्रतिबंधात्मक उपाय. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मूत्रविकार तज्ज्ञ तथा किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर रजनीकांत जोशी. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: श्रोतेहो, ऐकूया राधिका यांच्या स्वरात आशिष वेळेकर यांचं गीत.

श्रोत्याहो, भावतरंग हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लेस्ली लेव्हिस आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संजय चुरमुरे यांचं गीत. संगीत आहे सतीशचंद्र मोरे यांचं.

0: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळ्यात होणारा मुतखड्याचा त्रास आणि प्रतिबंधात्मक उपाय. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मूत्रविकार तज्ज्ञ तथा किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर रजनीकांत जोशी. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो 8 वाजतायत. सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदवी

पूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांची आज विधानसभेत बहुमत चाचणी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. आता सविस्तर बातम्या. गेल्या 3 मे रोजी झालेली पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही असंही परिषदेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेनं तपास सुरू आहे. या पथकाने काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं. तत्पूर्वी राजस्थान पोलिसांनी 7 मे रोजी देहरादूनमधून 5 जणांना अटक केली होती. दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील नाशिक इथून शुभम खैरनारला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांच्या वतीनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय हे आपल्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासोबतच विजय यांनी एआयएडीएमकेच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे एकमेव आमदार एस कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. यामुळे आता विधानसभेत टीव्हीकेकडे एकंदर 150 आमदारांचा पाठिंबा उपलब्ध आहे. दरम्यान काल तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींमध्ये नवनिर्वाचित सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्यावरून एआयएडीएमके या पक्षात 2 गट पडले. पक्षाचे सरचिटणीस के पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षाच्या आमदारांना टीव्हीके सरकारला पाठिंबा न देण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षादेश न मानणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा ज्येष्ठ नेते ए कृष्णमूर्ती यांनी दिला. दुसरीकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या गटाने एस पी वेलुमणी यांच्या एआयएडीएमके विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. माजी मंत्री सी व्ही षणमुगम यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या गटाच्या नेत्यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आपला गट टीव्हीके सरकारला पाठिंबा देईल अशी घोषणा षणमुगम यांनी केली. भाजपाचे वरिष्ठ नेते हेमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून ऑल इंडिया एनआर काँग्रेसचे नेते एन रंगासामी यांचा आज शपथविधी होणार आहे. पुदुचेरीचे नायब राज्यपाल के कैलासनाथन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 76 वर्षीय ज्येष्ठ राजकारणी एन रंगासामी यांचा मुख्यमंत्री म्हणून हा 5वा कार्यकाळ असेल. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे निवडणूक प्रभारी मनसुख मांडवीय, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक उद्यापासून नवी दिल्ली इथं होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर असतील. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. भारत आणि भूतान दरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली 51 सदस्यांचं उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज भूतानच्या दौऱ्यावर जात आहे. संसदेच्या दोन्ही सदनातील खासदार तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा यामध्ये

समावेश आहे. भारत भूतान संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच उभय देशातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी यावेळी चर्चा अपेक्षित आहे. हे शिष्टमंडळ भूतानचे राजे आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहे. चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापार वृद्धी होण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या राजधानीत आज दाखल होणार आहेत. त्यांचा 3 दिवसांचा दौरा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या या बहुप्रतीक्षित बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. 2017 नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला दिलेली ही पहिली भेट आहे. हा दौरा पुढील अनेक दशकांसाठी दोनही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल असं चीनला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, पीट हेक्सेथ, जेम्स ब्लेअर आदी उपस्थित आहेत. इराण इस्रायल अमेरिका यांच्या दरम्यान युद्धबंदीसाठी नवा शांतता प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीच्या प्रस्तावाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान आपला प्रस्ताव वाजवी असल्याचं सांगत कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणचं सैन्यदल सज्ज आहे असा इशारा इराणचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार सायबर सुरक्षित भारत घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तथापि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात म्यूल अकाउंट्स हे एक मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर गुन्ह्यांसंदर्भातील सहकार्य केंद्राच्या वतीने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबसोबत सामंजस्य करार काल करण्यात आला. यासंदर्भात शहा यांनी समाज माध्यमावर माहिती दिली. सामान्य नागरिकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यासंदर्भातील माहिती चोरून म्यूल अकाउंट उघडलं जातं आणि सायबर चोरट्यांचे आर्थिक व्यवहार या खात्याच्या माध्यमातून केले जातात. केंद्र सरकारनं सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू होईल अशी माहिती अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. सोने आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्याच्या राजकीय हिंसाचाराच्या जुन्या प्रकरणांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी काल सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना 2021च्या विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातील न्यायालयांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सरकारकडून 40 ते 50 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही न्यायिक पायाभूत सुविधा सल्लागार समिती सरकारच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून न्यायालयामधील पायाभूत सुविधांविषयक त्रुटी दूर करण्याचं काम करेल. राजस्थानमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे गेला असून आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काल दिवसभरात अनेक ठिकाणी 45 ते 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बारमेरमध्ये काल पारा 48.3 अंश सेल्सिअस वर गेला होता. पुढील 3 दिवस राज्यातल्या पश्चिम जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवेल असा इशारा जयपूरच्या हवामान विभागाच्या संचालकांनी आकाशवाणीशी बोलताना दिला. उद्यापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. देशाच्या ईशान्य भागात आणि अंदमान निकोबार बेटांवर मात्र आज जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय परीक्षेसाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांना आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो आपण ट्यून केलंय 101.7 FM वर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. 8:40 आणि 37 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया नीती मोहन यांनी गायलेलं पद्मावत या चित्रपटातलं गीत. गीत आहे सिद्धार्थ गरिमा यांचं तर संगीत संजय लीला भन्साळी यांचं.

श्रोते हो, आज सकाळी 11:05 नक्की ऐका फोन फरमाइश हा फोन इन कार्यक्रम. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया लुका छुपी या चित्रपटातलं अखिल धावणे भानुशाली आणि भरिगू पराशर यांनी गायलेलं कुणाल वर्मा यांचं गीत. संगीत आहे अभिजित वाघानी यांचं.

श्रोते हो, ऐकूया अजय अतुल यांच्या संगीत नियोजनात अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत गायले अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी, तर चित्रपट आहे धडक.

श्रोते हो, ऐकूया रमैया वस्ता वैया या चित्रपटातलं अतिफ असलम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत. गीत आहे प्रिया सरैया यांचं, तर संगीत आहे सचिन जिगर यांचं.

श्रोते हो हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. ऐकूया शैल हडा यांनी गायलेलं सिद्धार्थ गरिमा यांचं गीत. संगीत आहे संजय लीला भन्साळी यांचं तर चित्रपट आहे रामलीला.

श्रोते हो, हिरो या चित्रपटातलं मनहर उदास आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं, तर संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात मनहर उदास यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी गायलेली काही गाणी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हे सदा बहार गीत, रामलखन या चित्रपटातलं. स्वर अर्थातच मनहर उदास आणि अनुराधा पोडवाल यांचा. गीत आनंद बक्षी यांचं, तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

श्रोते हो हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो आज सकाळी 11:05 नक्की ऐका फोन फरमाईश हा फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया त्रिदेव या चित्रपटातलं मनहर उदास आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

श्रोतेहो ऐकूया मनहर उदास आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, तर चित्रपट खलनायक.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आमचा तराने नये पुराने हा कार्यक्रम संपला. आज या कार्यक्रमात आपण मनहर उदास यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी गायलेली काही गीतं आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 9:35 होतात. उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: सुनिए सुबह प्रोग्राम के तहत शब्द.

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती. आणखी एक.
0: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
1: आली आहे मोठी.
0: आता जाग बाई.
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: श्रोते हो, ऐकूया सायली पंकज यांनी गायलेलं तू ही रे या चित्रपटातलं गीत. गीत आहे गुरु ठाकूर यांचं, तर संगीत पंकज पडघम यांचं.

0: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळ्यात होणारा मुतखड्याचा त्रास आणि प्रतिबंधात्मक उपाय. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मूत्रविकार तज्ज्ञ तथा किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर रजनीकांत जोशी. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: श्रोतेव, ऐकूया वेड या चित्रपटातलं अजय गोगावले यांनी गायलेलं गीत. गीत आहे अजय अतुल आणि गुरु ठाकूर यांचं, तर संगीत आहे अजय अतुल यांचं.

श्रोतेहो गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पुन्हा एकदा अजय गोगावले यांनी गायलेलं गीत. त्यांना साथ दिली आहे चिन्मयी श्रीपदा यांनी. चित्रपट आहे सैराट. गीत आहे अजय अतुल आणि नागराज मंजुळे यांचं, तर संगीत अजय अतुल यांचंच.

श्रोते हो, ऐकूया वेड लावी जीवा या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि आनंद जोशी यांनी गायलेलं गीत. गीत आहे श्रीरंग गोडबोले यांचं, तर संगीत बप्पी तुतुल यांचं.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आमचा गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम. श्रोते हो, 10:25 झाली आहेत.
1: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजनात, सर्वांच्या मनात.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर सर्वजनात सर्वांच्या मनात।
1: बहीण हवी भावाला, वधू हवी वराला, म्हणूनच वाचवा गर्भातल्या मुलीला।

0: छत्रपती संभाजी नगर।
1: आजच कॉल करा
0: 9637 3549 85
1: 9637 3549 85। हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात नक्की कॉल करा। आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळ्यात होणारा मुतखड्याचा त्रास आणि प्रतिबंधात्मक उपाय। श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मूत्रविकार तज्ज्ञ तथा किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर रजनीकांत जोशी। तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा। त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240 29 70 212 आणि 0240 29 70 231। हॅलो डॉक्टर।

0: हे नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. आयआयटी मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम. 10:30 वाजतायत. प्रसारित करीत आहोत नये तराने. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया राहत फतेह अली खान आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं, तर चित्रपट झूम बराबर झूम.

श्रोते हो, झूम बराबर झूम या चित्रपटातलं राहत फतेह अली खान आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया के यांनी गायलेलं कुमार आणि सईद कादरी यांचं गीत. संगीत आहे प्रीतम यांचं, तर चित्रपट तुम मिले.

श्रोत्यो ऐकूया हेट स्टोरी 3 या चित्रपटातलं अरमान मलिक आणि नीती मोहन यांनी गायलेलं गीत. गीत आहे रश्मी विराग यांचं तर संगीत अमाल मलिक यांचं.

0: से है। श्रोते हो, या गीताबरोबरच आमचा नए तराने हा कार्यक्रम संपला। आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। 10:45 झाली आहेत।
1: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र, प्रासंगिक। मोसमी पावसावर एल निनोचा परिणाम आणि उपाय या विषयावर ज्येष्ठ पत्रकार अजय कुलकर्णी यांनी दिलेली माहिती प्रासंगिक या सदरात आज आपण ऐकणार आहोत।
2: श्रोते हो, नमस्कार। एलनिनो हा शब्द सध्या खूप चर्चेत आहे। भारताला पाऊस देणाऱ्या मोसमी वाऱ्यावर एलनिनोची हुकूमत चालते। एलनिनो सक्रिय असलेल्या वर्षात भारतात पर्जन्यमान घटते। यंदा एलनिनोची स्थिती राहण्याची शक्यता असून त्यामुळे भारतात सरासरीच्या 92% पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने अर्थात IMD ने वर्तवला आहे। त्यामुळे एलनिनो चर्चेत आला आहे। काय आहे एलनिनो, त्याचा भारतातील शेती आणि अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होतो, एलनिनोचा शेतकरी सर्वसामान्यांशी काय संबंध आहे, या आव्हानाला सामोरे जाताना नेमके काय करायला आहे, याबाबत आज आपण माहिती घेऊया। सुरुवातीला एलनिनो म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया। भारतीय मोसमी वाऱ्यावर प्रभाव टाकणारा एक महत्वाचा घटक म्हणजे एलनिनो। एलनिनो हा स्पॅनिश शब्द आहे। त्याचा स्पॅनिश भाषेमध्ये उच्चार एल निनियो असा होतो, मात्र प्रचलित इंग्रजी भाषेमध्ये एलनिनो आणि मराठीतही हा शब्द आता प्रचलित झालेला आहे। स्पॅनिश भाषेत एलनिनो चा अर्थ आहे छो

छोटा मुलगा. एल निनोचे मूळ आहे प्रशांत महासागरात. दक्षिण अमेरिकेच्या पेरू आणि इक्वेडोर या देशांच्या किनाऱ्यानजीकच्या सागरी प्रवाहाच्या तापमानाचा आणि एल निनोचा जवळचा संबंध आहे. विषुववृत्तीय प्रशांत महासागरात 20° उत्तर ते 20° दक्षिण या अक्षांशा दरम्यान ही घटना घडते. प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान

पृष्ठभागाचे तापमान 0.2 ते 0.5 अंशांनी वाढते तेव्हा एल निनो परिणाम होतो किंवा आहे असे संबोधले जाते. इक्वेडोर आणि पेरू या देशांच्या समुद्र किनाऱ्याजवळून उबदार सागरी प्रवाह दक्षिणेकडे वाहतो. या प्रवाहाला सुरुवातीला एल निनो ही संज्ञा वापरत होती. हा प्रवाह नाताळाच्या सुमारास उद्भवतो. दर 2 ते 7 वर्षांनी हा उबदार प्रवाह नेहमीपेक्षा जास्त प्रबळ अर्थात उष्ण होऊन तो दीर्घकाळ टिकतो. त्यामुळे उष्ण कटिबंधीय प्रशांत महासागरीय प्रदेशातील वारे आणि पर्जन्य यांच्यात मोठे बदल होतात. आता या एल निनोचा भारतावर नेमका काय परिणाम होतो हे पाहूया. एल निनो सक्रिय असताना पॅसिफिक महासागरात अर्थात प्रशांत महासागरात पश्चिमेला हवेचा दाब नेहमीपेक्षा जास्त असतो तर पूर्वेला अतिशय कमी असतो. त्यामुळे प्रशांत महासागराच्या उष्ण कटिबंधीय भागातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे कमकुवत होतात किंवा कमजोर होतात. काही वेळा हे वारे दिशा बदलूनही वाहतात. या परिस्थितीमुळे दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि इक्वेडोर देशाच्या समुद्र किनाऱ्यालगतचे पाणी काहीसे उष्ण होते. पूर्व प्रशांत महासागरामध्ये उबदार पाण्याच्या बाष्पाने तेथे मोठ्या प्रमाणात ढगनिर्मिती होते आणि तिकडे पाऊस पडतो. नेमकी या उलट स्थिती प्रशांत महासागराच्या पश्चिमेला. या भागातील इंडोनेशिया तसेच भारतासह आग्नेय आशियातील इतर देश ऑस्ट्रेलिया या देशात हवामान कोरडे होऊन दुष्काळी परिस्थितीची अनुकूलता वाढते. एल निनो असताना हिंदी महासागरावरील हवेचे दाब बदलतात. वारे उलट दिशेने वाहू लागतात किंवा कोरडे वारे भारतीय उपखंडाकडे येतात. त्यामुळे भारतातील मोसमी पावसावर एल निनोचा परिणाम होतो. एल निनो सक्रिय असतानाच्या स्थितीत बहुतेक वेळा भारतीय उपखंडातील पर्जन्यमान घट असे आढळून आले आहे. आता वेगवेगळ्या देशांनी एल निनो निश्चितीचे वेगवेगळे निकष हे निश्चित केलेले आहे ते आपण आता पाहूया. एल निनोचा परिणाम जागतिक हवामानावर होत असल्याने प्रत्येक देशाने आपापल्या निरीक्षण आणि अनुभवानुसार एल निनोचे मापदंड निकष निश्चित केले आहे. ऑस्ट्रेलियाचा हवामान विभाग अर्थात ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी, अमेरिकेचे क्लायमेट प्रिडिक्शन सेंटर, इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट अँड सोसायटी तसेच जपान मेट्रोलॉजी एजन्सी यांच्या निकषानुसार जेव्हा उष्ण कटिबंधीय प्रशांत महासागराचे तापमान अर्थात सी सरफेस टेम्परेचर याला SST असे संबोधले जाते हे प्रशांत महासागराचे तापमान 0.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तेव्हा एल निनो स्थिती असते असा निकष ठरलेला आहे. तर पेरू लगतच्या प्रशांत महासागराचे तापमान सलग किमान 3 महिने 0.4 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असल्यास पेरू सरकार एल निनो स्थिती असल्याचे जाहीर करते. आता वेगवेगळे निकष पाहिल्यानंतर यंदा एल निनो का चर्चेत आला हे पाहूया. यंदा मान्सूनच्या काळात एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता अनेक विभागांनी वर्तवलेली आहे. अमेरिकेच्या क्लायमेट प्रिडिक्शन सेंटरच्या एप्रिल 2026 अंदाजानुसार मे जून जुलै या तिमाही सर्वसाधारणपणे न्यूट्रल स्थितीची शक्यता 39% तर एल निनोची शक्यता 61% आहे. तर जून जुलै आणि ऑगस्ट या भारतात मान्सूनसाठी महत्वाच्या असणाऱ्या तिमाहीत एल निनोची शक्यता 79% असल्याचं म्हटलं आहे. याच अहवालात जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात एल निनोची तीव्रता वाढणार असल्याचं सांगत या तिमाहीत एल निनोची स्थिती साधारणपणे शक्यता 87% असल्याचं अमेरिकेच्या क्लायमेट प्रिडिक्शन सेंटरच्या अहवालात म्हटले आहे. हिंदी महासागरातील व्यापारी वारे त्यांची दिशा आणि दाब यावर एल निनोचा परिणाम होत असल्याने भारतीय मान्सूनचा अंदाज व्यक्त करताना प्रशांत महासागरातील एल निनोची स्थिती काय आहे याचा आवर्जून विचार करावा लागतो. एल निनोची तीव्रता असेल तर भारतीय उपखंडात दुष्काळ पडतो असे आढळून आलेले आहे. त्यामुळे एल निनोचा थेट संबंध हा भारतीय उपखंडातील दुष्काळाशी पावसाच्या प्रमाणाशी आहे असे आढळून आलेले आहे. त्यामुळे एल निनोचा थेट संबंध भारतातील शेती उत्पादनावर होतो. त्यामुळे एल निनो हा मोसमी पावसावर प्रभाव टाकणारा महत्वाचा घटक मानला जातो. आपण एल निनो म्हणजे काय त्याचा भारतावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊ. आता एल निनो आणि दुष्काळ एल निनोचे आव्हान याचं माहिती घेऊया. एल निनो हा भारतातील मोसमी पावसावर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक आहे. आजवर 1901 ते 2026 पर्यंतच्या काळात एकूण 29 वर्षे एल निनोचे अस्तित्व जाणवले आहे. एल निनो असणाऱ्या वर्षात दुष्काळाचे प्रमाण 28% असून 8% प्रमाण तीव्र दुष्काळाचे असल्याचे निरीक्षण IMD एका अहवालात नमूद आहे. याच अहवालानुसार एल निनो वर्षात सरासरीपेक्षा कमी पावसाचे प्रमाण 84

80% एवढे आहे, तर सरासरीपेक्षा जास्त पावसाचे प्रमाण 16% आहे. विशेष म्हणजे एलनिनो असणाऱ्या 29 वर्षात एकदाही मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद नाही. याचाच अर्थ असा की एलनिनो आणि दुष्काळ यांचा जवळचा संबंध आहे. एलनिनो असणाऱ्या वर्षात भारतात पर्जन्यमान घटते, तसेच पावसाचे वितरणही असमान होते. त्याचा थेट परिणाम खरीप तसेच रबी हंगामावर होतो, परिणामी शेतीतील उत्पादन घटते. एलनिनोची स्थिती जशी महत्वाची आहे, त्याचप्रमाणे भारतीय निनो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या IOD याचीही स्थिती अत्यंत महत्वाची ठरते. व्यापारी वाऱ्यांच्या वहनात हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान अत्यंत कळीची भूमिका वठवते. ज्याप्रमाणे एलनिनो आणि ला निना हे भारतीय मान्सूनवर परिणाम करतात, त्याचप्रमाणे हिंदी महासागराच्या पूर्व आणि पश्चिम टोकाकडचे तापमानही भारतीय वाऱ्यांवर परिणाम करते. हिंदी महासागराच्या पूर्व आणि पश्चिम टोकाकडील भाग किंवा ध्रुवाकडील दोलायमानता म्हणजेच इंडियन ओशन डायपॉल अर्थात IOD, IOD ला भारतीय निनो असंही म्हणतात. आता IOD च्या एकूण 3 स्थिती असतात. अनुकूल IOD अर्थात याला पॉझिटिव्ह स्टेज असं म्हणतात. IOD प्रतिकूल असण्याची स्थिती याला निगेटिव्ह स्थिती असं म्हणतात. तर तिसरी स्थिती आहे तटस्थ IOD. आता या स्थितींचा आणि एलनिनोचा काय संबंध आहे ते आपण पाहूया. जेव्हा पश्चिम हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान नेहमीपेक्षा वा सरासरीपेक्षा जास्त असते, तेव्हा IOD ची अनुकूल स्थिती अर्थात पॉझिटिव्ह स्टेज असे संबोधले जाते. यंदा ही IOD ची स्थिती पॉझिटिव्ह अर्थात अनुकूल राहण्याची शक्यता असल्यामुळे एलनिनोचा फारसा परिणाम भारतीय मोसमी पावसावर राहणार नाही असा अंदाजही काही तज्ञांनी व्यक्त केलेला आहे. अनुकूल IOD मुळे भारतीय उपखंडात चांगला पाऊस पडतो हे त्यामागचं तर्क आहे. यंदा IOD अनुकूल राहण्याची शक्यता असल्यामुळे प्रतिकूल IOD आणि तटस्थ IOD या स्थितींचा फारसा परिणाम हा भारतीय मोसमी पावसावर होणार नसल्याचे यंदाची स्थिती दर्शवते. आता एलनिनोचे आव्हान आणि उपाय काय. एलनिनोचा देशातील शेतीवर थेट परिणाम होत असल्यामुळे या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी नियोजनपूर्वक ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा 2026 मध्ये 18% आहे. केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार कृषी क्षेत्र 46.1% लोकांना रोजगार पुरवते. याचा अर्थ देशातील जवळपास 70 कोटी लोक हे उदरनिर्वाहासाठी शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती उद्भवल्यास त्याचे पडसाद देशाच्या अर्थव्यवस्थेवर उमटतात. हे लक्षात घेतल्यास एलनिनोची किती घातक ठरू शकतो हे समजून येते. त्यामुळे एलनिनोचे आव्हानाला सामोरे जाताना त्यावर निश्चित शाश्वत ठोस उपाय शोधणे महत्वाचे आहे. पहिला उपाय म्हणजे शेतीचे पावसावरील अवलंबित्व कमी करणे. केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार देशात एकूण पीक क्षेत्राच्या 55% क्षेत्र सिंचनाखाली आहे. त्यातूनच ऊस आणि गहू ही दोनच मुख्य पिके सिंचनाखाली असल्याचे दिसतं. त्यामुळे बहुतांश शेती पावसावरच अवलंबून आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक सिंचन प्रकल्प आहेत. मात्र मागील अनेक वर्षापासून सिंचनाची आकडेवारी आर्थिक सर्वेक्षणात दिलेली नाही. राज्याचा बहुतांश दुष्काळ भाग हा दुष्काळ प्रवण आहे. त्यामुळे राज्यात जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणे हे पहिले काम अत्यंत तातडीने आणि विलंब न लावता सुरू केल्यास येत्या काही वर्षात लहरी पावसाचा फारसा फटका आपल्याला बसणार नाही. पाण्याचा ताण सहन करणारे वाहन ही काळाची गरज आहे. पावसातील ब्रेक हे भारतीय मान्सूनचे एक वैशिष्ट्य आहे. एलनिनो असताना पावसात पडणारे खंड वाढतात, त्याचा फटका पीकवाढीवर होऊन उत्पादन घटते. हे टाळण्यासाठी कडधान्ये, गळीत धान्ये, तृणधान्ये, त्यातही प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, मका, बाजरी, ज्वारी, गहू, तांदूळ आदी प्रमुख पिकांचे पाण्याचा ताण सहन करणारे वाण शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरू शकतात. याशिवाय अधिक तापमान सहनशील रोग किडीस प्रतिकारक वाण वेळ न दवडता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. जलसंधारण हा या आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जाण्याचा एक चांगला प्रयत्न आहे. एलनिनो ही एक नैसर्गिक घटना आहे, त्यामुळे ती येणारच हे लक्षात घेऊन गावागावात शहरा शहरात जलसंधारणाचे उपाय होणे गरजेचे आहे. यासाठी नदी, नाले,

0: ओढे रुंदीकरण, खोलीकरण, गाव तेथे पाझर तलाव, बांध बंधारे, छोट्या मोठ्या धरणातील गाळ उपसा, नैसर्गिक जलस्रोतांचे पुनर्जीवन आदी बाबींकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.
1: मोसमी पावसावर अल निनोचा परिणाम आणि उपाय या विषयावर ज्येष्ठ पत्रकार अजय कुलकर्णी यांनी दिलेली माहिती प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजीत ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.

0: श्रोत्यो प्रासंगिक हा कार्यक्रम आपण ऐकलात.
1: हॅलो डॉक्टर, श्रोत्यो गुरुवार दिनांक 14 मे रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळ्यात होणारा मुतखड्याचा त्रास आणि प्रतिबंधात्मक उपाय. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मूत्रविकार तज्ज्ञ तथा किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर रजनीकांत जोशी. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
2: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजनात सर्वांच्या मनात.

जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. सोने आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. नीट पेपरफुटी प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेनं तपास सुरू आहे. या पथकानं काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं. तत्पूर्वी राजस्थान पोलिसांनी 7 मे रोजी डेहराडूनमधून 5 जणांना अटक केली होती. दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागानं नाशिक इथून शुभम खैरनारला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांच्या वतीनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासोबतच मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी AIADMKच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे एकमेव आमदार एस कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. यामुळे आता विधानसभेत टीव्हीकेकडे एकंदर 150 आमदारांचा पाठिंबा उपलब्ध आहे. AINRCचे नेते एन रंगस्वामी यांनी आज पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नायब राज्यपाल कैलासनाथन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात एका यात्रेदरम्यान भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. यासंदर्भात सामाजिक माध्यमावर लिहिलेल्या संदेशात त्यांनी जखमी लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. मुख्यमंत्री देवेंद्र

0: फडणवीस यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. मृतांपैकी तिघे जण जत तालुक्यातले असून इतर तिघे कर्नाटकातले आहेत. या घटनेत 13 भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज, जत, संख आणि बिजापूर इथल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. देशात एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकात किंचित वाढ झाली असून महागाई निर्देशांक 3.48% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.4% होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं ही माहिती जाहीर केली. एप्रिलमध्ये ग्रामीण भागातला किरकोळ महागाई दर 3.74% राहिला तर शहरी भागातला महागाई दर 3.16% नोंदवला गेला. राज्य विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे. सभापती राम शिंदे या सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, झिशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली आहे. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी वार्षिक बैठक काल मुंबईत राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित रोखे काढून भांडवल उभारणाऱ्या नाशिक महापालिकेला केंद्र सरकारनं 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर केला आहे. त्यामुळे महापालिकेला काही महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास मदत होणार असल्याची माहिती नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या निधीमधून निर्मल गोदावरी, शुद्ध गोदावरी, रामकालपत प्रकल्पाचा दुसरा टप्पा, वाहतूक व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांना आर्थिक मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राजस्थानमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशामध्ये उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून किनारी कर्नाटकात आज उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. रायपूर इथं संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1:00.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलं 101.7 FM वर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. 11:05 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत फोन फरमाईश, हा फोन इन कार्यक्रम.

0: हेलो हेलो
1: हेलो, फोन फरमाइश। नमस्कार रसिक श्रोते हो, फोन फरमाइश या कार्यक्रमात मी मिलन नायगडे आपलं स्वागत करते। श्रोते हो, सध्या मे महिना सुरू आहे, असं वाटतंय की सूर्य जणू आग ओततोय। आपण बघतोय की दुपारच्या वेळी सगळे रस्ते ओस पडलेले आहेत, त्यामुळे श्रोते हो या ऋतूमध्ये काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे। भरपूर पाणी प्या, हलका आहार घ्या आणि उन्हामध्ये बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल नक्की वापरा। श्रोते हो, उन्हाळा जरी कडक असला तरी तो निसर्गाच्या रंगांनी आणि आठवणींनी भरलेला असतो। आता तुम्ही म्हणाल की निसर्गाच्या रंगांनी कसा काय? तर श्रोते हो, उन्हाळा जरी उष्णतेचा ऋतू असला तरी बहाव्याच्या पिवळ्या फुलांनी, गुलमोहराच्या लाल छटांनी आणि रसाळ फळांच्या गोडव्यानं निसर्ग रंगांनी नटलेला दिसतो। श्रोते हो, म्हणूनच उन्हाळा ऋतू निसर्गाच्या रंगांनी सजलेला असतो आणि आठवणींनी भरलेला असतो। या सुंदर विचारासह श्रोते हो ऐकूया तुमच्या आवडीची गाणी तुमच्या संवादासोबत।
2: हॅलो
1: हॅलो, फोन फरमाइश।
2: हा नमस्कार।

0: मॅडम जी नमस्कार.
1: नमस्कार, कोण बोलताय?
0: संतोष खडसे बोलतोय, विदर्भ यवतमाळ इथून.
1: अच्छा, यवतमाळ.
0: येस.
1: बरं बरं, बोला.
0: खूप बऱ्याच दिवसांच्या नंतर या कार्यक्रमामध्ये फोन लागतोय आमचा. तुमच्याशी संवाद होतो आहे, फार आनंद झाला.
1: वा वा, स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये.
0: जी जी, धन्यवाद धन्यवाद. कशा आहात म्हटलं आपण?
1: आम्ही ठीक आहोत, तुम्ही सांगा, विदर्भ काय म्हणतोय?
0: आमचा विदर्भ तर सूर्यनारायण आग ओकतो आहे.
1: खूपच तापला असणार, प्रश्नच नाही.
0: काय पण सवय आहे आम्हाला, पण तरी पण काळजी घ्यावी लागते. निसर्गाला आपण तेवढं काही करू शकत नाही. आपल्या हाती जेवढं आहे तेवढं तर आपण नक्कीच करू शकतो. वृक्षारोपण वगैरे, पाणी, इंधन बचत वगैरे, एवढं तर आपल्या हाती आहेच.
1: बरोबर, नक्कीच.
0: आणि आकाशवाणीवरून सतत कार्यक्रमांमधून प्रेरणा पण मिळत असते.
1: हो, नक्कीच.
0: सुरेश भटांची गझल आहे एक.
1: अरे वा.
0: सुरेश वाडकरांच्या आवाजातली आणि रवी दाते यांचं संगीत आहे.
1: बरं बरं.
0: आताच अमृताची बरसून रात गेली, आताच अंग माझे भिजवून रात गेली.
1: वा, सुंदर गझल आहे ही.
0: हो हो, आणि गझली आम्ही खूप चाहते आहोत, खूप आवडतात गझल ऐकायला मला.
1: मग तुम्हाला मराठीच गझल आवडतात की हिंदी पण आवडतात?
0: हिंदी पण आवडतात.
1: अच्छा अच्छा अच्छा.
0: हा, आपले पंडित भीमराव पांचाळे वगैरे आहेत, अजून सुरेश वाडकरांच्या गझली, लता मंगेशकर, आशा भोसले वगैरे यांच्या, कविता कृष्णमूर्ती.
1: अरे वा, खूप छान.
0: अरुण दाते वगैरे यांच्या सगळ्यांच्या हे जे भावगीत आहेत, गझल आहेत, खूप ऐकायला आवडतात. आणि हिंदी मधल्या पण जगजीत सिंग आहेत आणि आपल्या ते मेहंदी हसन यांच्या गझल आहेत, गुलाम अली यांच्या.
1: अच्छा.
0: गझल म्हणजे एक असा काव्य प्रकार आहे मॅडम जी की म्हणजे फार कमी शब्दांमध्ये खूप मोठा गर्भित अर्थ त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो.
1: बरोबर.
0: आणि भावना प्रधान असतात, अर्थवाही असतात, आणि त्यांची जी चाल असते संगीताची किंवा गाण्यांची ती नेहमी म्हणजे अशी कानाला तृप्त करून जाते, मनाला पण.
1: हो, आणि मन शांत होतं गझल ऐकल्यानंतर. मन शांत होतं.
0: हो हो, गझल हा काय प्रकार अगदी हटकेच आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: हो. मग संतोष खडसेजी काय करता तुम्ही?
0: आम्ही एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करतो मॅडम जी.
1: बरं बरं.
0: हा, वेळ असला आम्हाला म्हणजे घरी वगैरे असलो की संभाजीनगर आकाशवाणी आमची ट्यून केलेलीच असते.
1: अरे वा वा वा.
0: कार्यक्रम पण आपले सगळे वेळ मिळेल तसं ऐकतोच आम्ही, ज्यामध्ये युवाणीचा कार्यक्रम आहे, आपले फोन इन कार्यक्रम आहेत, अजून घरम वनिता मंडळचा.
1: अरे वा वा, छान.
0: हा हा.
1: तर संतोष खडसेजी, ऐका तुमच्या आवडीची ही गझल. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
0: नक्कीच, धन्यवाद मॅडम जी.

0: नमस्कार, बोला.
1: सुरेश जाधव, नेहरू चौक, पैठण जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र, इथून बोलतो ताई.
0: स्वागत आहे तुमचं, बोला.
1: धन्यवाद. कसे आहात ताई? प्रवासात आहे मी.
0: अरे वा, आम्ही एकदम मस्त. तुम्ही सांगा, कसे आहात?
1: मी आता जालन्यावरून पैठणला चाललोय.
0: बरं बरं.
1: आणि बसल्या ट्राय करतो संभाजीनगर केंद्राला.
0: बरं.
1: कारण की आपला हा छंद सुटत नाही. कुठं तुम्ही कुठे जरी असेल, ज्याप्रमाणे तुम्ही कुठे जरी असेल तरी रेडिओ कुठे सुद्धा ऐकता येतो. तसंच आज मी कुठे जरी असलो तरी आपल्याला आकाशवाणी सोबत आहे ताई.
0: हा छंद जीवाला लावी पिसे.
1: क्या बात आहे.
0: बोला मग, कुठे गाणं
1: ताई? बघा, आज आहे मनहरउदासचा वाढदिवस. मनहरउदास म्हणल्यानंतर फार छान छान गाणे दिले ताई त्यांनी मनहरउदासने आपल्याला.
0: हो.
1: उदाहरणार्थ काही सांगतो मी तुम्हाला. त्यांचा एक चित्रपट आला होता विश्वास, या चित्रपटामध्ये फार सुंदर गाणं होतं ताई. आपको हमसे बिछड़े हुए एक जमाना बीत गया. त्याच्यानंतर हिरो मध्ये तर फार छान गाणं होतं ताई. लोगो से सुना है, किताबो मे लिखा है, सबने यही कहा है. त्याच्यानंतर तुमचं हम तुम्हे चाहते है. अच्छा, महान गायक मनहरउदासला आज आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. राम लखन या चित्रपटामध्ये सुद्धा का छान गाणं होतं ताई त्यांचं, तेरा नाम लिया.
0: हो, खूप छान.
1: हा, तर बघा, आज एवढे गाणे आहे पण त्या एवढ्या गाण्यापैकी मला एक चित्रपट आला होटल. सस्पेन्स चित्रपट होता ताई हा.
0: हो,
1: त्यामध्ये आशा भोसले सोबत गाणं गायलं त्यांनी. प्यार करते है हम तुम्हे इतना, दो आंखें तो क्या, दो जहां में समाए न जितना. मनहरउदासचं गीत आहे ताई. याच्यासाठी माझे मिस्टर सानिता जाधव आयकन, मुलगा प्रसाद जाधव, मुलगी आरती अरुण डोंगरे, पूजा अजय क्षीरसागर, राजेंद्रजी मिसाळ, चंद्रकांतजी गोमटे, सय्यद जलाल भाई आणि मिनल साईज, तुम्ही सुद्धा या गीतात आनंद घ्या. आणि माझे बाकी तर संभाजीनगर शोभा पोट पिल्लेवार. चला तर मग आता ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत साहेब.
0: ठीक आहे, ऐका मग तुमच्या आवडीचं हे गाणं. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर.

0: हॅलो, फोन फरमाईश.
1: हॅलो, नमस्कार ताई.
0: नमस्कार, फोन फरमाईश या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. बोला.
1: संभाजीनगरहून संजय मेरकर बोलतो.
0: बोला बोला.
1: मी गीत ऐकत होत आहे.
0: सांगा ना, कुठलं गाणं ऐकायचं तुम्हाला?
1: अमृत मधलं और नाही कुछ तुमसे कहना जीवन साथी.
0: बरं बरं, नक्की ऐका तुमच्या आवडीचं गाणं.
1: कार्यक्रम फार छान आहे तुमचे. आज सकाळचे गाणे, दुपारचे गाणे, फार दोन वाजून फार मस्त होते.
0: अच्छा अच्छा, धन्यवाद. याच्या आधी पण फोन केलेला आहे का तुम्ही?
1: संभाजीनगर केंद्र आमचं दिवसभर चालू असते.
0: अरे वा, चांगली गोष्ट आहे.
1: हो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू असते.
0: ठीक आहे, आमचे कार्यक्रम असेच ऐकत राहा. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐका तुमच्या आवडीचं हे गाणं.
1: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो, फोन फरमाईश.
0: मी बाळपू पाटील बोलतोय, मुक्काम पोस्ट सलामवाडी, तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक मधून ताई.
1: वा वा, खूप दुरून बोलत आहात. स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये, बोला.
0: मला एक गाणं द्यायचं होतं ताई.
1: सांगा ना.
0: चित्रपट आहे बन्या बापू आणि गाण्याची बोल आहेत, अरे ले लो भाई चिवडाले लो, गरम मसालेला रस चिवडाले लो.
1: बरं बरं, नक्की ऐका तुमच्या आवडीचं हे गाणं. बन्या पाटील जी, काय करता तुम्ही?
0: मी आता सध्या नाशिकला आहे, आपलं ब्लाइंड लोकांचं हॉस्टेल आहे ना, लाभार्थ्यांसाठी तिथं आहे. ब्लाइंडच्या काट्या बनवतो, ड्रोन बनवतो आणि पत्राला वगैरे असं काही छोटी मोठी कामं करतो ताई.
1: अरे वा वा, चांगली गोष्ट आहे, छान काम करत आहात. ठीक आहे, मग ऐका तुमच्या आवडीचं हे गाणं. फोन केलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद ताई.

0: यही ला जवानी माता री ना चला छम छम छम अरे ले लो भाई चूड़ा ले लो।
1: हेलो फोन फरमाइश।
2: नमस्कार
1: नमस्कार, फोन फरमाइश कार्यक्रमात स्वागत आहे आपलं। बोला
2: साहेबराव पाटील शिराळा तालुका जाफराबाद।
1: बोला बोला, कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला?
2: राजा हिंदुस्थानी मधलं परदेशी परदेशी जाण नाही।
1: तुम्ही काय गाडीवर वगैरे आहात का?
2: नाही गाडीवर नाही, शेतात आहे।
1: बरं बरं, आता काय शेतामध्ये काय कामं चालू आहे सध्या उन्हाळ्याचं?
2: शेतामध्ये आमच्याकडं जे आता मक्काचं पीक आहे ना, मकाचं पीक आहे आता काढणीस आलेलं आहे, काढणं झालेली, पण आता शेतामध्ये राखण दखण करायसाठी राहावं लागतो।
1: मग पक्ष्यांपासून खूपच संरक्षण करावं लागत असेल ना मक्याचं?
2: हो आमच्या काही मित्राची नावं सांगतो। गाणं सर्वप्रथम तुम्ही या गाण्याचा आनंद घेऊ शकता, आणि माझे मित्र धनंजय वाघ, विजयबाई, अशोक पाटील, राजेंद्र मिसाळ आणि सर्व आपले संभाजीनगर ऐकणारे माझे मित्रासाठी गाणं जरूर लावा तुम्ही।
1: बरं बरं, नक्की ऐका मग तुमच्या आवडीचं हे गाणं। फोन केला त्याबद्दल धन्यवाद।
2: धन्यवाद।

0: हॅलो, फोन फरमाइश.
1: मॅडम नमस्कार. मॅडम
0: बोला. नमस्कार.
1: मी जगन्नाथ खंडागळ बोलतो, एन 7 सिडको, छत्रपती संभाजीनगर.
0: बोला बोला.
1: मॅडम मला खामोशी चित्रपटातलं गीत ऐकायचं आहे. लता मंगेशकर यांनी गायलेलं हमने देखी हे महकती हुई खुशबू.
0: वा, खूप सुंदर गाणं आहे हे.
1: आणि माझ्या बरोबर काही मित्र आहे माझे, ते ऐकू इच्छितात.
0: बर.
1: व्यंकट भोसले, पूनमचंद मोरे, भीमराव भिगर, मनोज सुरडकर, रमेश वा, सर्व मिळून हे गीत ऐकू इच्छितो मॅडम.
0: बरं बरं, ठीक आहे. आणि खंडागळजी, तुम्ही रिटायर्ड झालेला आहात ना?
1: हो मॅडम.
0: मग आता काय चालू आहे, दिनक्रम कसा आहे?
1: माझा जास्त सगळा टाइम म्हणजे मी टोटली ब्लाइंड आहे मॅडम, त्यामुळे मी माझा रेडिओ बरोबर माझा सगळा काही टाइम जातो.
0: बरं बरं. आणि आधी कुठे काम करत होतात मग?
1: PWD.
0: ठीक आहे. मग जगन्नाथ खंडागळजी, ऐका तुमच्या आवडीचं हे गाणं. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.

0: हॅलो, फोन फरमाइश.
1: ताई नमस्कार.
0: नमस्कार, फोन फरमाइश या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. बोला.
1: ताई मी आपला नेहमी श्रोता विजय बायस बोलतोय. ताई
0: बोला. बोला.
1: हो ताई, खूप छान असे गीत लावले बरं का आपण.
0: किती वाजता?
1: आता 2 वाजे.
0: धन्यवाद.
1: हो, गाणी ऐकली आणि लगेच तुम्हाला कॉल केला बघा ताई.
0: सांगा मग कुठलं गाणं ऐकायचं तुम्हाला.
1: ताई ते फुलोसा चेहरा चेहरा हे गाणं ऐकायचं आनडी चित्रपटातलं.
0: बरं बरं, नक्की ऐका तुमच्या आवडीचं हे गाणं.
1: हो ताई, खूप छान गीत आहे, ऐकवते.
0: हो हो, बाकी काय म्हणता, काय चाललंय सध्या?
1: ताई बघा, काम पण चाललेलं आहे आणि रेडिओवर कार्यक्रम ऐकायचं बी काम चाललंय, दोन्ही पण चाललेले.
0: अरे वा वा वा. आणि उकाडा उकाडापासून कसा बचाव करताय?
1: रुमाल बांधून, टोपी वगैरे सर्व, म्हणजे ऊन लागू नये याची काळजी घेऊन आणि काम करतो ताई.
0: बरोबर आहे. आणि असं वाटतंय की कधी हा मे महिना संपेल आणि कधी जून महिना सुरू होईल.
1: हो, आणि कधी एकदा पावसाच्या धारा पडतील.
0: बरोबर बरोबर. ठीक आहे मग विजय बायसजी, ऐका तुमच्या आवडीचं हे गाणं. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद ताई तुमचे.
0: श्रोते हो, या गीतासाठी आम्हाला आणखी एक फोन आलाय. हॅलो, फोन फरमाइश.
2: हा, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: हो बोला, कोण बोलताय?
2: मी काकासाहेब बाजीराव तायडे, बोदेगाव खुर्द, तालुका प्लंबी, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.
0: बोला, कुठलं गाणं ऐकायचं तुम्हाला?
2: आनाडी चित्रपटातील फुलोसा चेहरा.
0: बरं बरं, नक्की ऐका तुमच्या आवडीचं हे गाणं. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो, फोन फरमाईश.
1: मी मुक्काम पोस्ट कराड जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलतोय.
0: बोला बोला.
1: काय म्हणते वातावरण नगरला?
0: छत्रपती संभाजीनगर काय उकाडा भरपूर आहे, ऊन पण भरपूर आहे.
1: आमच्याकडे काय झालंय, ढग येते पण काय पाऊस पडत आहे. जरा उकाड्यामुळे जरा थोडी आम्हाला
0: दिलासा मिळतोय.
1: दिलासा मिळाला आता.
0: वा वा, नशिबवान आहात तुम्ही.
1: आपण पावसाळी वाट बघायला लागली ना.
0: हो, असं वाटू लागलं की कधी एकदा जून महिना सुरू होतो आणि कधी एकदा पाऊस येतो.
1: हो ना.
0: बोला, कुठलं गाणं ऐकायचं मग तुम्हाला?
1: चित्रपट नाव आहे एक फुल चार हाफ. गीताचे बोल आहे कन्हैया ओ कन्हैया.
0: किमी काटकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रित आहे हे गाणं.
1: काय मित्राची नाव वगैरे?
0: हा सांगा ना.
1: सर्वप्रथम तुम्ही आनंद घ्या गाण्याचा.
0: बरं.
1: आमचे मित्र आहेत पीएसआयराव शेळकेजी, कांताबाबू रामगडेजी, रामभाव सर्वदेजी, किरण शिंदेजी, सतीश गाडगेजी, विठ्ठल पवारजी, गौतम कोकाटेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत भंडारेजी, विजय पाटील चारुकरजी, धनंजय पटेलजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी आणि रामचंद्र कोरडेजी.
0: एवढी मोठी लिस्ट.
1: आम्ही काय करतो मॅडम, तुम्ही जर गाणं ऐकलं तर आम्ही एकमेकांना रेकॉर्डिंग करून पाठवतो.
0: अच्छा अच्छा.
1: त्यामुळे आम्ही सर्वजण ते गाण्याचा आनंद घेत आहोत.
0: बरं बरं बरं, ठीक आहे. नक्की ऐका मग तुमच्या आवडीचं हे गाणं. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: नायगडे आणि नंतर जलालभाई पटेल जाधे अब्दुल पामदू बाबा फुरसले सर आपली सोजी मंडळी.
1: ठीक आहे, ऐका मग तुमच्या आवडीचं हे गाणं फोन केलं त्याबद्दल धन्यवाद.
0: हो, ते मनापासून धन्यवाद.

0: हॅलो, फोन फरमाईश.
1: नमस्कार ताई.
0: नमस्कार, फोन फरमाईश या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं, बोला.
1: हो मिलनताई, मी मुक्काम पोस्ट चौका कळलं समजा इथून चंद्रकांत म्हणते ताई.
0: बोला बोला.
1: चांगली व्यवस्थित आहे, फक्त होऊन जास्त साधते, सगळ्यांनी काळजी घ्यावी. आणि आपण लवकर पावसाळ्याचे निमंत्रण देऊन एक गाणं ऐकू छान आपण.
0: बरं बरं, सांगा ना कुठलं गाणं ऐकायचंय.
1: प्यासा सावन मधलं.
0: बरं, प्यासा सावन मधलं कुठलं?
1: कालेगा.
0: अच्छा, मेघारे मेघारे.
1: हा मेघारे मेघारे मजा पाहिजे. 4 तारखा संदर्भात सारे.
0: अच्छा, कडक ऊन आहे, पाऊस तर अजून काही आलेला नाहीये, तरीही आपण आनंद घेऊया या गाण्याचा.
1: होते होते
0: तेवढंच मनाला समाधान.
1: सगळ्यांनी लक्ष लागून जाऊ पाणी लवकर पडावं म्हणून.
0: हो हो हो, नक्कीच.
1: आणि माझे मित्र आहे प्रथम तुम्ही.

0: तर श्रोते हो, हा होता आमचा आजचा फोन फरमायशा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी आम्हाला तांत्रिक सहाय्य होतं वंदना ठाकूर यांचं. तर आम्हाला फोन करायला विसरू नका. दर सोमवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन फरमायशा कार्यक्रमासाठी. तर मी मिलन नायगडे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया याच वेळेला याच ठिकाणी याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे
1: हॅलो हॅलो
2: हॅलो फोन फरमाइश.
0: श्रोतेहो, फोन फरमाइश हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात.
3: हॅलो डॉक्टर. श्रोतेहो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी

जी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळ्यात होणारा मुतखड्याचा त्रास आणि प्रतिबंधात्मक उपाय. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मूत्रविकार तज्ज्ञ तथा किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर रजनीकांत जोशी. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231. हॅलो डॉक्टर. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 12 वाजतायत. श्रोतेहो, वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र दुपारचे 12:08 आता ऐकूया आमच्या महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

0: मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सजग जगणं म्हणजे काय असं जर कुणाला विचारलं तर विचारपूर्वक जगण्याची शैली असं उत्तर प्रामुख्याने प्रत्येकाकडून येईल. मग त्यात तुमचं वागणं, बोलणं, आहार, आरोग्य ह्या सगळ्याच गोष्टी येतात. अलीकडे आपण सगळेच आरोग्याविषयी अत्यंत जागरूक झालो आहोत, कारण आरोग्य संपन्न जर तुम्ही असाल तरच आयुष्य नीट जगता येतं. शारीरिक स्वास्थ्य जेवढं महत्वाचं असतं तेवढंच मानसिक स्वास्थ्यही महत्वाचं असतं, किंबहुना ते जास्तच महत्वाचं असतं असंही आपण म्हणू. या विषयावर मोकळेपणाने अलीकडे संवादही साधला जात आहे आणि यासाठी अनेक मार्ग किंवा अनेक पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत. त्यातलीच एक नाविन्यपूर्ण पद्धत म्हणजे माइंड योग, अर्थात मनाचा योग. आपल्या एकूणच आरोग्यासाठी योग किती महत्वाचा आहे हे आता संपूर्ण जगाला कळलंय. खरं तर ही एक उत्कृष्ट देणगी भारताने सर्वांना दिली आहे. मग आता माइंड योग म्हणजे नेमकं काय आणि तो किती महत्वाचा आहे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत माइंड योग फॉर इमोशनल हेल्थ अँड सक्सेसच्या संस्थापक रुपाली पाटील. रुपालीताई या सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तसंच सर्टिफाईड हॅपीनेस कोच आणि सर्टिफाईड मेडिटेशन अँड मॅनिफेस्टेशन एक्सपर्ट आहेत. 9 वर्ष त्यांनी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी केली. नोकरी दरम्यान स्वतःला आलेल्या मानसिक तणावातूनच त्या माइंड योगकडे वळल्या आणि सखोल अभ्यास करून माइंड योग त्यांनी डिझाईन पण केलं. गेली 8 वर्ष त्या याविषयी अनेकांना मार्गदर्शन करत आहेत. आपणही आज त्यांच्याकडून याबद्दल जाणून घेणार आहोत. रुपालीताई नमस्कार आणि स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार अर्चनाताई आणि थँक्यू सो मच, इतकं छान इंट्रोडक्शन तुम्ही दिलंय माझं.
0: पहिलाच प्रश्न मला असं मनात सारखा येतो की योग आणि माइंड योग यामध्ये नेमका काय फरक आहे आणि माइंड योगची सुरुवात कशी झाली?
1: आपण शारीरिक आरोग्याबद्दल सजग आहोत बरोबर. रोज योगा करणं, वॉकला जाणं, थोडंसं डाएट व्यवस्थित खाणं याविषयी आपण सजग आहोत, किंवा शरीराचं वजन कमी झालं पाहिजे याबद्दल सगळे अगदी अवेअर आहेत. पण मग शरीरासाठी तुम्ही हे करताय तर तुम्ही कधी हा विचार केलाय का की आपण मनासाठी, भावनिक आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी काय करतो?
0: बरोबर.
1: मनावर नाही का वजन तुमच्या? जुन्या आठवणी, एखादा स्ट्रेस, टेन्शन, अतिविचार कुठल्याही गोष्टीचा, हे सगळं तुमच्या मनावर वजन आहे बरोबर. मग ते कसं तुम्ही घालवणार? घालवलंय कधी ते वजन कमी करायचा विचार केलाय? हा शब्द सुद्धा बऱ्याच जणांना पहिल्यांदा कळला असेल की याच्या मनावर सुद्धा वजन असतं.
0: ओझ आपण
1: ओझ ज्याला म्हणतो, हो हो अगदी ओझ ज्याला म्हणतो मनावरचं. तर हे ओझ कमी करण्यासाठी जी ओव्हर थिंक

0: किंग एन्झायटी वरीज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा कमी केल्या गेल्या पाहिजेत. जसा योगा शरीरासाठी आपण रोज करतो तसंच मनाला हेल्दी ठेवण्यासाठी मनावरचं ओझं कमी करण्यासाठी सुद्धा रोज एक्सरसाइज किंवा त्याला आपण टेक्निक्स म्हणतो. आता मनासाठी काही आपण फिजिकल एक्सरसाइज नाही करणार आहोत, काही टेक्निक्स असतात की जर एन्झायटी असेल तर काय केलं पाहिजे, ओव्हर थिंकिंग होतीये तर काय केलं पाहिजे. सो त्या गोष्टी तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
1: बर,
0: म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी माइंड योगा.
1: बर, ही संकल्पना खरंच खूप छान आहे. हिलिंगसाठी तुमच्याकडे अनेक जण येत असतील,
0: हो,
1: मग त्यांना नेमका कोणत्या समस्या असतात, प्रश्न असतात जे तुम्हाला दिसतात?
0: आजकाल मी बघतीये की मायग्रेन, एन्झायटी, बीपी, थायरॉइड हे इश्यूज, म्हणजे दिवसातून 4-5-6 कॉल्स तर मला हे असेच असतात. खूप स्ट्रेस जेंट्समध्ये किंवा शोल्डर पेन या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळे ऍक्च्युली सायकोसोमॅटिक इश्यूज आहेत.
1: बर,
0: सायकोसोमॅटिक म्हणजे ऍक्च्युली एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर पर्सन जो आहे तो काही शोल्डरवर ओझं घेऊन काम नाही करते, म्हणजे जसं शोल्डर पेन का होत आहे.
1: ओके,
0: बरोबर. तर तुम्ही जो स्ट्रेस घेताय, तुम्ही जी निगेटिव्हिटी किंवा जे टेन्शन मनामध्ये कॅरी करतायत, मग ते तुमच्या फॅमिलीचं असू शकतं, घराचं कुठलंही असू शकतं, किंवा लहानपणापासून कुठल्या जिम्मेदारीवर तुम्ही जगत आलेला आहात, की त्यामुळे काय होतं हे विचार इतके जास्त होतात की आपल्या शरीरात लिटरली निगेटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात. तसंच आपण ज्याला हॉर्मोन्स म्हणत असतो, वेगवेगळे श्राव श्रवत असतात, एक चांगले श्राव पण असतात, आनंदी असलो की पॉझिटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात, आणि स्ट्रेसमध्ये असलो की निगेटिव्ह केमिकल्स आपल्या शरीरात सिक्रेट होतात, आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत. मग हे केमिकल्स कुठे जातील? ते जातात तुमच्या त्या बॉडी पार्टवर अफेक्ट करतात. ज्यांचं शोल्डर पेन होत आहे ते श्राव त्यांच्या त्या शोल्डरमध्ये जमा झाले आणि तिथं त्यांचं ओझं क्रिएट व्हायला सुरुवात झाली आणि म्हणून त्यांना शोल्डर पेन, यालाच सायकोसोमॅटिक म्हणतात, की जे तुमच्या विचारांनी मेंटल आणि इमोशनली तुम्ही इम्बॅलन्स झालेला आहात म्हणून तुमच्या शरीरात हे केमिकल्स सिक्रेट होत गेलेत आणि म्हणून हे आजार. ब्लड प्रेशर तेच आहे. ब्लड प्रेशर हा इश्यू नाहीये, इश्यू हा आहे की तुम्ही कसे विचार करतायत, किती कॅरी करतायत आणि किती त्या गोष्टीचं टेन्शन घेतायत, आणि इतकं टेन्शन घेतलं की ते ब्लडमध्ये टेन्शन जायला लागलं, इतकं टेन्शन घेतलं की ते केमिकल्स तुमच्या शोल्डरमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली, इतकं जमा झालं की ते तुमच्या घशात जाऊन स्टक झालं आणि मग तुम्हाला थायरॉइडचे इश्यूज सुरू झाले, ते डोक्यात जाऊन बसले की मायग्रेन. खूप मी आजकाल ऐकते ना की रुपाली रोज गोळी खाल्ल्याशिवाय मला आराम मिळत नाही. मायग्रेनसाठी गोळीचीच गरजच नाहीये. तुम्ही एकदा माइंड योगा करायला घेतलं की मॅक्सिमम 8 दिवसात तुमचा मायग्रेन बरा होतो विदाऊट गोळ्या.
1: अरे वा,
0: हो
1: छान. आता मनाचे म्हणजे ते भावनिक आहे,
0: बरोबर,
1: मग त्यासाठी पण तुम्हाला काहीतरी ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात?
0: नक्कीच, अगदी अगदी बरोबर.
1: ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात? नक्कीच,
0: अगदी अगदी बरोबर. सो त्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जशी निगेटिव्हिटी आहे ना, निगेटिव्हिटी ऍक्च्युली रॉंग आहे असं मी म्हणणार नाही, ह्युमन टेंडन्सी आहे. तशीच वर्षानुवर्ष आपण आईला तसं बघितलं टेन्शन घेताना, बाबांना बघितलं निगेटिव्ह विचार करताना बोलताना, सोसायटी तशीच आहे, बरोबर. त्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी आपल्या मनात जमत जाते, आपल्या बोलण्यातून सुद्धा निगेटिव्हिटीच जाते. ओके, तर हे बघा, इथं ना आपल्या मनाचं आणि ब्रेनचं कनेक्शन आहे. तुम्ही जे शब्द सारखे सारखे रिपीट करतात तुमचं ब्रेन त्याला खरं मानायला सुरुवात करतो. तुम्ही जर म्हटलात की मला दुखतंय, मला त्रास आहे, माझ्या आयुष्यात खूप टेन्शन आहे, तर तुमचा ब्रेन नेहमी टेन्शनच शोधत राहतो आणि तुम्ही टेन्शनच अट्रॅक्ट कर घेता.
1: बरोबर,
0: मग यावर आपल्याला माइंड योगाची टेक्निक्स असतात की आपल्याला हे थॉट रिप्लेस करायचे असतात. थॉट रिप्लेस करण्याच्या टेक्निक्स आहेत, त्या आपण त्यामध्ये शिकतो आणि ते करणं गरजेचं आहे. थॉट रिप्लेस करणं म्हणजे काय, की सी, सिच्युएशन तर बदलत नाही, पण त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात,
1: बरोबर,
0: ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
1: बरं,
0: म्हणजे काय, की अरे मला नेहमीच हा त्रास आहे ग, माझं आयुष्य सहज नाहीच आहे, मला खूप त्रास आहे माझ्या आयुष्यात, किंवा हे माझ्यासोबतच का घडतंय, जर तुम्ही हाच विचार करत बसलात ना तर तुमचा ब्रेन निगेटिव्ह गोष्टीच अट्रॅक्ट करत राहील, कारण तुम्ही सतत तो विचार करताय.
1: बरोबर,
0: तर मग त्या सिच्युएशनला आपल्याला बदलता येत नाही. पण मग इंटरप्रिटेशन म्हणजे काय, की ही सिच्युएशन मला काय शिकवतीये, किंवा मी किती स्ट्रॉंग होणार या सिच्युएशनमध्ये, हा जर अँगल तुम्ही दिलात, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात की हा अँगल

0: कसा द्यायचा, अँगल बदलला की आपल्याला ऑटोमॅटिक बेटर फील होतं. म्हणजे तो स्ट्रेसमुळे जे निगेटिव्ह केमिकल सिक्रेट होणार होते त्याला तुम्ही चेंज करून अगदी न्यूट्रल तरी आणलं. अगदी पॉझिटिव्ह आनंद नाही वाटत आहे तुम्हाला, पण तुम्ही न्यूट्रलवर तर आलात, म्हणजे ऍटलिस्ट ते निगेटिव्ह केमिकल सिक्रेट नाही झाले.
1: बरोबर. नकारात्मक विचार तुमच्यात यायला लागले की तुमचा मेंदू पण त्याच गोष्टी कॅच करायला लागतो आणि मग त्यातूनच तुमचं सगळं, मग अलीकडे तर डिप्रेशन म्हणा, फ्रस्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाढत चालल्यात, की तुम्ही तो ताण कसा स्वीकारता यावर ते सगळं अवलंबून असतं.
0: बरोबर
1: बरोबर. ह्यासाठी तुम्हाला इमोशनल स्ट्रेंथ तुमची वाढवणं खूप आवश्यक असतं. मग ती वाढवण्यासाठी कशी सुरुवात आणि कुठून करायची?
0: अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण इथूनच सुरुवात होते खरी तर, की इमोशनल स्ट्रेंथ म्हणजे काय किंवा ती कुठून सुरुवात करायची रुपाली, है ना. आधी अवेअरनेस म्हणजे कळलं पाहिजे की मला काय होतंय.
1: गुड.
0: म्हणजे शॉर्टमध्ये मी सांगेल की तुमच्या भावनांना, इमोशन्सला तुम्हाला नाव देता आलं पाहिजे.
1: बर.
0: आपल्याला काय माहिती असतं, मला वाईट वाटलं एवढं एकच कळतं, किंवा मला काय होतंय मला कळत
1: नाही,
0: त्रास होतोय, अनइझी होतोय, मी पडले आणि मला लागलं तर मी आईला सांगेल तरी की अगं आई मला इथं लागलं, किंवा गुडघ्याला खरचटलं, पण मनात जे होतंय ना ते सांगता येत नाही, कळत नाही. सो ते ओळखा आधी की तुम्हाला काय होतंय, आणि काय होतंय म्हणजे तुम्हाला राग येतोय का एखाद्या सिच्युएशनचा, म्हणजे त्या भावनांना तुम्ही नावं द्यायला शिका, की मला दुःख वाटतंय का, फिअर आहे का, भीती आहे का कुठल्या गोष्टीची.
1: बरोबर.
0: है ना. सेकंड स्टेप आहे एक्सेप्टन्स. मी स्वीकारलं की हो मला राग आला ह्या गोष्टीवर, नथिंग रॉंग इन दॅट. ह्युमन माइंड आहे, इमोशन्स दिले आहेत, जसे पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत तसे निगेटिव्ह इमोशन्स पण आहेत, तर त्याला एक्सेप्ट करा. आपण जनरली ना त्यांना दाबतो किंवा इग्नोर करतो. तर पहिल्यांदा अवेअरनेस गरजेचं आहे, त्याला नावं द्या आणि दुसरी स्टेप त्याला एक्सेप्ट करा. सो अवेअरनेस, एक्सेप्टन्स हे महत्वाचं आहे.
1: हीच सुरुवात असं म्हणायला हरकत,
0: सुरुवात आपली असली पाहिजे. आणि मग पुढच्या स्टेप्स येतात हिलिंग. एक्सेप्ट जर तुम्ही केलं नाही तर हिलिंगच होणार नाही. म्हणजे तुम्ही जर सांगितलं नाही की मला पोट दुखतंय तर ते हील कसं होणार, कसं कळेल,
1: औषध
0: कसं देणार ना. सो यामध्ये आपण काय करू शकतो, की कळलं की एक्सेप्टन्स पण आला, मग आता हील कसं करायचं. सो जसं मी मगाशी म्हटले, थॉट रिप्लेसमेंट, ओके, ते तुम्ही करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, रोज 2 मिनिट किंवा 5 मिनिट एका जागी शांत बसून ना तुमच्या मनात काय चाललंय ते ऑब्झर्व करा. कसं करायचं, आपला मोबाईल आजकाल आहेच ना, अलार्म सेट करा. 2 मिनिटाचा जरी असेल तरी चालेल, मग त्या 2 मिनिटात कोणी आवाज दिला इकडे तिकडे लक्ष देऊ नका, अलार्म सेट करा, त्याला इथं ठेवा आणि डोळे बंद करून लिटरली तुमचं शरीर स्कॅन करा. की माझ्या डोक्यात मला ताण फील होतोय का, माझ्या छातीत मला ताण फील होतोय का, माझ्या कुठल्या बॉडी पार्टमध्ये मला ताण फील होतोय, तो फील करा. आणि श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हा ताण मी रिलीज करायचा प्रयत्न करते. सी, पहिल्यांदाच तुम्हाला रिलीज करता येईल असं नाही, म्हणून अगदी उदास व्हायची पण गरज नाहीये. नंतर नंतर तुम्हाला ते जमायला सुरुवात होते. मग 2 मिनिटाचं तुम्ही 5 मिनिटही करायला लागणार, तुम्हाला छान वाटेल की अरे मला छान वाटतंय, म्हणजे रिलीजच करायचं होतं की बस एवढंच तुम्ही करायला घेतलंस
1: वा
0: सुरुवात.
1: खूपच सुंदर गोष्ट सांगितली आणि ही इतकी सोपी आहे.
0: हो,
1: म्हणजे म्हटलं तर सोपी आहे.
0: हो,
1: पण यातनंच शिकायचं. जसं तुम्ही म्हणालात की एक सुरुवात प्रयत्न नक्की करायला पाहिजेत. सकारात्मक विचार करायचा तर हे सोपंच आहे.
0: हो,
1: आणि हे विनाखर्च आहे.
0: हो,
1: आणि तुम्हाला खूप त्यासाठी टाइम मॅनेजमेंटची गरज नाही, खूप वेळ द्यायचा असं नाहीये.
0: इथं मी अजून ऍड करेल, आपण योगा जो करतो फिजिकल योगा त्याला ऍटलिस्ट अर्धा तास द्यावा लागतो. अर्धा तास मला जिमला जायचंय किंवा अर्धा तास मला वॉकला जायचंय. मेबी माइंड योगासाठी तुम्ही अगदी 2-2 मिनिट जरी दिले तुमच्या कामातूनच द्या. म्हणजे तुम्ही अगदी ऑफिसच्या मिटिंगमध्ये बसलेला असाल,
1: बरोबर,
0: तुम्ही सपोज 5 मिनिट लवकर आला, तुम्ही त्यात 5 मिनिटात सुद्धा माइंड योगा करू शकता की मला या मोमेंटला शांत करायचंय. यामध्ये तुम्ही श्वास घेतला आणि श्वास सोडताना पटकन थोडस तोंडाने जेव्हा आपण श्वास सोडतो ना, सगळेजण करून बघू शकतात जे मला आता ऐकतायत, लांब श्वास घ्यायचा अशा पद्धतीने श्वास थोडा लांब सोडायचा. मी थोडं शॉर्टमध्ये सांगितलं आता, जितका श्वास घेतला त्याच्या डबल तुम्ही तोंडाने श्वास सोडा इमिजिएटली. म्हणजे याला आम्ही इमिजिएट हिलिंग असं नाव दिलेलं आहे, क्विक हिलिंग नाव दिलेलं आहे. आता या मोमेंटला जरी तुम्ही स्ट्रेसमध्ये किंवा अनइझी मोडमध्ये असाल, कुठल्याही इमोशनल स्ट्रेससाठी हे बेस्ट सोल्युशन आहे की नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने एक्झेल करा. फक्त लांब एक्झेल करायचं, जितका श्वास घेतलाय त्याच्या डबल एक्झेल करा, इमिजिएट तुम्ही बेटर फील करणार. रोजच्या प्रॅक्टिससाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की मला जर चेस मध्ये अनइझी वाटतंय तर तो श्वास चेस मध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला

0: वाटतंय की मला डोक्यात अनइझी होतंय मायग्रेन जसं मी म्हटलं तर त्या श्वासाला डिरेक्शन द्यायची आपल्या डोक्याकडे फोकस करा तुमच्या डोक्याकडे फोकस करा ऑटोमॅटिक श्वास तिथं जातो आणि एक्झेल करताना तोंडाने करा सुपर पॉवरफुल टेक्निक आहे आणि अशी होणारी आहे
1: वा क्या बात आहे yes. रुपाली ते खूप छान तुम्ही सांगताय अगदी प्रत्यक्षिकांसहित तुम्ही सांगताय खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर आपण आलो आहोत आणि आपण महिलांसाठीच्या कार्यक्रमात बोलतोय एक पहिला प्रश्न जो येतो मनात की आपण सध्या बघतो की साधारणपणे 35 नंतर स्त्रियांना अनेक शारीरिक आजार त्यांना सामोरं जावं लागतंय अक्षरशः ते आव्हान म्हणून त्यांच्यासमोर उभं राहतं तर या आव्हानांना सामोरं कसं जायचं आणि त्याच्यात माइंड योग किती मदत करू शकतो
0: सो सगळ्यात आधी मी तुम्हाला इथं सांगेल 35 वर्षांपुढील स्त्रिया तर यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की मैत्रिणींनो तुम्ही फक्त आई बायको सून किंवा मुलगी नाही आहात तुम्ही एक इंडिव्हिज्युअल पर्सन पण आहात की नाही एक इमोशनल आणि फिजिकल बिईंग आहात तुमचं पण दुखणं खुपणं आहेच सो त्यावर पण फोकस करणं गरजेचं आहे हे असं मनात ठासून घेतलं पाहिजे सगळ्यांनी आपण काय करतो ना की मी आई आहे मी बायको आहे तर मला ह्याच रिस्पॉन्सिबिलिटी
1: आहेत म्हणजे कुटुंबासाठी वाहून घेणं हेच माझं काम आहे आणि यातच ती जाते स्वतःकडे बघत नाही आणि जेव्हा केव्हा तरी काहीतरी कुरकुरायला लागतं शरीर आणि जेव्हा मन अस्वस्थ होतं तोपर्यंत बराच उशीर
0: झालेला असतो अगदी बरोबर त्यामुळे तुमचा प्रश्न अगदी महत्वाचा आहे की आत्ताच दिस इज दी राईट टाइम आत्ताच तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करा की मी सुद्धा एक इंडिव्हिज्युअल बिईंग आहे आणि मला माझी काळजी घेणं गरजेचं आहे सी 30-35 वर्षापर्यंत आपलं शरीर थोडं स्ट्रॉंग असतं म्हणजे ऑटोमॅटिकली ते स्वतःला हील करत असतं पण 35 वर्षानंतर काय होतं शरीरामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतात म्हणजे असं समजा की आता माझं घर छोटं होतं है ना नवीन आता फॅमिली वाढल्यावर आपण नाही फर्निचर चेंज करतो इकडचं तिकडे ठेवलं सिमिलरली आपल्या शरीरात तसेच हॉर्मोनल चेंजेस होतात जे आतापर्यंत स्मूथली काम करत होते तर त्याला जे बऱ्याच बायका ऍक्च्युली याला डिनाईंग मोडमध्ये जातात किंवा नाही मला काही होत नाहीये किंवा ते दाबण्याचा प्रयत्न करतात दाबण्याची गरजच नाही प्रत्येकाला होतं 35 वर्षानंतर हे सगळ्यांनाच होतं तर ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे तुमच्या शरीरात सुद्धा वेगळी सेटिंग होते तर तिला एक्सेप्ट करा मग ह्या पिरियडमध्ये हॉर्मोनल चेंजेस मूड स्विंग्स एनर्जी लो होणं ह्या गोष्टी होतात तर ह्या गोष्टी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे आणि त्यावर सोल्युशन्स म्हणजे काय की तुम्ही त्याला मेडिटेशन करायला घ्या माइंड योगा करायला घ्या माइंड योगा अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही माइंड योगा करायला घेतलात की सगळ्या गोष्टी तुमच्या सुरळीत व्हायला सुरुवात होते सेल्फ लव्ह सेल्फ केअर तुम्हाला दुखतं खुपतंय तर त्यावर काळजी घ्या त्यावर फोकस करा इग्नोर करू नका
1: बरोबर
0: सो हे खूप महत्वाचं आहे
1: म्हणजे तुम्ही म्हणाला सेल्फ लव्ह सेल्फ रिस्पेक्ट आपण तोही घेता येईल कारण बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला इतकं कमी लेखतो आणि सगळ्या कुटुंबासाठी झोकून देताना मी माझं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे पूर्णपणे ती विसरलेली असते स्त्री तर रुपालीताई आपण आता हे सगळं बोलतोय की मनाचं आरोग्य जपण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी आपण काय काय करायला हवं किंवा कोणकोणत्या टप्प्यात कसं वागायला हवं तर मॅनिफेस्टेशन आणि माइंड यू तर हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत हे त्याचाच भाग आहे काय म्हणजे काय सांगाल
0: मॅनिफेस्टेशन असं समजा माइंड योगा हा मॅनिफेस्टेशनची प्री रिक्विजिट आहे पहिली स्टेप
1: ओके
0: तर मॅनिफेस्टेशन आधी समजून घेऊयात ओके मॅनिफेस्टेशन म्हणजे काय तुमचे विचार तुमच्या भावना आणि तुमच्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अट्रॅक्ट करतात मॅनिफेस्टेशन मग तुम्हाला पहिल्यांदा विचार येतो की मला हे असं हवंय बिझनेसमध्ये प्रमोशन बरोबर हा विचार आपल्या मनात आला मग त्याच्यावर तुमचा किती विश्वास आहे की मी खरंच प्रमोशन अट्रॅक्ट करू शकते का बरोबर सो मन इमोशन्स आणि विश्वास तर ह्या तीनही गोष्टी परत कुणाशी रिलेटेड आहेत मनाशीच रिलेटेड आहेत बरोबर म्हणजे काय जर तुमचं मन हेल्दी नसेल किंवा मन दुःखी असेल तर काय होईल निगेटिव्ह विचार येतील निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होतील आणि निगेटिव्ह मन निगेटिव्ह इमोशन्सला कुठून विश्वास येईल बरोबर म्हणजे काय की तुम्ही मॅनिफेस्टेशन निगेटिव्ह वेने करतात आपला ब्रेनला सबकॉन्शियस माइंडला आहे ना लॉजिक इलॉजिकल राईट रॉंग हे नाही समजत तुम्ही काय रिपीटेडली विचार करतायत ते तो खरं मांडतो सिम्पल बरोबर मग जर तुम्ही आपल्याला मॅनिफेस्टेशन तर आपण चांगलं केलं पाहिजे की नाही की अरे माझं प्रमोशन व्हायला पाहिजे माझ्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत मी मोठ्या घरात शिफ्ट व्हावं बरोबर पण आपण काय विचार करतो की अरे मोठ्या घरात मला शिफ्ट होता येईल की नाही बिल्डर देईल की नाही म्हणजे काय
1: सतत भीती आणि
0: नकारात्मकता बरोबर मग आता याच्यावर काम करण्यासाठी माइंड योगा आहे

0: म्हणजे जर तेव्हा तुम्ही माइंड योगाच्या माध्यमाने मन स्ट्रॉंग केलं, भावना तुमच्या करेक्ट केल्या की ऑटोमॅटिक तुमचे विचार पॉझिटिव्ह होतात, मन शांत होतं, इमोशन्स पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्ह मन पॉझिटिव्ह इमोशन्सवर तुमचा विश्वास, तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग होतो आणि मग तुमचं मॅनिफेस्टेशन काम करतं.
1: बरोबर.
0: जनरली काय होतंय आजकाल, बरेच जण काय म्हणतात, काय नाही गं रुपाली, मॅनिफेस्टेशन काही वर्क नाही करत, लॉ ऑफ अट्रॅक्शन फेक आहे किंवा काम नाही करत. इट्स नॉट ट्रू. ते काम का नाही करत आहे, कारण तुम्ही पहिली स्टेपच मिस केली आहे. तुमच्या मनातच निगेटिव्हिटी आहे, म्हणजे ते मेकॅनिकली करताय, तर ते कुठून होईल,
1: साध्य कसं होईल?
0: म्हणून मग मॅनिफेस्टेशन त्या केसमध्ये वर्क होत नाही. त्यामुळे माइंड योगा ही पहिली स्टेप आहे मॅनिफेस्टेशन करण्याच्या आधीची.
1: छान. म्हणजे आधी तुम्ही त्याकडे वळलं पाहिजे, मन स्थिर केलं पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्ही मॅनिफेस्टेशनकडे वळू शकता आणि मग तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसू शकतात.
0: अगदी 100% दिसतात.
1: ग्रेट ग्रेट. छान. तर मॅनिफेस्टेशन करताना आपण अगदी रोज ज्या करायच्या स्टेप्स असतात, म्हणजे जे टप्पे असतील त्याच्यात, तर ते पार पाडण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो?
0: इथं मी आधी तुम्हाला सांगेल की कुठून मॅनिफेस्टेशन कसं करायला हवं. ओके. सगळ्यात आधी तुम्हाला जे हवंय ते तुम्ही लिहून घ्यायला हवं. आपल्याला वाटतं असं ऐकताना, मला समजलंय, मला कळलंय, हो उद्यापासून मी हे नक्की करेल, उद्यापर्यंत इतके विचार तुमच्या डोक्यात येऊन जातील की मी काल काय शिकले होते ते तुम्ही मिस कराल. किंवा एखादा शब्द जरी मिस केला तरी सुद्धा मॅनिफेस्टेशनवर फरक पडतो. सिम्पल एक्झाम्पल मी देते की मला आज रात्री झोप लागणारच आहे, पण यामध्ये काय होतं, रात्री झोप लागते, एक तास झोप लागते आणि नंतर परत जाग येते. तर शब्द काय असला पाहिजे, मी आज रात्रभर गाढ झोपणारच आहे आणि सकाळी 6 फ्रेश माइंडने उठणारच आहे. बघा हे सेंटेन्स किती महत्वाचं आहे, म्हणजे तो फक्त भर हा शब्द राहून गेला होता ना, तरी तुमच्या मनाला ते कळलं नाही. रात्री झोप लागली कारण तुम्ही मॅनिफेस्टेशन करत होतात, पण शब्द तुमचा अर्धच अर्धवट होता. किंवा मला बेस्ट सॅलरीचा, बेस्ट लोकेशनचा जॉब मी मिळवणारच आहे, तेव्हा युनिव्हर्सला सुद्धा ते पॉझिटिव्ह मेसेजेस करेक्ट जातात आणि मग तुम्ही व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिली पायरी आहे की तुम्ही ते लिहून घेतलं पाहिजे आणि करेक्ट वेने लिहिलं पाहिजे, त्याच्यात निगेटिव्ह शब्द येता कामा नये.
1: म्हणजे जे तुम्हाला हवंय, जसं हवंय ते त्या पद्धतीने तुम्ही लिहून तुमच्या मनावर बिंबवलं,
0: हा,
1: की ते कुठेतरी वर्क करतं.
0: बरोबर. ते जसं तुम्ही रिपीट करत जातात ना, मग ते मनात बिंबलं जातं, लगेचच नाही होत. कारण आज आपण वेगळा विचार करतो, उद्या 2-4 शब्द बदलतात आपण मनामध्ये ह्या गोष्टी, म्हणून लिहिणं गरजेचं आहे. आणि लिहिल्यानंतर परत वाचा की मी रात्री गाढ झोपणार आहे की रात्रभर मला गाढ झोप येणारच आहे, यातला फरक समजून घ्या आणि मग तुम्ही तुमचे ध्येय, तुमचे गोल्स व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. यामध्ये मी क्विक श्रोत्यांना एक टेक्निक पण सांगेल की तुम्ही एखादा गोल कसा अचीव्ह करू शकता, त्यासाठी तुम्ही 5-5-5 ही टेक्निक युज करू शकतात. म्हणजे एखादा गोल तुम्ही लिहिला, किंवा तुम्ही गोल दुसऱ्यांसाठी पण लिहू शकतात की माझा मुलगा मन लावून दररोज अभ्यास करतच आहे. माझा मुलगा अभ्यास करत आहे हे सुद्धा सफिशियंट नाहीये. ओके. तर हा गोल तुम्ही लिहिल्यानंतर, सपोज तुम्ही आज लिहून घेतला, उद्या सकाळी

0: त्यात जाणारच आहे. मी प्रत्येक सिच्युएशन कॉन्फिडेंटली हॅन्डल करणारच आहे. हे 5-10 सकाळी अर्धवट झोपेत, तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं अर्धवट झोपेत, तेव्हा मॅनिफेस्टेशन छान काम करतं. म्हणजे आज मला जे श्रोते ऐकतात त्यांनी हा प्रोग्राम, आता तुमचा जर दुपारी असेल आणि जर त्यांनी आज दुपारी जरी उद्यासाठीचा जरी गोल त्यांनी लिहिला, उद्याच ते गोल अचीव्ह करून टाकतील. त्यांना अजून इतकी एक्सपर्टी नाहीये, पण जर सेंटेन्स करेक्ट आहे आणि त्यांनी सकाळी 5 वेळा मनातल्या मनात रिपीट केला, तर त्या दिवशी त्यांचा गोल अचीव्ह होणार, म्हणजे होणारच. त्यानंतर दुपारी 5 वेळा हा गोल लिहून काढायचा, थोडस व्हिज्युअलाइज करायचं, इमॅजिन करायचं. म्हणजे काय की मी कॉन्फिडेंट रुपाली कशी असेल असं मनातल्या मनात बघा, स्वतःला व्हिज्युअलाइज करा, आणि रात्री झोपताना परत 5 वेळा लिहून काढायचं, व्हिज्युअलाइज करायचं की कॉन्फिडेंट रुपाली कशी आहे, आणि झोपताना आहे ना तोच विचार करत करत झोपून जायचं. म्हणजे 5, 6, 10 वेळा किती वेळा तुमच्या मनात तो विचार येतोय तोच विचार करत करत झोपून जा, कारण सकाळची आणि रात्रीची वेळ अमेझिंग असते, बेस्ट असते तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी.
1: पण यात तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट जी सांगितली की हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती मनाने खचली आहे आणि काहीच करू इच्छित नाहीये, तर हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता की जेणेकरून त्याच्या मनात ते बिंबलं जाईल, त्याच्यापर्यंत पोहोचतील. रुपाली, ते आपण पाहतो की वयाच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक गरजा बदलतात.

0: तर सहजच मनात असा विचार येतो की मग हे माइंड योग किंवा मॅनिफेस्टेशन ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याला काही वयोमर्यादा असते का?
1: हो, माइंड योगा ऍक्च्युली सगळ्यांसाठीच आहे, अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आहे. फक्त याच्यामध्ये मला दोन सेक्शन्स करावे लागतात, म्हणजे 7 वर्षापासून ते 17 वर्षाचा वयोगट मी एका सेक्शनमध्ये घेते आणि 17 वर्षानंतर ते अगदी 80-90 पर्यंत एका वयोगटात येऊ शकतात. फक्त लहान मुलांसाठी 7 ते 17 जे मी सांगितलं हे मुलं अभ्यासात वगैरे भरपूर त्यांना इतरत्र गोष्टी खूप असतात, त्यामुळे मी त्यांना टेक्निक्स नाही शिकवत, त्यांना सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण काम करतो. सो त्यांच्यासाठी आहे स्लीपिंग मेडिटेशन. म्हणजे काय की रात्री मुलं 10:15 झोपायला गेली की तेव्हा मी त्यांचं स्लीपिंग मेडिटेशन घेते आणि त्यामध्ये मुलांच्या ज्या गोष्टी असतात की कॉन्सन्ट्रेशन नाही, कॉन्फिडन्स नाही किंवा इन्फ्लुएन्स मुलं होतात, या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स त्या मेडिटेशन्समध्ये दिल्या जातात, त्या मुलांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि तिथून बदल ऑटोमॅटिक होतात. म्हणजे त्यांना टेक्निक्स न करता सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण वर्क करतो.
0: ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात की जर त्यांची भावनिक स्थिती जर सशक्त असेल तर पुढे ते प्रत्येक टप्प्यावर ते झेलू शकतील. तर मन, भावना, शरीर हे सगळे एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत?
1: अगदी इंटरेस्टिंग क्वेश्चन हा आहे आणि आय एम हॅपी की तुम्ही हा प्रश्न विचारलात. यासाठी अर्चनाताई तुम्हाला सुद्धा आणि आपल्या श्रोत्यांना एक क्विक एक्सपेरिमेंट मी दाखवते, जे श्रोते आपल्याला ऐकतायत ते सुद्धा करू शकतात. ओके, काय करायचंय सगळ्यांना? सी, आपलं माइंड आणि शरीर, भावना हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत, आपल्याला त्याला फक्त नीट सांगता येत नाही, माहिती नाही. तर आजचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे आपल्याला फक्त करेक्ट सांगायची गरज आहे आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आणि ते आपलं ऐकतं. त्याच्यासाठी एक सुंदर एक्सपेरिमेंट आहे. आपले दोन्ही हात तुमचे ओपन असले पाहिजे. तर काय करायचंय, आपले जे दोन्ही तळहात आहे, तळहाताच्या ह्या मनगटावर एक लाईन आहे ना, प्रत्येकाच्या मनगटावर एक लाईन असते. हे दोन्ही तळहात लाईनवर लाईन तुम्ही ठेवा आणि अशा पद्धतीने हात वर जोडत जा नमस्कार या सिच्युएशनमध्ये. ओके, बघा तुमचा एक जो बोट आहे तो छोटा आहे, मधला बोट, राईट हँडचा किंवा लेफ्ट हँडचा, मिडल फिंगर, एक बोट छोटा आहे. ओके, आपल्याला काय करायचंय, त्या बोटाला पकडायचंय, म्हणजे जो तुमचा लहान बोट आहे दुसऱ्या हाताने, जसं माझा राईट हँडचा छोटा आहे तर मी लेफ्ट हँडने त्याला होल्ड केलं. ओके, डोळे बंद करून अगदी 2 मिनिटांसाठी त्याला सांगा ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर. अगदी मनापासून तुम्ही हे त्याला सांगा आणि आता डोळे उघडून हळूवारपणे परत ते जी लाईन आहे ती ठेवा आणि परत हात जोडा. परत तुमचे दोन्ही बोट सरळ झाले, म्हणजे अगदी एक जे छोटं होतं ते परत एकसारखी झाली. हे बघा, आता काही जणांनी ना असं थोडं क्योटिक मोडमध्ये केलं असेल तर त्यांच्या मनाने ऐकलं नसेल, कारण तुम्ही शांत मनाने नाही सांगितलं. थोडंसं पीसफुली जेव्हा तुम्ही मनाला सांगतात, शरीराला सांगतात, तर ते ऐकतं. सो ह्या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला हे सिद्ध होतं की आपलं मन, तुम्ही जे सांगतात तुमचं मन आणि शरीर ते ऐकतं. त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह सांगा, शांत मनाने सांगा, म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन सुद्धा 100% वर्क होईल. एनर्जीज कमी जास्त लागतात पण ऐकतं, त्यामुळे धीर सोडायचा नाही. हा, तुमचा एक मगाशी प्रश्न होता की किती वेळ लागतो, तर मॅनिफेस्टेशनसाठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो आणि डिपेंड ऑन दी गोल्स. जर उद्याच उठायचा गोल आहे आणि तुम्ही शांत मनाने सांगितलं तर अगदी उद्या सुद्धा तो गोल कम्प्लीट होईल. पण जर आता तुमचा प्रमोशनचा गोल आहे तर त्याची तर सायकल आहे. प्रमोशनच्या गोलमध्ये लोक जास्त इन्वॉल्ड आहे तर आपल्याला त्या लोकांना सुद्धा एनर्जी द्यावी लागते. तो अजून थोडासा मोठा टॉपिक आहे, पण मग तिथं वेळ लागू शकतो. हे गोल लवकर कम्प्लीट होते, म्हणजे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल असे ते विषय आहेत.
0: मुलाखतीची वेळ संपत आली आहे, अगदी जाता जाता काय सांगाल तुम्ही याचं सार सगळं?
1: जसं मी तुम्हाला मगाशी म्हटले की आपल्याला आपल्या मनाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार द्यायचे असतात. सो तुमचे विचार दिवसातून एकदा तरी स्कॅन करा की मी काय विचार करते. सगळ्यांनी, लहान मोठे, जेंट्स, लेडीज, सगळ्यांनी दिवसातून एकदा तरी वाटलं तर एक वेळ फिक्स करून घ्यायची की मी रोज दुपारी 2 वाजता माझे विचार स्कॅन करेल, की दिवसभरात मी काय विचार केले आणि त्या विचारांना मी कशा पद्धतीने पॉझिटिव्हली करू शकेल. आणि वाटलं तर मी सगळ्यांना एक सांगेल की रोज पॉझिटिव्ह शब्दांचा भरणा वाढवा, तर रोज दिवसातून 5 तरी पॉझिटिव्ह शब्द लिहून काढा.
0: छान, गुड.
1: म्हणजे काय होईल की तुमच्या ब्रेनला ते शब्द मिळतील आणि जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशनसाठी भरभरून पॉझिटिव्ह वर्ड्स मिळतील. सक्सेस, अबंडन्स, बेस्ट हेल्थ, गुड मार्क्स, कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन असे शब्द वाढवत चला, जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशन आणि माइंड पीसफुली राहील.
0: खूप छान रुपालीताई, इथे येऊन इतकी छान तुम्ही माहिती माइंड योग बद्दल दिली. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली? रुपाली पाटील आज आपल्या स्टुडिओत आल्या होत्या, त्यांनी माइंड योग याबद्दल आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. मनानी तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने घेतली तर शरीर तुमचं ते कसं ऐकतं, कशी साथ देतं, ह्या सगळ्या

0: गोष्टींबद्दल त्या अगदी भरभरून बोलल्या आहेत आणि मला असं वाटतं प्रत्येकाने जे कोणी हे कार्यक्रम ऐकत असतील त्या सगळ्यांनी ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा की पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यासाठी किती महत्वाचं असतं, आपल्या छोट्या छोट्या ध्येयांपासून ते मोठ्या ध्येयांपर्यंत आपल्याला ते कसं पोहोचवतं. रुपालीताई तुम्ही इथे आलात, खूप छान माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद पुणे आकाशवाणीच्या वतीने.
1: थँक्यू सो मच. धन्यवाद अर्चनाताई आणि सगळ्या श्रोत्यांना माझं मनापासून धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे सखी विश्व या कार्यक्रमाची. लेखन आहे प्राची परांजपे यांचं, सहभाग सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. ऐकूया सखी विश्व. सखी विश्व.
2: सुनीता सुनीता, दार उघड ग पटकन. तीन मजल्या चढून एक तर दम लागलाय मला आणि हात अगदी थंडगार झालेत बघ.
3: आले आले. अगं काय ग, तुझी कितीही नेहमीची गडबड, बेल वाजवून 2 मिनिटं सुद्धा झाली नाही.
2: उघड दार पटकन.
3: जरा वेळ दम नाही ग तुला. आणि काय ग, हात कशाने एवढे गार झालेत तुझे?
2: अगं एक गंमत आणली आहे ना तुझ्यासाठी, पटकन 2 ग्लास आण.
3: आता हे काय नवीन?
2: अगं ग्लास आण तरी. आणि हा सुनीता, पटकन थंड पाणी पण घेऊन ये बरं का.
3: हे काय बर्फाचे हिरवे क्यूब्स आणि अख्खा आईस ट्रेस आणलायस की तू?
2: आधी हे 2-2 क्यूब्स घालायचे, त्यात हे असं थंडगार पाणी घालायचं आणि ढवळायचं. मी काय केलं माहितीये का सुनीता? हिरव्या रंगाचे ते काही बर्फाचे नुसते क्यूब्स नाहीयेत किंवा रंग घातला नाहीये, ते आहे इन्स्टंट सरबत.
3: बर.
2: काय माहितीये, म्हणजे बघ, पुदिन्याची पानं मी घेतली, थोडासा मिरचीचा तुकडा घेतला, लिंबू पिळलं, सैंधव मीठ आणि भरपूर साखर घातली आणि मस्त मिक्सर मधनं फिरवलं.
3: बर.
2: आणि मग ते जे काही मिश्रण झालं होतं ना, ते चक्क बर्फाच्या ट्रे मध्ये भरलं आणि सेट होऊ दिलं. हिरवे आईस क्यूब तयार झाले.
3: वा, काय मस्त आहे ग. पण तू काय करशील ना याचा नेम नाही बघ. म्हणजे हे 2-2 क्यूब घालायचे आणि त्यात वरून हे थंडगार पाणी ओतायचं, म्हणजे पुदिना सरबत तयार. असंच ना?
2: एक्झॅक्टली असंच. कसं लागतंय बघ आता.
3: काय मस्त लागतंय ग.
2: या अशा उन्हातून आल्यावर ना हे असं थंडगार पुदिन्याचं सरबत मस्त वाटतं बघ.
3: न लागायला काय झालंय. किती छान बनवलंयस ग तू. पण ही आयडिया तुझी फार भारी आहे. मी पण आता करीन.
2: नक्की नक्की करून बघ आणि मी येईनच प्यायला.
3: पण काय ग, आता एक तू उन्हातून आलीस पण गेल्या आठवड्यात सकाळी सकाळी मस्त चालायला गेला होतात ना तुम्ही मला सोडून.
2: हो हो हो, तुला सोडून गेलो हे मात्र खरं आहे आणि तेच सांगायला मी आलीये.
3: अगं त्याच दिवशी माझी मॉर्निंग ड्युटी नव्हती का, म्हणून तर मी येऊ शकले नाही ना.
2: तेच सांगते आता सविस्तर. अगं त्या दिवशी 8 मेला आम्ही सगळेजण आपल्या पुणे आकाशवाणीच्या प्रांगणात जमलो सकाळी 6:30 वाजता आणि बरोबर 7 वाजता निघालो. म्हणजे आपली सहल निघते ना 2-2 जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा.
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
3: बर. आणि मी असं ऐकलंय त्यामध्ये निवेदक होते, आपले इतर अधिकारी होते, तसंच इंजिनियर सेक्शन मधलेही बरेच लोक होते.
2: हो बरोबर ऐकलंय, सगळे सगळे जण होते. आकाशवाणी 90 असं लिहिलेले मस्त पांढऱ्या रंगाचे टी शर्ट आम्ही सगळ्यांनी घातले.
3: वा.
2: डोक्यावर छान पांढऱ्या रंगाच्या टोप्या घातल्या आणि गप्पा मारत आकाशवाणी पासून घोषणा देत निघालो. काय घोषणा दिल्या माहितीये? मन की वाणी आकाशवाणी, घर घर में बजती आकाशवाणी.
3: वा वा वा वा.
2: पुणे केंद्रापासून चालायला सुरुवात केली. कुठपर्यंत? शनिवार वाड्यापर्यंत. आणि मग ना आम्ही चालत चालत गेलो, फोटो काढले, आठवणी, गप्पा, चर्चा, ती पण कुठे तर शनिवार वाड्याच्या प्रांगणात.
3: वा, एक इतिहासाचा साक्षीदार गेल्या 90 वर्षात घडलेल्या जिवंत इतिहासाच्या साक्षीदाराच्या आजच्या शिलेदारांना भेटत होता तर.
2: वा वा, आपण निवेदक म्हणजे शिलेदार हे ऐकून काय छान वाटलं. परत चालत आलो. काय मज्जा आली म्हणून सांगू.
3: हो ना.
2: एक तर सकाळचं 7 कोवळं ऊन अंगावर पडत होतं, ते डी व्हिटॅमिन की काय ते भरपूर आम्ही अगदी शोषलं म्हणणार. आणि चालण्याचा व्यायाम होत होताच.
3: हो.
2: शिवाय कित्येक दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटल्याचा खरा आनंद होता.
3: अगदी खरंय. आणि हा आनंद होणार नाही तर काय, आपल्याकडे प्रत्येक जण त्या ड्युटीच्या वेळी येणार. खूप दिवसांनी सगळे असे एका वेळी भेटल्यामुळे तुम्हाला धम्माल आली असेल चालायला.
2: खरंच खरंच.
3: म्हणजे बघ, आपली आकाशवाणी 90

0: 90 वर्षांची झाली इथून निघालेली एक चालायची प्रभात फेरी कुठे जाऊन पोहोचली तर पुण्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या शनिवार वाड्यापर्यंत.
1: हो,
0: दोन सांस्कृतिक वारशांचं मिलन झाल्यासारखं वाटतंय मला तर.
1: काय छान बोललीस ग. आम्ही तिथे शनिवार वाड्याच्या प्रांगणात होतो, भरपूर फोटो वगैरे चालले होते आणि अचानक आपले ज्येष्ठ निवेदक प्रसाद कुलकर्णी सर यांनी हम होंगे का मयाब हे समूहगीत सांगायला सुरुवात केली आणि आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं.
0: वा वा वा, खरंच खूपच मज्जा केलेली दिसतीये ग तुम्ही तिकडे.
1: हो ग,
0: म्हणजे शनिवार वाड्यात ज्याप्रमाणे आपल्याला जुन्या गोष्टी इतिहास समोर उभा राहतो, पेशवेकालीन स्पर्श होतो, त्याच पद्धतीने चालताना तुम्हाला खूप भारावून गेल्यासारखं वाटलं.
1: अगदी.
0: आणि आपण 90 वर्षांची ही परंपरा सोबत घेऊन चालतो आहोत असा काहीसा भास तुम्हाला आला असणार.
1: अगं खरंच, म्हणजे असं वाटत होतं की सगळे पूर्वीचे काम करणारे, विविध वाद्य वाजवणारे सगळे जुने आवाज आमच्या बरोबर चालतायत की काय.
0: वा,
1: वातावरण इतकं भरलेलं होतं ना, मस्त उपक्रमही झाला. यू रिअली मिस्ड इट अँड वी

0: आपण मगाशी चालण्याबद्दल बोललो ना त्यावरून मला आठवलं आज काय आहे तुला माहितीये का?
1: आता काय आहे?
0: अगं आज जागतिक बेडूकुडी दिवस आहे.
1: अरे बापरे, काहीतरीच काय सुनीता.
0: अगं काहीतरीच नाही, खरंच आज बेडूकुडी दिवस आहे. हे जेव्हा मी वाचलं ना तेव्हा मला वाटलं काहीतरी काय, काहीही आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करतात, थोडी गंमतही वाटली बरं का. बेडूकुडी ही आपण खरंच किती लहान वयात शिकलो होतो ना.
1: हो,
0: म्हणजे तेव्हा किती सटासट बेडूकुड्या मारत आपण एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत जात होतो. शिशु वर्गातला आठवते ना तुला?
1: हो तर, किती बेडूकुड्या मारल्यात ग. पण हेच बेडूकुडी मारणं आताच्या आपल्या वयात किती अवघड होऊन जातं बघ.
0: खरंय. पण तुला माहितीये का, बेडूकुडी मारण्याचे खूप फायदे देखील आहेत बर का.
1: बर, असा नव्हता बाई विचार केला कधी.
0: बघ हा, म्हणजे चपळता अंगामध्ये येते तुमच्या.
1: हो,
0: शिवाय पायाचे स्नायूही बळकट होतात आणि सगळ्यात महत्वाचं पोट कमी.

0: व्हायला मदत होते.
1: खरंच की काय, चला सुरू करूया मारायला बेडूकुड्या.
0: चला.
1: जागतिक बेडूकुडी हा काही खरं महत्वाचा दिवस नाही हे तुलाही माहिती आहे. आपण उगीच गप्पा मारतोय म्हणून त्यानिमित्तानं बोललो, पण काय गं किती वेगळ्या वेगळ्या उड्या मारायचो आपण लहानपणी.
0: खरंय,
1: म्हणजे बघ बेडूकुडी तर झालीच, आम्ही ना ते असं ओणवं होऊन काहीतरी उंट चाल चालायचो.
0: आणि तुला हे आठवतंय का ग, दोन पाय बांधून तीन पायांची शर्यत, घुंगर काठी आणि शिवाय लंगडी.
1: हो ग,
0: या सगळ्यातून वाटतंय पण खरंच त्यावेळी खूप मजाही यायची आणि व्यायामही होत होता.
1: अगदी खरं. ए आणि तुला त्या बिट्ट्या, गजगे, सागरगोटे आठवतायत का ग?
0: हो तर आठवतंय ना. अगं सागरगोट्यांनी एकमेकींना चटके देण्याचा खोडकरपणा देखील आम्ही केलाय म्हटलं त्यावेळी.
1: ते असं जमिनीवर घासायचं का तुम्ही?
0: हो, खेळण्याबरोबर तेही करायचं.
1: अगदी अगदी. सुट्टीत मुलांचे म्हणजे जे मुलगे असायचे ना त्यांचे खेळ बघ गोट्या, विटी दांडू असे काहीतरी असायचे आणि आम्हाला तर ते कधी घ्यायचे नाहीत. आणि मग कधी घ्यायचे तर डबा आईस पैस, आंधळी कोशिंबीर.
0: काय नावं होती ना ग खेळांची त्या?
1: हो ग,
0: फार धम्माल यायची पण.
1: बघ ना आंधळी कोशिंबीर कुठून काढलं असेल हे ना,
0: डबा आईस पैस.
1: हो ना,
0: अगदी लहान झाल्यासारखं वाटतंय ग आज मला.

0: ही पूर्वीची पाल गीत किती मस्त होती ना ग, अगदी मुलांच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जाणारी. तुला माहितीये या नवीन पिढीत देखील असे काही गीतकार आहेत ज्यांनी बालगीत लिहिली.
1: हो संदीप खरे हे त्यातलं सगळ्यात मोठं नाव.
0: बरोबर. अग्गोबाई ढग्गोबाई हे गाणं तर आपल्या सगळ्यांच्या अगदी आवडीचं आणि अगदी तोंडपाठ आहे. त्याचप्रमाणे एकटी एकटी घाबरलीस ना आई हे गाणं पण आठवतंय ना तुला? काय मस्त बालगीत लिहिली आहेत ग त्यांनी.
1: खरंच
0: त्याच या बालगीतांचे गीतकार संदीप खरे यांचा आज वाढदिवस आहे. 13 मे हा संदीप खरे यांचा वाढदिवस. बालगीतांबरोबरच

0: सुगम संगीतामध्ये त्यांनी एक वेगळा गीतकार म्हणून आपला नावाचा ठसा उमटवला आहे.
1: तुला आठवतंय का ग, आपण कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना दिवस असे की अशी एक त्यांची कॅसेट आली होती आणि ती आम्ही आणून किती वेळा त्या टेप रेकॉर्डवर ऐकली होती काही विचारू नकोस. आणि मग पुढं गाजलेलं ते नसतेस घरी तू जेव्हा गाणं
0: किती छान आहे ग ते.
1: अगदी मी मोर्चा नेला नाही हे गाणं किंवा प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेगळी
0: खरंच
1: हे पण गाणं तुला आठवत असेल.
0: खरं
1: आणि आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम तर
0: वा वा
1: क्या तुला आठवतच असेल. डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे ही जी काही जोडगोळी महाराष्ट्राला मिळाली आणि त्यातून उभा राहिलेला अप्रतिम कार्यक्रम
0: आयुष्यावर बोलू काही. सध्याच्या काळातला अत्यंत प्रतिभावान असा हा कवी
1: हो.
0: सोपे शब्द, सुटे सुटे शब्द, लाघवी शब्द आणि मोजके शब्द हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.
1: काय छान वैशिष्ट्य मांडलंस ग. आणि बघ ना, अर्थवाही शब्द तसा शब्दाबरोबर उलगडणारा अर्थ अशा दोन्ही स्तरांवर संदीप खरे यांची कविता आपल्याला भेटते.
0: अगं नसतेस घरी तू जेव्हा हे त्यांचं जे गाणं आहे ना
1: हो.
0: ते आपण जेव्हा जेव्हा ऐकू तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळ्या अर्थछटा आपल्या समोर येत राहतात. कधी ते प्रेयसीचं गाणं वाटतं, कधी आपल्या आईचं गाणं वाटतं आणि प्रत्येक जण ज्या भावविश्वातून भावस्थितीतून जात असेल तसं त्याला ते गाणं आपलंसं वाटतं.
1: अगदी अगदी माझ्या तर फार आवडीचं गाणं आहे.
0: मग हे गाणं ऐकूया आपण.
1: चल ना जरूर ऐकूया. आणि या गाण्याच्या माध्यमातून या लाडक्या कवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.

0: सुनीता, कवी त्यांची प्रतिभा आपल्याला आपल्या भावनांना थेट हात घालतात. तसंच आपले सण समारंभ रूढी परंपरा देखील अगदी हव्या हव्याशा वाटतात ना ग.
1: हो ग. आणि आता एकदा का जून महिना सुरू झाला की दिवाळी पर्यंत व्रत वैकल्य सुरूच. की सुरुवात होते ती वटपौर्णिमेपासून.
0: हो, पण यंदा आणखी एक महत्वाचा महिना येतोय म्हटलं.
1: 17 मे पासून अधिक महिना सुरू होतोय. अधिक महिना, मलमास, धोंडाचा महिना, पुरुषोत्तम मास अशा कितीतरी नावाने हा महिना ओळखला जातो.
0: हो, यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे.
1: पण काय ग, नेमका हा महिना येतो कुठून अचानक?
0: अगं तेच तर मला तुला सांगायचंय. म्हणजे बघ, हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष असतं 354 दिवसांचं.
1: बर.
0: आणि सौर वर्ष तुला माहितीच आहे 365 दिवसांचं. यामध्ये ना साधारण 11 दिवसांचा फरक पडतो. म्हणजे तो पडत जातो. आणि मग तो फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, तोच हा अधिक महिना.
1: बर.
0: आपले हे सगळे ऋतू, सण समारंभ, हे सगळे भौगोलिक घटनांवर किंवा खगोलीय गोष्टींवर आधारित आहेत. तुला काय वाटतं?
1: खरंय खरंय.
0: हो की नाही? तर आपण याचं खगोलीय महत्वही समजून घेतलं पाहिजे.
1: नक्कीच.
0: म्हणजे कधी अधिक मास होतो, या आधी पूर्वी किती किती अधिक मास होऊन गेले, हे सगळं जर आपण समजून घेतलं तर ग्रहगोलांची गणितं पटकन सुटतील,
1: सोपी होतील आणि समजून घ्यायला.
0: अगदीच. आणि याच आशयाचं एक गाणं ऐकवू का तुला?
1: अरे वा, चालेल ना.
0: चल.

0: प्राची, बराच वेळ झाला गं आपण गप्पा मारत बसलोय. मी काय म्हणते, पुन्हा एकदा दमली असशील तर परत एक सरबत घेऊया आपण.
1: जरूर, चला. फार मज्जा आली ग आज तुझ्याशी बोलून.
0: मलाही खूप छान वाटलं आणि पार ग्रह गोलांपर्यंत मलाही घेऊन गेलीस तू. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणी हे उत्तम माध्यम आहे.
1: हो, आणि नव्वदीत पोहोचलेली आकाशवाणी चिरतरुण आहे म्हंटल.
0: वा, अगदी छान, बरोबर बोललीस तू.
1: चल येते आता.
0: चला.
1: अच्छा,
2: सखी विश्व. सखी विश्व कार्यक्रमाचं लेखन केलं होतं प्राची परांजपे यांनी. सहभाग होता सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. सूत्रसंचालन अर्चना साने यांचं. बरं तर मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलात महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता ऐकूयात काही निवेदनं.
1: हॅपी बर्थडे टू यू.
2: झोप बीप आता काहीही नाही.
3: अगो बाई,
2: रात्रभर आपण नुसत्या गप्पा
4: मारायच्या. आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला?
5: अरे आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
1: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
5: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या
0: आकाशवाणी मुंबईची. ही आहे अस्मिता वाहिनी.
6: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
7: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
6: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
7: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
6: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.

0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर मी ज्योती नांदेडकर आपलं स्वागत करते. श्रोते हो, दुपारचा एक वाजतोय. प्रसारित करत आहोत आमच्या केंद्राचं बातमीपत्र. त्यानंतर 1:05 गीत बहार हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया बातमीपत्र.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांनी आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासोबतच मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी एआयएडीएमकेच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे एकमेव आमदार एस कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. विधानसभेत आज 144 आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केलं. 22 आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मत दिलं तर 5 आमदार तटस्थ राहिले. एआयएनआरसी नेते एन रंगस्वामी यांनी आज पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नायब राज्यपाल कैलासनाथन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. सोने आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. भारत येत्या 14 आणि 15 मे रोजी ब्रिक्स परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीचे अध्यक्ष असतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांना याबाबत माहिती दिली. या बैठकीत ब्रिक्स परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांचे शिष्टमंडळ प्रमुख सहभागी होतील. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहितीही जयस्वाल यांनी यावेळी दिली. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ प्रतीक यादव यांचं आज लखनऊ इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 38 वर्षांचे होते. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंग यादव यांचे ते पुत्र तर राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आणि भाजपच्या सदस्य अपर्णा बिष्ट यादव यांचे ते पती होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात एका यात्रेदरम्यान भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. यासंदर्भात सामाजिक माध्यमावर लिहिलेल्या संदेशात त्यांनी जखमी लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. मृतांपैकी 3 जण जत तालुक्यातले असून इतर 3 कर्नाटकातले आहेत. या घटनेत 13 भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज, जत, संख आणि विजापूर इथल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंनी येत्या 19 मेपर्यंत अर्ज करावेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. यात्रेसाठीची नोंदणी लवकरात लवकर करण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. KMY.gov.in या संकेतस्थळावर यात्रे

याची सविस्तर माहिती असून याच संकेतस्थळावरून नोंदणी करता येऊ शकते असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्य विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे. सभापती राम शिंदे या सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, झिशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. बनावट औषध निर्मिती आणि विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी येत्या 20 मे रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. राज्य रसायनशास्त्रज्ञ आणि औषध विक्रेते संघटनेचे उपाध्यक्ष मुकुंद दुबे यांनी आज भंडारा इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात बनावट औषधांचा धोका वाढला आहे. ही बाब केंद्र सरकारच्या वारंवार निदर्शनास आणूनही त्याकडे लक्ष दिलं जात नसल्याने हा संप पुकारला असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक कंपन्या निकृष्ट दर्जाची औषधी तयार करून बाजारात आणत असून या प्रकारात काही डॉक्टर्स ही सहभाग असल्याचा आरोप दुबे यांनी केला. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. रायपूर इथं संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. राजस्थानमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्ये उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून किनारी कर्नाटकात आज उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.

आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार सुरुवातीला एक वेळ चांदणी शिंपित जा या सिनेमातला अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार प्रभाकर जोग.

चांदणे शिंपीत जा या सिनेमातलं सुधीर मोघे यांचं हे गीत होतं. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आणि संगीत दिलं होतं प्रभाकर जोगी यांनी. आणि आता अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत आहे सतीची पुण्याई या सिनेमातलं शांता शेळके यांचं, संगीतकार प्रभाकर जोगी.

सतीचं वाण या चित्रपट सतीची पुण्याई या चित्रपटातलं शांता शेळके यांचं हे गीत होतं. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आणि संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. आणि आता नणंद भावजई या सिनेमासाठी ऐकूया अनुराधा पौडवाल आणि मीना पत्की यांना.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत होतं कवी सौमित्र यांचं समांतर या सिनेमातलं. संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 वाजतोय आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 वाजून नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मुंबई. श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. प्रधानमंत्र्यांच्या गुजरात आणि आसाम राज्यातल्या आगामी दौऱ्यासाठी देखील वाहनांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगी ओनो यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. उद्यापासून 2 दिवस नवी दिल्ली इथं ही बैठक होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार असून जागतिक पातळीवरच्या अनेक गंभीर मुद्द्यांवर ते विचार विनिमय करणार आहेत. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये पलानीसामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपचे एन नमस्सी वायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली.

पलानीसामी यांची पाचव्यांदा मुख्यमंत्री पदाची निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असताना आलेल्या जोरदार वाऱ्यानं भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 अधिक लोकांची चौकशी केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अंमली पदार्थांसंबंधित विविध गुन्ह्यांमधला फरार आरोपी प्रभदीप सिंग याचं अझरबैजान इथून यशस्वी प्रत्यार्पण केलं आहे. सीबीआयनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सहकार्यानं त्याचं प्रत्यार्पण केलं आहे. त्याच्यावर दिल्लीच्या विशेष पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यासाठी तो हवा असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे. प्रभदीप हा अंमली पदार्थांच्या टोळीचा म्होरक्या होता आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात एकूण परदेशात फरार झालेल्या 160 अधिक आरोपींना भारतात आणण्यात आले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रदीप यादव यांचं आज अकस्मात निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिष्ट यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीला बंगालचा उपसागर, अंदमान बेटांनजीकचा समुद्र तसंच अंदमान निकोबार बेटांच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, त्यामुळे तिथे चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण झाली असून पुढच्या 24 तासात ती अधिक तीव्र होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. श्रीलंकेच्या पश्चिम तसंच दक्षिण भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात

श्रीलंकेजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेतला बदल होऊन 200 मिलीमीटरहून जास्त पावसाची शक्यता श्रीलंकेच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. येते काही दिवस हवेतले बदल कायम राहतील, त्यामुळे पूर, जोरदार वारे तसंच विजांचा कडकडाट यांची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. अहमदाबाद इथं झालेल्या कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 82 धावांनी पराभव केला. या विजयामुळे गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश करौती. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स इथल्या आमदार निवासस्थानी 5 ते 11 एप्रिल दरम्यान 17 वर्षांखालील मुलामुलींची 7वी राष्ट्रीय ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. देशभरातील सुमारे 600 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीनंतरचा हा पहिला मोठा उपक्रम होता. भारतीय जनता पक्षाचा 44वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नितीन गडकरी यांनी पक्षाचा प्रवास संघर्षमय राहिल्याचं सांगत विकसित भारत आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणं हे भाजपचं ध्येय असल्याचं नमूद केलं. पक्षासाठी कार्य करणाऱ्या दिवंगत कार्यकर्त्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. नागपूरच्या सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरात जिवंत स्फोटकांचा साठा आढळल्यानं खळबळ उडाली. मेट्रो स्टेशनजवळील संशयास्पद बॅगेत पोलिसांना 15 जिलेटीन कांड्या, 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळले. बॉम्ब शोधक पथकानं घटनास्थळी तपासणी केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणी प्रक्रिया सुलभ केल्याची माहिती दिली. पूर्वी 10 ते 12 हजार रुपये खर्च येत असताना आता केवळ 1 हजार रुपयात मोजणी होणार आहे. खासगी भूमापकांना परवानगी देण्यात आली असून प्रक्रिया 60 दिवसांऐवजी 15 दिवसात पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदिवासी वनहक्क दाव्यांचा फेरआढावा घेताना शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात 11 आणि 12 एप्रिल रोजी एकल स्वास्थ्य संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. देशातील 20 राज्यातील सुमारे 500 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. महानिर्मितीच्या गरेपलामा सेक्टर 2 कोळसा खाणीतून निघालेल्या पहिल्या कोळसा रेल्वे रेकचं कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं. या खाणीमुळे बाहेरील कोळशावरील अवलंबित्व कमी होऊन वीज निर्मिती अधिक कार्यक्षम होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागपूरची दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिनं श्रीलंकेतील तलाई मन्नार ते भारतातील धनुषकोडी दरम्यानची 29 किलोमीटरची पालक समुद्रधुनी पार केली. हा पराक्रम करणारी ती जगातली पहिली दृष्टीहीन महिला जलतरणपटू ठरली. तिचा विविध संस्थांकडून सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचं अभिनंदन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागपूरच्या संविधान चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोठी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आकाशवाणी नागपूरतर्फे देखील अन्नदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एम्स नागपूर इथं द्वितीय दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांनी विद्यार्थ्यांना सेवाभाव, नैतिकता आणि संशोधन वृत्ती जपण्याचा संदेश दिला. या समारंभात 210 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कुवारा भीवसेन आदिवासी लोककला आणि सांस्कृतिक प्रदर्शनी हा कार्यक्रम 18 ते 20 एप्रिल दरम्यान पारशिवनी इथं

0: आयोजित करण्यात आला. आदिवासी नृत्य, हस्तकला, खाद्य संस्कृती तसंच विविध स्पर्धांचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नेतृत्व आणि राष्ट्र उभारणीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आलं. सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च नागपूर यांच्या वतीनं नागपुरातील चिटणवीस सेंटर इथल्या बनियान हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात भारताचे माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नालसा आणि उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती यांच्या संयुक्त विद्यमानं नागपुरात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या लोक अदालतीत विविध स्वरूपाच्या एकूण 200 प्रकरणांची सुनावणी ठेवण्यात आली. त्यापैकी 38 प्रकरणांचा जलद आणि सामंजस्यानं निपटारा करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाशी संबंधित वादांमध्ये दावेदारांना एकूण 12,11,55,654 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. नागपूर इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचे निर्देश दिले. यंदा जिल्ह्यात 2,24,580 हेक्टरवर कापूस पेरणीचं लक्ष ठेवण्यात आलं असून सुमारे 1,900 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 1,72,900 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्याविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करवती.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 MHz वर श्रोते हो दुपारचं 1:45 झाली आहेत.

प्रसारित करत आहोत निवडुंग या चित्रपटातलं आरती प्रभू यांचं गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रोते हो दुपारचे 2 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत वंश या चित्रपटातील गीतानं. गीतकार समीर, संगीतकार आनंद मिलिंद आणि स्वर आहे लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूया सडक या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या युगल स्वरातलं गीत, गीतकार समीर आणि संगीतकार नदीम श्रवण.

0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर. श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळ्यात होणारा मुतखड्याचा त्रास आणि प्रतिबंधात्मक उपाय. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मूत्रविकार तज्ज्ञ तथा किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर रजनीकांत जोशी. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
0: श्रोते हो, कार्यक्रमाच्या नंतर ऐकूया साहिबा या चित्रपटातलं गीत.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया विश्वात्मा या चित्रपटातलं साधना सरगम यांच्या स्वरातलं गीत, गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार विजू शाह।

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा समारोप आपण करत आहोत. अनुराधा पौडवाल आणि सुरेश पाडकर यांच्या स्वरातील संगीत या चित्रपटातल्या गीतांना गीतकार संतोष आनंद आणि संगीतकार आनंद मिलिंद.

0: हॅलो डॉक्टर
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळ्यात होणारा मुतखड्याचा त्रास आणि प्रतिबंधात्मक उपाय. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मूत्रविकार तज्ज्ञ तथा किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर रजनीकांत जोशी. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
2: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर 2:30 वाजल्यापासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. प्रस्तुत है कार्यक्रम सदाबहार नगमे.

के मुझे लूट लो मेरे नजदीक आके, कि मैं मौत से

सेवेचे कार्यक्रम श्रोते हो आपण पुन्हा ऐकू शकाल 3:10 आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रोते हो यानंतर 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई विजय सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याबाबत चर्चा होईल. आज सकाळीही याबाबत एक बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं. त्रिशूळ त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल एप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग एप्सना आळा घालणे, प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचवणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीनं अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलं. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% अधिक जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या

वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुद्दुचेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपाचे एन नमस्सिवायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची पाचव्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तामिळनाडू विधानसभेत 118 जणांचा पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असता आलेल्या जोरदार वाऱ्याने भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 अधिक लोकांची चौकशी केली आहे. नाशिक धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात चालकासह 13 जण जखमी झाले. उमराणे गाव ओलांडल्यानंतर बसच्या चालकाची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळून हा अपघात झाला. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव याचं आज आकस्मिक निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू.

मृत्यू, प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकलेत. मुंबई केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित केले. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे, एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर.

0: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. युववाणी हा युवा दोस्तांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
1: साठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत युववाणी.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात अभिव्यक्ती पुणे या संस्थेच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.

0: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपल्या रंग माझा वेगळा या सदरात आपण अभिव्यक्ती पुणेच्या प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे या दोन नाट्यकर्मींना भेटणार आहोत. या दोघांची ओळख करून देत असताना मला हे सांगायला खूप आवडेल की ते नाटक क्षेत्रामध्ये आपलं करिअर करत आहेत आणि त्यांचं भिरूड हे नाटक, शेतकरी प्रश्नाविषयीचं जे नाटक आहे ते महाराष्ट्रभर सध्या खूप चर्चेत आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा त्यांच्याकडून ऐकणार आहोत तेव्हा आपण त्यांच्याकडून हे ऐकूयात की आता जे नवीन तरुण या क्षेत्रामध्ये काम करू इच्छितात त्यांना नाटक या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे करिअरच्या संधी आहेत. तुम्हा दोघांचंही आमच्या युवाणी कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मला तुम्हाला दोघांनाही पहिला प्रश्न हा विचारायला आवडेल की नाटक करावं आणि आपल्या कामासाठी नाटक हे क्षेत्र असावं हे तुम्हाला दोघांना का वाटलं. प्रणव, मी तुझ्यापासून सुरुवात करेल, नाटक का करायचंय?
1: सगळ्यात पहिल्यांदा आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांना नमस्कार आणि इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. आता प्रश्नाकडे येऊयात, नाटक का करायचंय? म्हणजे मी साधारण 4 वर्षापासून नाटक करतोय. मध्ये 2 वर्ष मी नाटक थांबवलं होतं कारण नाटकात समाधान मिळतं, पैसा नाही मिळत. आणि ह्याच एका मुद्द्यावरती असं झालं की आता थांबूयात आपण नाटक. पण ह्या 1-2 वर्षानंतर पुन्हा असं कळालं की वेळ देऊन आपण पैसा कमवू शकतो, बाहेर समाधान तितकंसं नाही कमवू शकत आपल्याला आवडत नाही असं काम करून. आणि मग त्या सगळ्यातही आपण ते रेटून देत असतो. पण मग असं जाणवलं की आपण किती व्यक्तिगत पातळीवरती आपल्या आपल्या गोष्टींचा विचार करत असतो तरी आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आपल्याला अस्थिर किंवा अस्वस्थ करत असतात. आणि मग असं झालं की मी याच्यावरती काय करू शकतो, तर मी लिहू शकतो असा एक साधारण विचार आला होता पुढे. आणि मग पुन्हा असं वाटलं की लिहिणं फारच वैयक्तिक बाब आहे, तर मग हे व्यक्त पण झालो पाहिजे मी लोकांसमोर. आणि मग त्यातून असं झालं की मग शेती या मुद्द्यावरतीच मी पहिलं काहीतरी करणं मला वाटलं गरजेचं आहे, तर त्याच्यावर सिनेमा वगैरे करावा असं डोक्यात होतं. पण ती आर्थिक कुवतीच्या बाहेरची गोष्ट आहे त्यावेळेला समजलं. आणि मग असं जाणवलं की आत्ता सद्यस्थितीला माझ्या आवाक्यात येणार एक आर्ट फॉर्म कुठला आहे तर तो नाटक आहे. आणि मग मला असं वाटलं की नाटकाच्या माध्यमातून हा प्रश्न मी मांडू शकतो. आणि मग तिथून ठरलं की करूयात नाटक या विषयावर.
0: हे मागणी तू काय सांगशील? नाटकाची सुरुवात तर कॉलेजपासूनच झाली होती, तेव्हा माझ्या म्हणून नाटक करायला सुरुवात केली होती. कोरोना नंतर थांबवल्या या गोष्टी, पण मग बाकी ज्या ज्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये मन रमत नव्हतं. मग आता रिसेंटली प्रणवने अप्रोच केलं, त्याने ऍक्च्युली नाटकाला प्रॅक्टिससाठी जागा अवेलेबल होईल का यासाठी कॉन्टॅक्ट केला होता. ती जागा अवेलेबल करून देता देता माझा पण रस वाढला या नाटकामध्ये आणि मग करून बघूयात म्हणून केली सुरुवात.
1: आणि करून बघूयात म्हणून इन्वॉल्व्ह झाली होती ती. पण आता आमचा अख्खा संघ ती वन हँड हँडल करते कारण 17-18 वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना घेऊन नाटक वगैरे सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी सगळ्यांना समजावून घेण्याची एक चांगली वृत्ती असायला लागते, ती माझ्यापेक्षा खूप जास्त आहे तिच्याकडे, त्यामुळे आमचा संघ टिकून आहे.
0: अच्छा, टीम बॉन्ड आपल्या सगळ्यांमध्ये तयार होणं खूप गरजेचं असतं. आणि नाटक हा तुलनेनं आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हा लाईव्ह परफॉर्मन्स वरती डिपेंड असणारी गोष्ट आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये लाईव्ह परफॉर्मन्स कडे लोक कसं बघतात, किंवा तुम्ही जेव्हा आत्ताच्या काळामध्ये या गोष्टीकडे वळता आहात तेव्हा ऍज अ डिरेक्टर म्हणून, ऍज अ ऍक्ट्रेस म्हणून, किंवा ऍज अ टीम लीडर म्हणून या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता आणि तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
1: संमिश्र आहे, फारच संमिश्र आहे अनुभव. म्हणजे तो असा मोजक्या वाक्यांमध्ये वेगळा नाही करता येणार कारण ज्या वेळेला बघतो मी की जी लोक आपल्या कामाचं उदंड कौतुक करत असतात सोशल मीडियावरती ज्या वेळेला आपण काही गोष्ट पोस्ट करतो वगैरे त्यावेळेला, पण तीच लोक ज्या वेळेला आपलं काम पैसे देऊन बघायचे असतात त्यावेळेला तिथं नसतात. सो ही एक बाजू आहे. आणि ह्याची दुसरी बाजू पुन्हा अशी आहे की जी लोक मी कधी पाहिलीच नाहीये, ज्यांच्याशी माझी ओळखही नाहीये, आणि ती लोक आपलं काम बघायला येतात आणि अगदी जन्मनजन्मीचा ऋणार बंद असावा अशा पद्धतीनं आपल्या कामाचं कौतुक करतात. मग कदाचित त्यातला कामाच्या कौतुकाचा भाग तितका आहे तितकाच त्यांचं व्यक्ती म्हणून चांगला असणं आपल्या समोर येत राहत असं मला वाटतं. आणि मग ती गंमत आहे की कलाकार तुम्हाला फक्त तुमच्या कामाचाच रिस्पेक्ट देतो किंवा कलाकार म्हणून रिस्पेक्ट देतो असं नाही, तर माणूस म्हणून पण तुम्ही जे समाधान अचीव करायच्या किंवा समाधानाच्या शोधात असता ते समाधान तुम्हाला अशा लोकांकडून मिळत जात.
0: हा
1: असा अनुभव आहे, संमिश्र आहे, अगदी संमिश्र आहे.
0: पण मला यातली दुसरी बाब खूप महत्वाची वाटली की आपण त्या कथेमुळे त्या कलेमुळे जेव्हा लोकांशी जोडले जातो तेव्हा आपल्यातलं एक अनोळखी पण संपतं आणि आपल्यामध्ये एक छान नातं निर्माण होतं. तुझा कसा अनुभव आहे मांगी, त्याबद्दल काय सांगशील?
2: माझा अनुभव असा
0: चांगला होता, थोडासा टास्क

0: होता माझ्यासाठी नाटक करताना, म्हणजे वेगळ्या वेगळ्या विचारसरणीच्या माणसं सोबत घेऊन जाताना, त्यांचे स्वभाव हँडल करताना खूप, मुळात मी शॉर्ट टेम्पर आहे तर माझी बरेचदा भांडणं व्हायची टीम मधल्या लोकांबरोबर पण, मग नंतर नंतर समजत गेलं की ह्या सिच्युएशन पण गुड वेने हँडल करून पुढे जावं लागणार आहे, कारण प्रत्येकाबरोबर तर भांडत नाही बसू शकत आपण. सो एकंदरीत संमिश्रच होता अनुभव.
1: प्रायोगिक नाटक आहे ना, तर ह्या गोष्टी हँडल कराव्याच लागतात, त्याला पर्याय नाहीये. कारण कुणाशीच आर्थिक बांधिलकी नसते, कुठल्या कलाकाराशी नसते, तंत्रज्ञानाशी असते फक्त. त्यामुळे जर प्रत्येकाच्या वेळा, आणखीन म्हणजे कलाकार म्हणून पण प्रत्येकाच्या वेळा आणि सगळ्यांच्या पर्सनल प्रॉब्लेमला घेऊनच नाटक करायला लागतं. प्रायोगिक नाटक करणं हाच त्यातला सगळ्यात मोठा टास्क आहे, की तुमचे ऍक्टर्स आणखीन तुमचे कलाकार तंत्रज्ञ यांना मॅनेज करणं. कारण पुन्हा तेच की आर्थिक बांधिलकी नसते, त्यामुळे त्या गोष्टी फारच कठीण असतात मॅनेज करणं.
2: आता आपण तुमच्या भिरूड नाटकाविषयी बोलूयात, की या नाटकाच्या कथानका बद्दल मला तुमच्याशी गप्पा मारायला आवडतील. की आता मी जसं ऐकलंय की या नाटकाच्या कथानकाचं खूप कौतुक होत आहे, तर मग या भिरूड या कथानकाबद्दल तुम्ही काय सांगताल? मला सर्वात पहिले लेखक म्हणून ही कथा तुम्ही का निवडलीत आणि ही कथा तुम्ही कशी लिहिलीत, कशी मांडलीत, याचं दिग्दर्शन कसं केलं त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, काय सांगताल?
1: मी पहिलं भिरूड या शब्दाची फोड करतो, कारण खूप लोकांना नाही माहिती हा शब्द नेमका काय आहे. म्हणजे भिरूड ही एक कीड आहे जी झाडाच्या खोडाला लागते, खोड कीड आहे ती. आणि त्या कीडीची गंमत अशी आहे की ती कीड लागल्यानंतर झाड फारसं काही त्याच्यावरती वरती परिणाम नाही दिसत, पण ती कीड झाडाला आतून पोखरत जाते. म्हणजे ज्या वेळेला मग असं जोराचं वादळ येतं किंवा अशा काही गोष्टी होतात, त्यावेळेला ते झाड उन्मळून पडतं. हाच विचार मला वाटलं की सध्याच्या शेती व्यवस्थेची स्थिती हीच आहे. म्हणजे वरवर जरी किती बळ दिसत असलं तरी समाज, कुटुंब, शासन व्यवस्था, आणखीन काय पर्यावरण, ह्या सगळ्याच गोष्टीनं ना इतक्या भीषणतेनं शेती व्यवस्थेचे लचके तोडलेत की मला असं वाटतं की भिरूड लागल्यासारखी झालेली आहे शेती व्यवस्थेची एकंदरच स्थिती. तोच मुद्दा आहे की मग शेती व्यवस्थेला मुळात तिचं व्यावसायिक प्रारूप मिळतच नाहीये, आणि दुर्दैवानं ह्या सगळ्या गोष्टी तिच्या इतक्या भीषणतेनं लचके तोडतायत. तर मग असं झालं की मग काय करायचं आहे? मी एका शेतकरी कुटुंबातून येतो, माझ्या समोर माझ्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी घडतायत आणि मी शांतपणे डोळे मिटून त्याच्याकडे बघतोय. आणि मी माझ्या रिलेटिव्ह मध्ये ज्या वेळेला याची चर्चा करतो, मित्रांसोबत करतो, जे पुन्हा मला तुलना नाही करायची की आहे रे नाही रे असं काही घट नाहीये, छान सगळे मित्रच आहेत माझे, पण त्यांच्याकडून येतं की काय आहे ना, की आपण कायम ह्याच भ्रमात आहोत की शेतकरी सतत रडतच असतो, हे मिळत नाहीये, ते मिळत नाहीये, ते मिळत नाहीये, ते मिळत नाहीये. पण गंमत हीच आहे की मग जर सगळं मिळतंय तर दिवसाला 3-4 आत्महत्या करणारे शेतकरी महाराष्ट्रात आहेतच की. ह्याच्यावरून मग फक्त वादच होत होते. इवन माझ्या आजूबाजूला अशी पण काही माणसं होती की जे मला हे समजवायच्या प्रयत्नात होते की शेतकऱ्यांचं इथं चुकतंय की ते सततच रडत राहतात, त्याच्यामुळे ती एक निगेटिव्हिटीज तयार झाली. आणि जे शेतकरी फायद्यात आहेत ते पण रडायला लागले, ते पण त्याचा फायदा उठवतायत, कर्जमाफी आणि हे सगळं चालूच आहे, तरी पण शेतकरी कधीच समाधानी नाही आहेत या गोष्टींवरती. आणि मग तिथून ह्या गोष्टी सतत पिंच होत राहायच्या की आमची बाजू कुणीच नाही का ऐकून घेणार. मग असं झालं की मग मी काय करू शकतो, मी काही नेता नाही, माझं भाषण देऊन कोण ऐकेल, किंवा मी माझी अवकात नाही की मी 4-5 कोटी रुपये खर्च करून याच्यावर सिनेमा बनवेल. तर मग मी काय करू शकतो, तर मग मी नाटक करू शकतो. आणि म्हणून हा पहिला विषय, कारण मला सगळ्यात जास्त चालणारा माझ्या जवळचा माझ्या कुटुंबात घडणारी ही गोष्ट आहे, तर मला असं वाटलं की आपलीच गोष्ट लोकांना सांगू, एवढं साधा विचार होता हे नाटक उभं करण्यामागचा. बाकी दिग्दर्शनाचं म्हणाल तर मला अतुल बेटे हे फार मोठे दिग्दर्शक आहेत पुण्यातले, तर मी त्यांना फार फॉलो करतो किंवा त्यांचा इन्फ्लुअन्स पण आहे. त्यांचं एक सुंदर वाक्य आहे की मनोरंजन हे किमान बिनडोक नसावं. सॉरी, हे असं काही कुणाला दुखावण्यासाठी नाही, पण ते मला ते फार इंटरेस्टिंग वाटतं की ज्या गोष्टी किंवा ज्या फिलिंग्स आपण लोकांसमोर मांडतोय त्या भले युनिव्हर्सल नसतील, पण त्याच्यात काहीतरी ट्रुथ पाहिजे, त्याच्यात संवेदनशीलता पाहिजे. त्यांनी समोरच्याच्या आत्म्याशी आपल्या कलाकृतीनं संवाद साधायचा प्रयत्न केला पाहिजे, इतकी तरी त्याच्यात सत्यता असली पाहिजे किंवा सत्व असलं पाहिजे. ह्याच वेनी त्याचं डिरेक्शन झालं. असं काय फार मला त्याच्यात गिमिक करायचंय किंवा मला काहीतरी समोरच्या ऑडियन्सला भारवून टाकायचं नाही. मुळात माझी जी गोष्ट आहे, माझी जी परिस्थिती आहे, तीच कदाचित लोकांना जर संवेदनशील असतील तर त्यांना टोचणारी किंवा भारावून टाकणारी. त्यासाठी वेगळं असं काही डिरेक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी केलं नाही.
2: तू काय सांगशील हे मांगी, तुझा अनुभव कसा आहे नाटकाच्या कथानकाबद्दल बोलत असताना, तू या कथेकडे कसं बघतेस?
0: मी गावाकडून आलेली एक सर्वसामान्य घरातली मुलगी आहे. सगळ्यात पहिले तर माझ्या आई वडिलांना पण मी लहानपणापासून शेती करताना बघितलेलं आहे, तर एक कुठेतरी जाणीव होती, म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही. आणि दुसरी बाजू बघायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी नाटकाचं कथानक ऐकलं त्यावेळी खूप

0: जास्त इन्फ्लुअन्स झाला होता त्या, आणि ती जाणीव पण जागी झाली की म्हणजे मला समाजासाठी तर करायचंय, पण याच्याही पुढे जाऊन मला आधी स्वतःसाठी पण करणं गरजेचं आहे काहीतरी, आणि मे बी हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो माझ्या लाईफ मधला असं वाटलं होतं मला तेव्हा. तर मी मनापासून प्रे करत होते की मला विचारावं एकदा तरी प्रणवने की तू करशील का नाटकामध्ये ऍक्टिंग, आणि शेवट विचारलंच त्याने.
1: प्रणव, जसं तू सांगितलंस की नाटक हे मला माझी खरी गोष्ट जगाला सांगायची होती, जेव्हा आपण खरी गोष्ट जगाला सांगतो तेव्हा हे असतं की आपला एक खूप आपल्या जीवाची खूप घनिष्ठ असणारी गोष्ट आपण जगापुढे मांडत असतो, आणि तेव्हा आपल्याला लोकांकडून येणाऱ्या अभिप्रायाचा आपल्यावरती खूप प्रभाव पडतो. तर मग मला हे जाणून घ्यायला आवडेल की लोकांचं याविषयीचं कसं मत आहे, लोकांकडून आलेल्या काही प्रतिक्रिया त्याबद्दल काय सांगशील?
2: काही वेळेला ना आपण विचार करतो त्याच्या पलीकडचं आपल्याला मिळून जात. मला माझ्या पहिल्या नाटकाने तेच दिलंय, म्हणजे मी असे सांगण्यासारखे खूप आहेत अनुभव, पण त्यातला त्यात एक महत्वाचा एक्सपिरियन्स सांगतो. आमच्याकडं आमच्या नाटकाचा आम्ही त्यांना परमनंट ऑडियन्स म्हणतो, डावरी आजी वरून आमच्या इकडच्याच एक आजी आहेत, म्हणजे मावळ त्या भागातले त्या. तर आमचे चार प्रयोग झाले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी झाले, नाशिक, रत्नागिरी, पुणे. तर त्या प्रत्येक प्रयोगाला, त्यांचं वय 70 पुढे आहे, आणि त्या प्रत्येक प्रयोगाला आम्हाला सरप्राईझिंगली भेटायला यायच्या. त्या आम्हाला न सांगता नाशिकला आले होते पुण्यावरून प्रयोगासाठी, त्या रत्नागिरीला आले होते, आणि काही हेतू नाहीये. त्यांना कायम असं वाटायचं की तुम्ही जे करताय ते कदाचित कुणीतरी सांगायला पाहिजे होतं, ते तुम्ही सांगताय. तर त्यांना त्याची फार मजा येते, आणि त्या प्रत्येक प्रयोगाला येतात. इवन त्या प्रयोगाशिवायही आम्हाला भेटायला येतात, त्यांचे इनपुट्स देत असतात की तुम्ही अजून काय करू शकता. इव्हन मला ही गोष्ट पण सांगितली पाहिजे की आमचा रत्नागिरीचा प्रयोग होता, आणि त्यावेळेला आमच्या संघाकडे मुळात प्रायोगिक नाटक करतो, त्यामुळे पैसा आणि प्रायोगिक नाटक या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. त्यावेळेला असं झालं होतं की रत्नागिरीचा प्रयोग ठरलाय, काही गोष्टी फायनल झाल्यात, आणि जितके पैसे गरजेचे आहेत तिथं प्रयोग करण्यासाठी तितक्यांना होते आमच्याकडे. आणि काही गोष्टी जेव्हा तुम्ही चांगलं काम करायला निघता तेव्हा तुम्हाला युनिव्हर्स मदत करत असं काहीतरी असतं. तर तशा पद्धतीने त्या दिवशी डावऱ्याजी आम्हाला भेटायला आलते आमच्या हॉलवरती, आणि येताना आल्या आणि जाताना त्या एक इन्व्हॉल्व आमच्याकडे देऊन गेला, जे त्यांना कुणीही सांगितलं नव्हतं की आम्हाला आता पैशांची गरज आहे. आणि एक व्यवस्थित अमाऊंट जितकी आम्हाला गरजेची होती त्यापेक्षा जास्त अमाऊंटचा चेक त्या जी आम्हाला त्या दिवशी देऊन गेलत्या. आणि मला वाटतं की मग ती आमच्यासाठी प्रायोगिक नाटक करणाऱ्या आमच्या 17-18 लोकांच्या टीमसाठी त्या दिवशी प्रत्येक जण ह्या विचारात होता की आपण काहीतरी कमाल करतोय. म्हणजे ठीक आहे ते लोकांच्या दृष्टीनं किंवा जगाच्या दृष्टीनं काय असेल माहित नाही, पण आमचा एक ऑडियन्स किंवा एक माणूस त्या मुवमेंटला असा होता की जो आमच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवतो की तुम्ही करा आम्ही तुमच्यासोबत आहोत. इवन मला असं वाटतं की ऋणातून मोकळं नाही होत आपण कधीच, पण पुन्हा तेच रमेश खाडे ज्यांनी खूप विश्वासानं आर्थिक मदत प्रत्येक प्रयोगाला ते करत आले, प्रशांत मस्के, सो ह्या लोकांमुळं हे नाटक उभं आहे. आणि मग पुन्हा होतं ना की काही लोक मित्रांसाठी सिनेमे करतात, काही लोक पैशासाठी करतात. आम्हाला असं वाटतं की आम्ही इथून पुढची नाटक हे 3 लोकांसाठी केली पाहिजे ज्यांनी इतक्या प्रेमाने इतक्या विश्वासाने आमच्यासाठी सातत्यानं ते आमच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवून आम्हाला पुश करतायत काहीतरी करायला.
1: हे वाक्य किती महत्वाचं आहे की माझ्यावरती ज्या प्रेक्षकांनी विश्वास ठेवलाय त्या विश्वासाखातर मी माझे पुढचे प्रयोग करत राहील. हा विश्वास जेव्हा आपल्याला प्रेक्षक वर्ग देतो तेव्हा आपल्याला एक कलाकार म्हणून नेहमीच खूप बळ मिळतं. तू काय सांगशील याबद्दल, तुझा अनुभव कसा आहे हे मागे?
0: प्रणवने खूपच इमोशनल आणि छान अनुभव सांगितला, तर मी थोडासा जनरल ऑडियन्सचा एक अनुभव सांगते. आम्ही पहिला प्रयोग केला आणि आम्ही थांबलो होतो प्रेक्षकांना भेटण्यासाठी. त्यात एक प्रेक्षक आला आमच्याकडे आणि आम्हाला म्हणाला जरा आमच्या मुलीला समजावाना, म्हटलं का काय झालंय, आणि ती रडायचीच थांबत नाहीये तुमचं नाटक बघितल्यापासून. त्याच्यानंतर प्रणवने खूप कॅज्युअली जाऊन तिला सांगितलं होतं ठीक आहे पुढच्या वेळी आम्ही एक छान कॉमेडी नाटक करू तेव्हा तू परत बघायला ये, मग तू हसशील खूप जास्त असं. सो इतका चांगला प्रेक्षक मिळाला होता आमच्या नाटकासाठी, मिळाला आहे म्हणजे की प्रत्येक नाटकानंतर भावूक झालेला प्रेक्षक बघितलेला आहे आम्ही. आमच्यासाठी भयंकर टाळे आलेले आहेत त्यांच्याकडनं आणि नाटकात इन्वॉल्व्ह झालेला असा आम्हाला थ्रूआउट प्रेक्षक मिळालेला आहे. सो त्यासाठी खरंच टचून.
2: म्हणजे ज्या मुलीबद्दल आता हिमांगीने सांगितलं, म्हणजे तिची गंमत अशी आहे की ज्या वेळेला तिची आई मला आली सांगायला की आमची मुलगी रडायची थांबत नाहीये, तेव्हा मला असं वाटलं होतं की लहान मुलगी असेल जाऊन समजावं तिला. ज्यावेळेला मी जाऊन बघितलं त्यावेळेला ती मुलगी FY मध्ये शिकत होती आणि मला समजत नव्हतं की ह्यापूर्वीला मी कसं समजवायचंय, आणि ती वेड्यासारखी रडत होती आणि तिला मी हे सांगितलं की अगं खोटं असतंय सगळं, असं नसतंय अशा पद्धतीने समजावत होतो. आणि तिचं असं होतं की मला माहिती आहे सगळं खोटं असतं पण मला नाही होते आता कंट्रोल, मी काय करू. हे गोड होतं हे सगळं.
1: क्या बात आहे. आपण थोडंसं या नाटकाच्या टेक्निकल

0: गोष्टींविषयी पण बोलूयात की हे नाटक करत असताना तुम्ही ज्या प्रांताची कथा मांडताय किंवा त्या शेतकरी वर्गाचे जे काही प्रश्न मांडताय, तर त्यामध्ये असणारं संगीत, त्यामध्ये त्या नाटकासाठी केलेली प्रकाश योजना, त्या नाटकासाठी सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्ही कशा जमवल्या, त्याबद्दल काय सांगताल?
1: म्हणजे नाटकाचं संगीत मीच केलंय. मला गाण्याचा असं काही विशेष अंग नाहीये, पण परिस्थिती अशी तयार झाली होती, कारण जो माझा मित्र या नाटकाचं संगीत करणार होता तो ऐन वेळेला त्याला म्हणजे अगदी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या आधी 2 आठवडे त्याला दुसऱ्या कामासाठी जावं लागलं, आणि मग परिस्थिती अशी झाली की नाटकाचं म्युझिक, कारण तो जर असा प्रयोग असता की जिथं मी ते मॅनेज करू शकलो असतो तर मी तो तसाही केला असता. अनफॉर्च्युनेटली तो स्पर्धेचा प्रयोग होता, आणि तिथं स्पर्धेला जायचं तर मग जिंकण्यासाठीच जायचं असतं या विचाराने करायचं, तर मग असं झालं की आणीबाणी होती. आणि मग केलं मी त्या नाटकाचं म्युझिक. खरं तर मी आधी पण केलं होतं एका नाटकाचा, थोडासा म्युझिकल पार्ट हाताळ होता त्याच्यामुळे त्याची थोडीशी कल्पना होती. मग मीच केलं त्या नाटकाचं म्युझिक आणि चांगलं झालं तो म्युझिक. म्हणजे लोकांचं जो अभिप्राय येतो, ज्ञानेश शिंगाडे, आणखीन आमची श्रुती आमच्याच नाटकात काम करणारी सुंदर गातात, ह्या सगळ्या मंडळींनी त्याच्यात गायलेलं आहे, मी स्वतः गायलेलं आहे. अजून प्रकाश योजनेबद्दल पण गंमत आहे, म्हणजे आमचा प्रकाश योजनाकार संकेत मोडक म्हणून आहे, तर तो स्वतः त्याने मास्टर्स केलंय नाट्यशास्त्रात, आणि तो स्वतः म्हणजे मला ज्या नाटकातल्या गोष्टींपासून मी अनभिज्ञ आहे त्या प्रत्येक गोष्टींशी मला रुबरू करू देत होता की ह्या गोष्टीप्रमाणे अशा केला तर अशा होतील, अशा केला तर अशा होतील. टेक्निकली नाटक स्ट्रॉंग करण्यात संकेतचा फार मोलाचा वाटा आहे, आणि त्यानं जे क्या सुंदर पद्धतीनं लाईट्स उभ्या केला, मला वाटतं की नाटकात फक्त ऍक्टिंग किंवा फक्त लिहिणं या दोन गोष्टींवरती नाटक कधीच स्ट्रॉंगली उचललं नाही जाऊ शकत. त्याचा टेक्निकल पार्ट, म्युझिक, नैपत्य, दिग्दर्शन, नैपत्यासाठी आमचे शुभम दादा, शुभम गाडे, अतिशय सुंदर, आणखीन म्हणजे अगदी तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की स्टेजवरती एक गावाकडचं घर उभं राहिलं, इतकं सुंदर नैपत्य त्यांनी केलेलं आहे त्याचं. संकेत मी लाईटची बाजू इतकी छान हाताळली, आणि त्याला आत्ताच एक मोठ्या चॅनलकडून जो पुरस्कार दिला होता तो सुद्धा मिळाला लाईटसाठी. सो ही सगळी मंडळी, वेशभूषा पुन्हा आमच्याच टीम मधल्या मुलींनी केली होती, अमृता, रंगभूषा, ह्या सगळ्याच गोष्टी. म्हणजे काय ना की प्रत्येक गोष्टींसाठी वेगळी माणसं हायर करणं शक्य नव्हतं, मग टीम मध्येच मला असं वाटलं की दिग्दर्शक म्हणून मग काय करता येऊ शकतं, की माझ्या टीम मधल्या लोकांची काय अधिक बाजू आहे तिचा उत्कर्ष होऊ शकतो इथं. मग ज्यांना मेकअप येतोय त्यांनी मेकअप करा, ज्यांना सेन्स आहे कपड्यांचा त्यांनी कॉस्ट्युम करा. शुभम दादा आमचे, शुभम गाडे, ते चित्रकलेचं चांगलं त्यांनी शिक्षण घेतलंय व्यवस्थित. आधी ते नाटकामध्ये इन झाले होते ऍक्टर म्हणून, आणि नंतर त्यांना असं वाटलं की मला ह्याच्यापेक्षा मला नैपत्य करण्यात मजा येईल, मग त्यांनी ते केलं, आणि त्यांनी ते इतकं मनापासून केलं की त्याचा रिझल्ट लोकांनी बघितला, बघतायत. सो मुलांच्या बाबतीत पण म्हणजे प्रत्येक ठिकाणचा एक मुलगा आहे. आमचा स्वप्नील जळगावचा आहे, वैभव पुरंदर मधला, काही मुलं भोर मधली, काही बारामतीची ही. सो प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली पोर आहेत, पण पुन्हा त्या सगळ्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे की आपल्याला हा प्रश्न छान पद्धतीनं मांडायचा आहे, आणि मग त्यातून ती टीम आणि ती टेक्निकल टीम सुद्धा बिल्ड होत गेली. असं त्याच्यासाठी वेगळं काही एफर्ट्स घ्यावे लागले नाही, त्यांची जी प्लस बाजू होती तीच घेऊन आपण गेलो.
0: जसं तुम्ही म्हणताय की यासाठी टेक्निकली काही वेगळे एफर्ट्स घ्यावे लागले नाही, तुम्ही सगळे एकत्र आलात, पण ऍज अ टीम लीडर म्हणून किंवा ऍज अ डिरेक्टर म्हणून जेव्हा तुम्ही आपला जो ऑडियन्स आहे त्यांना जेव्हा सांगता, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठली काळजी घेतली पाहिजे, किंवा मग या गोष्टीकडे आपण टेक्निकली पण बघत असताना नवीन लोक जेव्हा येतात या क्षेत्रामध्ये तेव्हा सगळ्यांना टीम म्हणून कसं बांधायचं आहे त्याबद्दल काय सांगू शकाल?
1: टीम म्हणून ज्या वेळेला बांधायचंय त्यावेळेला मला असं वाटतं की तुमच्याकडं थोडासा डोळसपण आणि अगदी थोडीशी पारखी असली पाहिजे. कारण गंमत अशी आहे ना की आत्ता रील असेल किंवा काही सोशल माध्यमांमुळे काय म्हणू आपण, इतका ओघ वाढला आहे, सगळ्यांनाच नाटक करायचंय, सगळ्यांनाच लाईव्ह परफॉर्म करायचं आहे, पण सगळ्यांनाच हे करत असताना सगळ्यांकडेच ते कॅलिबर आहे का हा विचार नाही करत प्रत्येक जण. आणि मग असे खूप लोक टीम सोबत इन होतात, आणि त्यावेळेला मग तुम्हाला तुमच्यातला इमोशनल भाग बाजूला ठेवून थोडं प्रॅक्टिकल व्हावं लागतं, आणि खरंच ज्याच्यात जी गुणवत्ता किंवा ज्याच्यात जे सत्व आहे त्या पद्धतीनं त्याला काम देऊन मग पुढं न्यावं लागतं किंवा सोबत घ्यावं लागतं. कारण गंमत हीच आहे की मग ज्याला काम येतं त्याचा रस कदाचित वेगळ्या गोष्टीत असतो, ज्याला येत नाही त्याला फार तन्मयतेने ते करायचं असतं. मग सगळ्याच वेगळ्या विचारांच्या 28 लोकांना एकत्र आणून त्यांच्या कमी अधिक बाजू समजून घेऊन ही टीम बिल्ड करावी लागते. असं नाही होत की तुम्हाला पाहिजे तशीच माणसं तुम्हाला टीम मध्ये कधीच मिळणार नाहीत, आणि ते शक्यही नाहीये. पण मग हीच की दिग्दर्शक म्हणून काय, तर माझ्या लोकांमधल्या ज्या कमी आहेत त्या झाकणं आणि ज्या चांगल्या बाजू आहेत ते पुढे आणणं, एवढंच मी करू शकतो.
0: तुझा स्वतःचा अनुभव कसा आहे मांगी, त्याबद्दल काय सांगशील?
2: खूप सारे लोक इन झाले होते.

0: एक टीम म्हणून सुरुवातीच्या काळात तर छान वाटलं होतं तेव्हा की एवढे लोक येत आपल्या सोबत नाटक करण्यासाठी. नंतर नंतर छोट्या छोट्या गोष्टींमुळे टीम सोडून गेले लोकही बघितलेत, ज्यांना नाटक करायचंय त्यांनी आमच्यासोबत कशाही परिस्थितीत कंटिन्यू केलेले लोकही बघितलेले. सो जे डेडिकेटेडली करतात ते तर करतील, थ्रू आउट करतच राहतील नाटक सोबत, आणि ते अजूनही लोक आमच्या सोबत आहेत, ती टीम अजूनही आहे.
1: प्रायोगिक नाटकाला ना मला असं वाटतं की

0: नाटकाला ना मला असं वाटतं की पुण्याच्या तरी प्रायोगिक नाटकाला पुटीचा शाप आहे, किंवा पुण्यात जी चांगली नाटकं झाली आहेत त्याचं मूळच या नाटकाला असलेला फुटीचा शाप आहे. कारण जोपर्यंत एका संघातून दुसरा संघ तयार नाही होणार तोपर्यंत दुसरं नाटक होणारच नाही, चांगलं नाटक होणार नाही. मग किंवा मग एकच दिग्दर्शक एकच लेखक त्याच्याच वेळी सगळ्या गोष्टी जातील. पण हीच अधिक बाजू आहे की प्रत्येकाला असं वाटतं की एका स्टेज नंतर की मला माझी गोष्ट मांडायची आणि मग त्यासाठी मला माझा संघ हवा आहे आणि त्यातून ते बाहेर पडतात आणि त्यातून चांगलं नाटक होत राहतं उलट अजून. म्हणजे ह्या गोष्टी प्रायमरी स्टेजला माझ्यासाठी दिग्दर्शक होणे किती घातक असलं तरी मला त्याच्यातली ही अधिक बाजू कायम दिसते की ह्याच्यामुळे चांगलं नाटक होत आहे. कॉम्पिटिशन म्हणून होत असेल पण चांगलं नाटक होत राहील यातूनच कदाचित.
1: जेव्हा तुम्ही म्हणता की एक व्यक्तीला त्याची त्याची कथा मांडण्याची इच्छा असते, तर मग मला तुम्हाला दोघांना हे पण विचारायला आवडेल की इतर कुठले विषय तुम्हाला आज नाटककार म्हणून हाताळायला आवडतील त्याबद्दल काय सांगताल?
0: सामाजिक विषमता दाखवणारा कुठलाही विषय मला वाटतं नाटक म्हणून हाताळायला पाहिजे. ज्या गोष्टींवरती समाज म्हणून बोलण्यावरतीच मुळात असे अलिखित निर्बंध आहेत त्या प्रत्येक विषयावरती नाटक व्हायला पाहिजे. कारण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की थिएटरमध्ये येणारा ऑडियन्स हा तुलनेनं फार सजग आणखीन संवेदनशील असतो. त्याला काहीतरी सात्विक हवं असतं म्हणूनच तू तिथपर्यंत आलेला असतो. त्यावेळेला मग तेच घिसेपिटे विषय दाखवण्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी त्यांच्यासमोर ठेवलं पाहिजे की ज्यातून त्यांचा प्रेक्षक म्हणून विचार किंवा एक काय म्हणूया आपण समाजातला एक घटक म्हणून विचार आणखी तीव्र किंवा मजबूत होईल अशा विषयांवरती सतत नाटक व्हायला पाहिजे. मला कायम असं वाटतं की त्या सद्यस्थितीला तितकंसं दिसत नसलं तरी लैंगिक विषमता हा नाटकाचा फार महत्वाचा विषय आहे, त्याच्यावरती पुढच्या येणाऱ्या काळात आम्ही चांगलं नाटक करू. म्हणजे खूप आहेत विषय पण मला हा विषय त्यातल्या त्यात जरा महत्वाचा वाटतो.
1: हे बांगी तुला कुठले विषय हाताळायला आवडतील त्याबद्दल काय सांगतो?
2: म्हणजे आजच्या काळातल्या स्त्रियांचे प्रश्न असतील किंवा असे काही विषय ज्याच्यावर अजूनही उघडपणे बोललं जात नाही किंवा बोललंच जात नाही अशा विषयांवर काम करायला आवडेल मला.
1: हेमांगी मला तुझं स्वतःचं ऍज अ व्यक्ती म्हणून भिरूडमध्ये असणारी जी भूमिका आहे आणि त्या भूमिकेमुळे तुझ्या थॉट प्रोसेसमध्ये कसा बदल झालाय किंवा काय त्याबद्दल काय सांगशील हेही मला जाणून घ्यायला आवडेल.
2: या नाटकामध्ये मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पत्नीची भूमिका करतेय. म्हणजे आपल्या घरातलं वास्तव जगासमोर उघडं पडू नये यासाठी त्या बाईचा काही स्ट्रगल आहे हा त्या नाटकात मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माझ्या भूमिकेमधून. हे सगळं चालू असताना संसार पण मॅनेज करायचा आहे किंवा घरातले छोटे छोटे कॉम्प्लेक्स पण मॅनेज करायचे, त्या सगळ्यांना सांभाळून घर म्हणून घरात ती एकजूट पण मेंटेन करायची, ही सगळी जबाबदारी जर त्या बाईवर असेल, म्हणजे त्या बाईवर असं नाही म्हणत आहे मी, पण एका सर्वसामान्य घरात एक स्त्री ते कशा पद्धतीने हँडल करते हा टास्क दिला होता प्रणवनी मला. मी बऱ्यापैकी त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामधून सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी संवेदनशीलता खूप जास्त ऍक्टिव्ह झाली म्हणू शकते मी. म्हणजे मी कधी त्या एजला जाऊन किंवा त्या कुटुंबामध्ये जाऊन त्या लेवलला विचार करण्याचा नाटकाच्या आधी तरी मी कधी प्रयत्न केला नव्हता. नाटकामुळे मी आता तो विचार करू शकते हे छान वाटतं मला.
1: वा, खरं तर कुठली अभिव्यक्ती लिखाण कला या सगळ्या गोष्टी आपल्याला एक संवेदनशील माणूस म्हणून जेव्हा घडतात तेव्हा आपण त्याच्याशी जास्त तादात्म्य साधतो असं मला वाटतं. मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो आपण असं बरेचदा म्हणतो की बरेचदा म्हणण्यापेक्षा आपण रंगमंचाला समाजाचा आरसा म्हणतो मार्गदर्शक म्हणतो. तर मग मला प्रणव तुझ्याकडून ऐकून घ्यायला आवडेल की तुझ्या आयुष्यात रंगमंचाची भूमिका कशी आहे त्याबद्दल काय सांगशील?
0: मी म्हणजे खूप प्रामाणिकपणे सांगतो म्हणजे कदाचित मी अजून तितका जोडलो नाहीये या प्रोसेसशी. म्हणजे मला खरं तर करायचं सिनेमा या गोष्टीशी मला असं वाटतं की मला त्या प्रोसेसमध्ये माझ्यात नाटकातही प्रचंड मजा येते, येत नाही अशा ती गोष्ट नाही. पण तेच की अजून रंगभूमीशी असा काही बॉन्ड नाही आला की मला स्टेज असं काहीतरी सांगते असं मला नाही वाटलं प्रामाणिकपणे अजून. कदाचित मला अजून त्याच्यासाठी प्रयत्न करायचे खूप जास्ती. पण एक गंमत आहे की स्टेज तुमचा खोटेपणा झाकत नाही, जे असेल ते आहे आणि तेच लोकांसमोर पण येतं. त्यामुळे मला ती गंमत वाटते की तुम्ही सिनेमात रिटेक कराल किंवा तुमचे इमोशन्स खोटे खोटे कसे आणायचे ते सगळं करता येतं टेक्निकली. रंगमंच तुम्हाला कलाकार म्हणून फार कसदार बनवतो. इव्हन नाटक करायचं हा माझा थॉट पण त्याच्या मागे महत्वाचा विषय हाच आहे की प्रत्येक गोष्टीला एक रियाज असतो. म्हणजे गाणं करायचं तर तुम्ही तानपुरा लावून गायला पाहिजे किंवा डिरेक्शन करायचं तर तुम्ही त्या त्या गोष्टी टेक्निकल हँडल केल्या पाहिजेत किंवा कुठलंच नृत्याचं असेल तर. मला वाटतं अभिनयाचा रियाज असा असंच अजून मला तरी माहित नाही. मला वाटतं नाटक करणं किंवा रंगभूमीशी एकरूप होणं हा अभिनयाचा सर्वोत्तम रियाज आहे की तिथं केलेली प्रत्येक भूमिका तुम्हाला काहीतरी वेगळं देऊन जाते. मी आतापर्यंत 3-4 कॅरेक्टर केले पण मला बाकी कुठलं काय करायला सांगितलं तर कदाचित तो आत्मविश्वास येणार नाही, पण त्या टाईपचं कुठलं कॅरेक्टर दिलं तर

0: फार आत्मविश्वासानं करेल. मला वाटतं कलाकार म्हणून रंगभूमीनं मला हे दिलंय. बाकी समाजाच्या दृष्टीनं हा प्रश्न जरा जास्ती व्यापक आहे, त्याच्यावरती मी खरंच नाही तितका विचार केला कधीच.
1: तुझा अनुभव कसा आहे बांगी, तू काय सांगशील याबद्दल?
2: अनुभव तर खूप कमाल होता. म्हणजे याच्या आधी पण मी नाटकं केलेली आहेत लॉकडाऊनच्या आधी, त्याच्यानंतर फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी थोडासा ब्रेक पण घेतला होता. त्याच्यावेळी ही संधी पुन्हा माझ्यासाठी चालून आली, पुन्हा रंगमंचावर उभं राहणं, पुन्हा लाईव्ह परफॉर्म करणं, म्हणजे एक्साइटमेंट पण होती आणि म्हणजे ही गोष्ट आवडते पहिल्यापासून, तर त्याच्यामुळे मला मजाच आली करताना.
1: खर जर तुम्ही नाटकाच्या एकंदरीत प्रोसेस विषयी माझ्याशी डिस्कशन करत आहात तर मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की जेव्हा पण आत्ताचे जे आपल्याला ऐकणारे जे तरुण मुलं आहेत किंवा जे नवीन छोटे कलाकार तुम्हाला ऐकतात आणि त्यांना तुमच्यासारखं जेव्हा करायचं तेव्हा तुम्ही ऍज अ सिनियर म्हणून त्यांना काय सांगताल की त्यांनी कशा प्रोसेस फॉलो केल्या पाहिजे?
0: सगळ्यात पहिले हे सांगेल की एक दोन नाटकं करून काही कोणी सिनियर विनियर होत नाही, त्याच्यासाठी खूप काम करायला लागतं. बाकी जितकं केलंय त्यावरून जर इनिशियल स्टेजला कुणी काय करत असेल आमच्यापासून अगदीच नौका असेल तर मी एवढं सांगेल की ग्लॅमर वगैरे बघून नका येऊ इकडं, इथं पैसे मिळत नाहीत. हे माने सांगितलं तसं समाधान मिळतं. फक्त पुन्हा तेच की नाटक हा रियाजाचा भाग आहे. नाटक हा तुमच्या तिगत समृद्धीचा किंवा बौद्धिक समृद्धीचा भाग आहे. त्यानं तुमच्या मनाची भूक भागेल, पोटाची भागणार नाही. ज्या दिवशी तुम्ही कमर्शियली स्टेबल व्हाल किंवा भविष्यात होऊ शकता अशी खात्री असेल त्यांनीच नाटक करा. पुढे काहीतरी वेगळं करायचंय किंवा आयुष्यात मी काहीतरी वेगळं करतोय पण मला आता स्वतःला एक्सप्लोअर करून बघायचंय म्हणून नाटक करत असाल तर खुशाल करा, मजा आहे.
1: आणि कार्यक्रमाच्या अगदी शेवटचा प्रश्न मी तुम्हाला हा विचारू इच्छिते की जे पण नवीन विद्यार्थी आपल्याला ऐकत आहेत त्यांना तुम्ही नाटक या क्षेत्रामध्ये येत असताना काय टिप्स द्याल त्याबद्दल मला प्लीज सांगताल?
0: मी हे सांगेल की नाटक करायला पाहिजे. जर तुमचा व्यक्तिगत उत्कर्ष करून घ्यायचा असेल तुम्हाला कलाकार म्हणून पण आणि व्यक्ती म्हणून पण, तर मला असं वाटतं की नाटक हे तुम्हाला फार चांगल्या लेवलला पुश करतं. मगाशी म्हटलं तसंच की नाटक हा पुन्हा रियाजाचा भाग आहे. आणि जर ऍक्टिंग मध्ये काहीतरी चांगलं करायचंय तुम्हाला असा जर तुमचा विचार असेल तर प्रत्येक गोष्टीचा एक पाया असतो आणि मला वाटतं अभिनयाचा रियाज किंवा अभिनयाचा पाया हेच मुळात नाटक आहे. तर नाटक करायला पाहिजे नवीन अभिनय क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक मुलानं.
1: तू काय सांगशील मांगे?
2: खूप कमाल गोष्ट आहे नाटक. म्हणजे अभिनयातून समाधान मिळवायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी नाटक करा.
1: मला ही दोन्ही उत्तरं फार आवडली की व्यक्तिगत उत्कर्ष आणि ती समाधानाची पायरी गाठेपर्यंत या दोन गोष्टींसाठी आपल्या तरुणांनी नाटक करायला हवं. तुम्हा दोघांचंही आमच्या पुणे आकाशवाणीकडून खूप मनापासून आभार की तुम्ही आज आलात आणि आमच्यासोबत तुमचा नाटकाविषयीचा अनुभव आणि प्रवास शेअर केलात. खूप मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
3: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात अभिव्यक्ती पुणे या संस्थेच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.

0: ज्वारीसाठी 4,023 रुपये, बाजरीसाठी 2,900 रुपये आणि तुरीसाठी प्रति क्विंटल 8,450 रुपये किमान आधारभूत किंमत असेल. या हंगामात अंदाजे 824 लाख मेट्रिक टनांहून अधिक शेतमालाची खरेदी केली जाईल आणि त्यापोटी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अंदाजे 2,60,000 कोटी रुपये दिले जातील, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: खरीफ के लिए जो फैसला लिया गया उसमें जितने भी खरीफ के क्रॉप्स हैं उन सब में कॉस्ट प्लस 50% या 50 से अधिक टोटल 2,60,000 करोड़ रुपए किसानों को पे आउट जाएगा इस पूरे फैसले से. और इस साल का एनुअल खरीफ प्रोक्योरमेंट होगा 824 लाख मेट्रिक टन LMT.
0: नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधारणेला आणि आधुनिकीकरणाला मंजुरी दिली असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. मिहान प्रकल्पांतर्गत नागपूर विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या प्रवासातील हा एक महत्वाचा टप्पा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत करत पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. मुंबईत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: नागपूर एअरपोर्ट हा एक ब्राऊनफील्ड एअरपोर्ट म्हणून नव्याने डेव्हलप करण्याकरता मागच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने एक टेंडर दिलं होतं. आज माननीय पंतप्रधान महोदयांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता दिली आहे. मी माननीय प्रधानमंत्री मोदयांचे आभार व्यक्त करतो.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यांसाठीच्या वाहनांच्या ताफ्यात कपात केली आहे. ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित असून सुरक्षा दलातली इतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आपला वाहन ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्याही तात्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्याची सूचना केली आहे. आज याबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मंत्री तसंच अधिकाऱ्यांनी कोणतेही विदेश दौरे करू नयेत, मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा नियमित विमानसेवेचा वापर करावा, मेट्रोसह सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा आदी सूचना केल्या. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा प्रभावी संदेश देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी एप्सद्वारे होणारी फसवणूक रोखण्याकरता दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या समितीने सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असं मंत्री सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी पोलिसांनी आज पुण्यातील बिव्वेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशीनंतर या महिलेला केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयच्या ताब्यात देण्यात आल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील माहेगाव महाडूक सेंटर या गावातील धनंजय लोखंडे यालाही सीबीआयनं आज ताब्यात घेतलं. अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात त्याची कसून चौकशी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणातील नाशिकमधला आरोपी शुभम खैरनार याला केंद्रीय गुप्तचर विभागानं ताब्यात घेतलं आहे. शुभमच्या भावाची तसंच मित्रांचीही चौकशी करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 24 संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. या प्रकरणी परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे.
3: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईचे 12वी परीक्षेचे निकाल आज जाहीर झाले. गेल्या 17 फेब्रुवारी ते 20 एप्रिल दरम्यान ही परीक्षा झाली होती. देशभरातून 17,68,000 अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 15 लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वीची पुरवणी परीक्षा येत्या जून जुलैमध्ये होणार आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.mahaessessibord.in या संकेतस्थळावर 21 मे पर्यंत नियमित शुल्कासह तर 25 मे पर्यंत विलंब शुल्कासह आवेदनपत्र भरता येणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ

डॉ दीपक माळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त परभणी इथं संभाजी सेनेतर्फे उद्या आमदार डॉ राहुल पाटील यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने जयंतीनिमित्त 51 गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांना बी बियाणं आणि शंभू गाथा पुस्तकांचं वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या शेतकरी पुत्रांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातील नवनियुक्त पोलीस पाटलांसाठी आज बीड इथं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सत्र घेण्यात आलं. सामाजिक सलोखा, शांतता आणि गावातील सुरक्षित वातावरण टिकून ठेवण्यासाठी पोलीस पाटलांनी सक्रिय भूमिका बजवावी, कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी यावेळी केलं. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी सी यांनी आज एक बैठक घेतली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करावे आणि त्याची माहिती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे द्यावी असं गौडा यांनी यावेळी सांगितलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठाचे सर्व कर्मचारी उद्या काळ्या फिती लावून काम करणार आहेत. उद्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यव्यापी आंदोलन करण्याचा अधिकृत इशारा महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ कैलास पाथ्रीकर यांनी दिला आहे. यासंदर्भात डॉ पाथ्रीकर यांनी काल शिष्टमंडळासह कुलगुरू डॉ विजय फुलारी यांची भेट घेतली. शासनाला वेळोवेळी मागण्यांची निवेदनं देऊन चर्चा करूनही आतापर्यंत ठोस निर्णय झाले नाहीत. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा महासंघानं दिला आहे. हवामान. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात पुढील काही दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 15 मेपर्यंत कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात आणि निर्जलीकरण होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. धुळे शहर आणि जिल्ह्यात तापमान पुन्हा 44 अंशांवर गेलं असून हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे. दुपारी उष्णतेच्या झळांनी जनजीवन विस्कळीत केलं असून दुपारी रस्ते निर्मनुष्य होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्ह्यातील बीड, किल्लेधारूर, पाटोदा, केज तसंच अंबाजोगाई तालुक्यातील काही गावांमध्ये आज दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाबरोबरच पाटोदा तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाली. भंडारा तसंच सातारा जिल्ह्यातही आज पाऊस झाला. पावसामुळे आंबा आणि इतर फळपिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. राज्यात आज अकोला इथं सर्वाधिक 45.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं 44 अंश, छत्रपती संभाजीनगर इथं 43.6, परभणी 43.1 तर धाराशिव इथं 40.8 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. रायपूर इथं संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंतप्रधान तसंच मुख्यमंत्र्यांकडून आपल्या ताफ्यातल्या वाहन संख्येत कपात. आणि मराठवाड्यात पुढील काही दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे उपक्रम याविषयी. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

0: अँड इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे चेअरमन सुनील वालावलकर आणि सदस्य क्षितिज वेदक यांच्याशी विशाल मोरेकर यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार क्रीडा रसिको, क्रीडा विश्वाच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपणा सर्वांचं स्वागत करतो. क्रीडा रसिको, एक काळ असा होता की घरातला एखादा मुलगा खेळात मग्न असेल किंवा खेळतच असेल तर घरनं आरडाओरडा ऐकायला लागायचं त्याला, तर का तर नुसतं खेळून तुझं पोट भरणार आहे का. पण पुढच्या येणाऱ्या काळात परिस्थिती बदलली, प्रो लीग सारख्या स्पर्धा आल्या, त्यातनं खेळाडूंना उत्पन्न मिळू लागलं, पण ते कितपत मिळणार. खेळाडू खेळत असेल तो वसत, मग पुढे काय. नोकरी असेल तर ठीक, पण नंतर सुद्धा प्रश्न येतच नाही की पुढे काय. मग अशा परिस्थितीत ज्यांना खेळाची पार्श्वभूमी आहे, ते स्वतः खेळ खेळलेले आहेत, अशा लोकांनी पुढाकार घेत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सची क्रीडा उद्योग विभाग चालू केला. या क्रीडा उद्योग विभागाचं नक्की काम काय असणार आहे त्याचीच माहिती आपण आज करून घेणार आहोत. आणि त्याकरता आमच्या कार्यक्रमात आपल्या समेत सहभागी झालेत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या क्रीडा उद्योग विभागाचे प्रमुख सुनील वालावलकर आणि समिती सदस्य क्षितिज वेदक या दोघांनाही खेळाची पार्श्वभूमी आहे. सुनील वालावलकर यांनी भारतात पिकल बॉल हा जो वेगाने वाढणारा खेळ आहे त्या खेळाची पाया रचला. आता ते ऑल इंडिया पिकल बॉल फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत. आणि दुसरे आहेत ते ज्यांनी इंडोर क्रिकेटचं महत्व लोकांपुढे आणलं, त्या महा इंडोर क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक. वेदकजी आणि सुनील, तुमचं दोघांचंही हार्दिक स्वागत आहे.
2: नमस्कार.
3: नमस्कार श्रोतो.
1: म्हणजे पिकल बॉल तुम्ही खेळलेला आहात, पिकल बॉल तर नवीन होता, लोकांची बोलणी ऐकलेली आहेत, आता पिकल बॉल मूळ ठरतंय कुठेतरी. अशा वेळेस क्रीडापटूंनी पण उद्योजक व्हावं याचा विचार मनात कसा कळला.
2: बरोबर आहे विलासजी, तुम्ही जो सुरुवातीला प्रस्तावनांमध्ये जे म्हणालात ते बरोबर आहे की क्रीडापटू घडवण्याचं जे काम असतं ते वयाच्या त्यांच्या 8 वर्षापासून 25 वर्षापर्यंत मॅक्झिमम प्राईम एजमध्ये खेळाडू असतो. पण 25 नंतर काय, 25 नंतरचं पूर्ण आयुष्य त्याला जर अर्थार्जन करायचं असेल तर त्याला क्रीडेच्या आवडीबरोबर अर्थार्जन करण्यासाठी उद्योजक बनवणं गरजेचं आहे. आणि तो विचार आमच्या चेअरमन जे रवींद्र माणगाव आहेत त्यांच्या मनात पहिल्यांदा आला. आणि त्यांनी एक अशी कल्पना मांडली, गाव तिथे उद्योजक. आता नोकऱ्या कमी होत जाणार आहेत, स्वयंरोजगारावरतीच भर असणार आहे सरकारचा आणि एकंदर सर्व व्यवस्थेचा, तर गाव तिथे उद्योजक अशी त्यांची मूळ कल्पना. 48,000 गावांमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी ते उद्योजक घडू पाहत आहेत. त्यांच्या त्या मूळ योजनेला आमच्या समितीतर्फे एक अशी जोड देणार आहोत, स्पोर्ट्समधून उद्योजक तयार करणं. आणि म्हणून ही आमच्या सर्व समिती आहेत की ज्याच्यात वेदक साहेब आहेत, बाळ टोरसकर जे आहेत, अशा सगळ्यांच्या समिती आणि सगळे क्रीडा तज्ज्ञच आहेत. पण त्याला कॉर्पोरेट म्हणजे व्यावसायिकीकरण कंपनीकरण करून आम्ही असं ठरवलं की गावागावामध्ये क्रीडा उद्योजक तयार करायचे, कारण क्रीडेचं मूळ स्किल्स आमच्याकडे आहेच आणि क्रीडेचा जो व्यापार आहे जसं तुम्ही म्हणालात आयपीएल आयएसपीएल याच्यातून जे वाढते ते सगळ्या गोष्टी, त्या महाराष्ट्रातल्या तरुणांना आम्हाला हे तत्व किंवा एक संधी देण्याचं आमच्या योजना आहे, म्हणून ही अशी समिती आम्ही तयार केलेली आहे.
1: वेदकजी, तुम्हाला प्रश्न आहे की उद्योजक तयार करणं हा जे ध्येय आहे किंवा मोठं आहे ते ठीक आहे, पण उद्योजक घडवण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही अटी आहेत किंवा बाकीच्या साधन सामुग्री आहेत त्यासाठी तुम्ही काय करणार.
3: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रिकल्चर इंडस्ट्रीचे ह्यावर्षी सेंटिनरी इयर आहे, 100 वर्ष झालेली आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी आमचे जे प्रेसिडेंट आहेत रवींद्रजी यांनी जो एक मोठा करुणाकर शेट्टी व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्यांच्याबरोबर जो एक मोठा निर्णय घेतला की स्पोर्ट्समध्ये पण आपण आता उद्योजक बनवायला पाहिजेत, हा त्याच्यामागचा एक ध्येय होता आणि त्याच्याकरता ही आमची समिती निर्माण केली. चेंबरचे ऑलरेडी डिस्ट्रिक्ट चॅप्टर्स आहेत, त्यामुळे महाराष्ट्रभर आम्ही पसरलेलो आहोत. आता त्याच्यामध्ये आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं एक सिस्टीम आम्ही आणतोय की जेणेकरून एक मॉडेल निर्माण करायचं ज्याच्यामध्ये उद्योजकांना काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत स्पोर्ट्समध्ये. म्हणजे अगदी सांगायचं तर साधी गोष्ट आहे की टर्फ निर्माण करायचं असेल तर कोणाकडे तरी जागा असू शकते, कोणाकडे तरी इन्व्हेस्टमेंट करायची कपॅसिटी असते, पण दोघांकडेही वेळ नसतो की तिकडे बसून ते 500 किंवा 1,000 रुपये कलेक्ट करायचे. म्हणजेच मग तिकडे एक ऑपरेटर निर्माण झाला, म्हणजे आणखीन एक उद्योजक निर्माण झाला. मग त्याच्यानंतर जे लोक अकॅडमी चालवणार आहेत, कारण का तो टर्फ जो असेल त्याच्यामध्ये तुम्ही व्हॉलीबॉल पण खेळू शकता, तुम्ही फुटबॉल पण खेळू शकता, मल्टीस्पोर्ट आहे किंवा इनडोअर क्रिकेट पण खेळू शकता, जेणेकरून

0: आपोआप ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे उद्योजक निर्माण होतील. याचाच अर्थ तिकडे बाजूला एक स्पोर्ट्स शॉप पण निर्माण होऊ शकतं. त्याचबरोबर तिकडे जो कुठचा स्पोर्ट्स पर्सन असेल त्याची आई जर का चांगली गृहिणी असेल आणि चांगले असतातच सगळ्या पण अप्रतिम काहीतरी जेवण बनवत असेल तर त्यांना एक तिकडे स्टॉल मिळू शकतो. म्हणजे विचार करा, एका गोष्टीतनं 8-10 वेगवेगळे उद्योजक बनू शकतात अशी आमची ही कल्पना आहे. आणि ह्याचा आम्ही एक मॉडेल निर्माण करणार आहोत जेणेकरून त्याचं इकॉनॉमिकली कसं होऊ शकेल आणि फिनान्शियली कसं होऊ शकेल हा त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे. आणि लोकांना ते कसं आरओआय त्याच्यावरती मिळेल म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे लोकांना शिकवलं पाहिजे. कारण प्रत्येकजण ह्याच्यामध्ये पैसे टाकणार किंवा पैसे उभे करणार ह्याच्याकरता आमची दुसरी आणखीन एक कल्पना आहे की ह्या गोष्टीचा बँकेशी पण टायअप करायचा जेणेकरून प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला कोणाला जर का असं क्रीडा उद्योजक बनायचं असेल तर त्यांना बँकेशी पण टायअप झालेला असेल आणि त्यांना पुढे ते घेऊन जाता येईल. सुनीलजी ह्याच्यावरती तुम्ही पुढे आणखीन सांगा.
1: बरोबर आहे, वेदक साहेबांच्याच याला मी जोडून घेतो. म्हणजे आम्ही त्या उद्योजकाला नुसतं मानसिकता घडवणं आणि त्याला फार भाषण देणं हे एवढ्यापर्यंत थांबत नाही तर त्याची क्रेडिट पत पण कशी वाढेल आणि त्याला बँकेचं लोन कसं मिळेल इथपर्यंत सुद्धा मार्गदर्शन आम्ही देणार आहोत आणि देत आहोत. त्यामुळे हा जे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा जो काही उपक्रम आहे तो खऱ्या अर्थाने क्रांतिकारक आहे आणि महाराष्ट्राची ग्रामीण अर्थरचना बदलण्याचं सामर्थ्य या आमच्या या समितीमध्ये आणि एकंदरच या चेंबरच्या उपक्रमामध्ये असं मला वाटतं.
2: जेव्हा तुम्ही योजना घेऊन पुढे निघालात तर जे निवृत्त झालेले खेळाडू, निवृत्त मीन्स खेळात वयोमानानुसार 25-26 खेळाडू बाजूला होतात, त्यांचा रिस्पॉन्स कसा काय मिळालेला?
1: रिस्पॉन्स खरंच चांगलाच आहे पण हे काय तुम्हाला स्पष्ट सांगायला हरकत नाही. ही समिती सुरू होऊन आता 6 महिने झालेले आहेत त्यामुळे आमचे 7,000 सभासद आहेत. 7,000 सभासदांपर्यंत आम्ही आता पोहोचलोय.
0: आपण एक पिरामिड निर्माण केलेला आहे कारण शेवटी कसं आहे की कुठचीही गोष्ट खाली ती ट्रिकल डाऊन व्हायला पाहिजे जेणेकरून खालचा तुमचा ज्यावेळेस बेस मोठा होईल त्यावेळेसच तुमची ती मुवमेंट पुढे जाईल. तर ह्या गोष्टी करता प्रत्येक डिस्ट्रिक्ट असोसिएशनमध्ये एक एक कॉर्डिनेटर असणार आहे. त्या कॉर्डिनेटर जे आम्ही वेगवेगळे प्रकल्प कमिटीमध्ये अप्रूव्ह करून त्याच्याकरता लागणारं जे मटेरियल आहे ते सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवू. मग ते तिकडे डिस्ट्रिक्ट लेवलला लोकांना बोलवतील आणि तुम्ही म्हणाल तिकडे आता जे हे जे आपले निवृत्त झालेले जे खेळाडू आहेत त्यांचा इकडे रोल येईल. कारण शेवटी काय होतं प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक खेळाडू असेल तर त्याची तिकडे त्याला पब्लिसिटी असते, त्याला लोकांना सेलिब्रिटी म्हणून त्याला मानतात. तर ते लोक ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाले की ऑटोमॅटिकली ते आणखीन आम्ही पुढे घेऊन जाऊ शकू. आज जसं म्हणतो आपण आज इन्फ्लुएन्सर्स, तर हे लोक इन्फ्लुएन्सर म्हणून येतील आणि नॅचरली ते इन्फ्लुएन्सर आले किंवा प्रॉडक्ट्स आले. तुम्ही लक्षात घ्या की आज प्रत्येकाला गिराईक पाहिजे. म्हणजे साधे एक स्पोर्ट्सचं आपण हायड्रेशन ड्रिंक म्हटलं तरी त्याला अख्ख्या महाराष्ट्रभर पोचायचं आहे. पण मग त्याला जर पोचायचं असेल तर मग त्याला कसं करतं काय करता येईल? तर ज्यावेळेस असे इव्हेंट्स होतात तर त्या तिकडे कोणाला तरी स्टॉल लागेल, त्याच्यामधनं तो ते विकू शकेल, त्याच्यानंतर त्याच्यातनं एजन्सीज निर्माण होऊ शकतील. असे बरेच प्रकल्प आहेत. त्याचबरोबर तुम्ही लक्षात घ्या आज जागतिक लेवलला जसं ऑस्ट्रेलिया आहे किंवा न्यूझीलंड आहे किंवा तुमचं इंग्लंड आहे ह्या इकडचे किंवा तुमचे इव्हन कोरियन लोक आहेत किंवा आता व्हिएतनामचं जसं आता एक मोठं डेलिगेशन आलं होतं आपल्याकडे आता मुंबईमध्ये ऑल इंडिया लेवलचं ते डेलिगेशन होतं आणि इंटरनॅशनल लेवलचं त्यांचा टायअप होता तर त्या तिकडे सुद्धा बऱ्याचशा स्पोर्ट्स गुड्स मॅन्युफॅक्चर होतात. मग त्या स्पोर्ट्स गुड्सना इकडे त्यांना लोकल मार्केट पाहिजे किंवा त्यांना इकडे लोकल मॅन्युफॅक्चरिंग बेस पाहिजे. तर त्या ह्याच्यामध्ये आमची जी समिती आहे त्या लोकांचा टायअप कसा करून देते म्हणजे इकडचा लोकल उद्योजक आणि परदेशी मॅन्युफॅक्चरर हे पण आमच्या एक त्याच्या मागचा एक उद्योग म्हणजे आपण म्हणतो त्याला की ट्रेड एक्सचेंज प्रोग्राम तर तो पण निर्माण करायचा आहे चाललाय. किंवा पुढे जाऊन ही कमिटी जिकडे मॅन्युफॅक्चरिंग होतं तर ज्यावेळेस उद्योजकांना जाऊन ते बघायचं असेल तर तो पण आम्ही प्रोग्राम ऑर्गनाईज करणार आहोत. अशा एक वेगवेगळ्या कल्पना आहेत त्याच्यातल्या आणि जेणेकरून मेन उद्दिष्ट काय की महाराष्ट्र हे आपलं स्पोर्ट्स हब बनलं पाहिजे. कारण आपल्याकडे खेळाडू तर आहेतच पण मग त्याच्याचबरोबर मग स्पोर्ट्स उद्योजक का नाहीत हा त्याच्या मागचा उद्देश.
1: आणि हे म्हणाले ह्याला जोडूनच जसं उत्तर प्रदेशमध्ये नोएडा किंवा मेरठ सारखे जे हब्स तयार झालेले आहेत मॅन्युफॅक्चरिंग हब्स ते महाराष्ट्रात घडवण्याचा सुद्धा आमचा एक प्रयत्न आहे.
2: याच अनुषंगाने एक प्रश्न आहे, जसं तुम्ही उल्लेख केला की आंतरराष्ट्रीय ब्रँड येत आहेत, त्यांनी भेट घेत आहेत, त्यांना इकडे व्यापार करायचा, त्यांना मार्केटिंग करायचं या दृष्टीने. पण एखाद्या खेळाडूला स्वतःचा ब्रँड डेव्हलप करायचा असेल, त्याचं जर स्वतःचं उत्पादन चालू करायचं असेल तर त्याला तुम्ही कसं काय सपोर्ट?
0: खेळाडू तुम्ही म्हणालात तसं 25 वर्षापर्यंत प्राईम मध्ये असतात, त्याच्यानंतर काय हा एक मोठा प्रश्न असतो. आणि 100 मधले 1 किंवा 2 खेळाडू

0: खेळाडू जे पुढे आणखीन त्यांना एन्डॉर्समेंट्स मिळतात आणि हे सगळ्या गोष्टी चालू राहतात, तर ह्या दृष्टिकोनातनं त्यांना पण वेगवेगळे त्यांना काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जसं काही टी शर्ट प्रिंटिंग असू शकतं, कोणतरी म्हणेल मी मला बाबा पिकल बॉलवाला प्लेअर असेल तर तो म्हणेल मला पिकल बॉलच्या मी रॅकेट्स मॅन्युफॅक्चर करू शकतो का. तर त्यांना लागणारं हे जे टेक्नॉलॉजिकल नोहाव जो द्यायचा आहे त्याच्याकरता लागणारे जे तज्ज्ञ आहेत त्या लोकांना आणून त्यांचे सेमिनार्स करणे, त्या जेणेकरून त्या लोकांना ह्या सगळ्या खेळाडूंपर्यंत ते पोहोचू शकतील. आणि मगाशी मी म्हटलं तसं आमची ही उद्योजक निर्माण करणारी समिती आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेस इन्व्हेस्टमेंट, त्याच्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा फार महत्वाचा भाग आहे आणि त्याला लागणारी बँकेबल क्रेडिबिलिटी ह्या तिन्ही गोष्टींचा फाउंडेशन निर्माण करणं हा आमचा त्याच्या मागचा
1: उद्देश. आणि हँड होल्डिंग हे आहेच आमचं. असं तुमचा जो म्हणजे जो नव उद्योजक आहे त्याचं हँड होल्डिंग, त्याला एक समुपदेशन मेंटोरिंग करण्याचं काम समितीतले तज्ञ करणारच आहेत, ते आमचं उद्दिष्टच आहे.
2: शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात, अनुदान असतात, तर ही अनुदान खेळाडूंना साठी आहेत का किंवा ती मिळावीत खेळाडूला एखादं व्यवसाय चालू करण्यासाठी, तर त्यासाठी काही असं
1: चांगला आहे की भारत सरकारच्या वतीने तर खेलो इंडिया नावाच्या त्यांच्या योजनेमध्ये अशा गोष्टींसाठी उद्योजकतेसाठी विकास करण्यासाठी निधीचीच आता त्यांनी आरक्षित केलेला आहे. म्हणजे हा जो अर्थसंकल्प झाला गेल्या फेब्रुवारीमध्ये 500 कोटीचा निधी केवळ स्पोर्ट्स साहित्य निर्मितीसाठी केलेला आहे, त्यामुळे भारत सरकारच्या वतीने आणि साईच्या वतीने स्पोर्ट्स खेलो इंडियाच्या वतीने उद्योजकांना आणि विशेषतः क्रीडा उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आहेत. फक्त त्या योजना असतात कागदावरती आणि खाली ग्रासरूट लेव्हल तर येत नाहीत, त्यामुळे आमचा महाराष्ट्र चेंबर्सचा तोच उद्देश आहे की ती जी दरी आहे ती मात्र आम्ही मिटवणार, कारण आमच्याकडे ते सगळ्या डॉक्युमेंट्स येत असतात आणि आमच्याकडे ग्रासरूट लेव्हलवरचे इच्छुक लोक सुद्धा आमच्याकडे आमच्या डेटावरती असतात, ते जे पूल बांधण्याचं काम आहे ते मात्र आम्ही करतो.
0: आमच्या समितीचं एक त्याच्यातला उद्दिष्ट असा आहे की सर म्हणाले त्याप्रमाणे की ह्या क्रीडा खेलो इंडियाचा जो आता त्याच्यामध्ये त्यांनी हे केला उल्लेख केला किंवा आता जे 500 कोटी रुपये हे केले, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही लक्षात घ्या की क्रीडा उद्योग हे एमएसएमई मध्ये पण क्लासिफाय होऊ शकतात. एसएमई तुम्हाला माहितीच असेल की स्मॉल अँड मिडल एंटरप्राइजेस, तसंच मिडल स्मॉल एमएसएमई पण आणखीन एक वरची कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातनं लोकांपुढे ह्या ज्या सगळ्या स्कीम्स आहेत त्या कशा पोचवायच्या याच्याकरता पण समिती प्रयत्न करत राहणार आहे आणि त्याकरता वेळोवेळी सेमिनार्स घेणार आहेत. आमच्या वेबसाईटवरती सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये त्याची माहिती निर्माण करून देणार आहोत. आणि प्रत्येक वेळेस फार महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की शेवटी गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स येतात ह्या कुठून राबवल्या जातात, फिनान्स रिलेटेड असतील तर ह्या बँकेंच्या मार्फत जातात. त्यामुळे आमचा आता एक पुढचा पण एक आणखीन एक उद्दिष्ट असणार आहे की सगळ्या बँकांशी पण टायअप करून की त्यांच्याकडे ज्या स्कीम्स येतात, कारण का प्रत्येक वेळेस सगळ्याच बँका काय प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये जात नाहीत, त्यामुळे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये वेगवेगळ्या बँका असतात, तर त्या कुठच्या डिस्ट्रिक्टमध्ये कुठची बँक अवेलेबल आहे आणि त्यांच्याकडे ह्या गोष्टीकरता निधी आहे, त्यांना टार्गेट्स आहेत, ह्या पण लोकांना जर का आपण कळवून सगळं चुकलो तर त्याप्रमाणे ते सोपं होऊन जाईल सगळ्याच्या.
2: आता एक महत्वाचा माझ्या दृष्टीने महत्वाचा असं शिकल की एखादा खेळाडू आला तुमच्याकडे, एखादी वस्तू त्याला बनवायची आहे त्याच्यासाठी, पण त्याला लागणारा जे कच्चा माल आहे किंवा इतर काही गोष्टी असतील, उदाहरण झालं टी शर्ट्स बनवायला कापड, आता जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं टी शर्ट्स येतं ते वेगळा दर्जा असतं, पण आपल्याकडे चांगल्या दर्जाचे कापड कुठे मिळतात, तर त्याचा असा काही त्याला कच्च्या मालाचे उद्योजक वगैरे काही मिळवून देणार
0: नक्कीच. कारण काय आहे, शेवटी मगाशी सर म्हणाल्याप्रमाणे सुनीलजी म्हणाल्याप्रमाणे हँड होल्डिंग हा आमच्या समितीचा फार महत्वाचा एक हे राहणार आहे, मुद्दा राहणार आहे, एक ध्येय राहणार आहे. कारण कुठच्याही उद्योजकाला मेंटॉरशिप लागते आणि आमच्याकडे 7000 जे मेंबर आहेत ते 7000 मेंबर हे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, छोटे मोठे वेगवेगळ्या पद्धतीचे, तर त्यांच्यापैकी पण लोक पुढे येणार आहेत आणि अशा जे कोण उद्योजक येणार आहेत त्यांना ते नक्कीच सपोर्ट करतील. आणि प्रत्येक बरं तुम्ही म्हटलं तसं की हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ऍग्रीकल्चर इंडस्ट्री आहे, 100 वर्षाची त्याला एक मोठी परंपरा आहे. तर ह्या परंपरेमुळे तुम्ही आता असं छोटीशी गोष्ट बघूया आपण की कोल्हापुरात गेलात जे इंजिनिअरिंगचं मायभूमी हब आहे, बरोबर आहे, तर याचाच अर्थ आपल्याकडे कित्येक स्पोर्ट्समध्ये मेटॅलिक पार्ट्स लागतात का, तर लागतात. मग ते जर लागत असतील तर त्यावेळेस तिकडे हे कुठे मला टर्निंग करून मिळेल, कुठे फिटिंग करून मिळेल वगैरे, ह्याच्या किंवा ह्याला काय कशा पद्धतीने ह्याचं प्रॉडक्टायझेशन होईल.

0: हे पण एक महत्वाची गोष्ट आहे आणि जे आमचे 7000 मेंबर्स डेफिनेटली त्याच्यामध्ये सपोर्ट करू शकतील. एक लक्षात घ्या ही काय फक्त आमची की आत्ताची जी 8 जणांची जी किंवा 10 जणांची समिती आहे हे काम करणार नाहीये, हे अख्खा आमचं चेंबर काम करणार आहे.
1: आम्ही त्यामुळे मॅचमेकिंग फॅसिलिटेटर म्हणून राहणार.
0: प्लस आणखीन एक फार महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की जे आम्ही येणाऱ्या सगळ्या उद्योजकांना हे करणार आहोत की आज प्रत्येक गोष्टीला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ही फार महत्वाची आहे. धंदा प्रत्येकजणच करतो पण तो धंदा करत असताना त्याच्यामध्ये निश काय आहे आणि ते त्याच्यातल्या ज्या पद्धती आहेत त्या जर का तुम्ही प्रोसेस म्हणून जर का तुम्ही रजिस्टर करू शकलात किंवा कुठचं तरी एक तुम्ही प्रॉडक्ट निर्माण केलं तर ते प्रॉडक्ट तुम्ही कसं त्याची आयपी व्हॅल्यू निर्माण करू शकाल फॉर द फ्युचर ह्याच्यावरती सुद्धा आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहोत आणि त्याच्याचमुळे आपली पुढे लोक जातील.
2: सुनील सर, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मी मगाशी मी सुरुवातीला म्हटलं की पूर्ग क्रिकेटच खेळते म्हणजे वाया गेल्या पण नंतर वेगवेगळ्या संधी उपलब्ध केल्या, पण स्पोर्ट्स मधलं किंवा क्रीडा क्षेत्रातलं आणखीन वरचा जो दर्जा असेल किंवा वरची पातळी असेल ती कशी असेल?
1: स्पोर्ट्स आता केवळ ना करमणुकीचा किंवा तंदुरुस्तीची गोष्ट राहिली नाहीये. स्पोर्ट्स ही केवळ एक आर्थिक केंद्र उभं राहिलेलं आहे. म्हणजे याला याच्यात म्हणतात की स्पोर्ट्स इज अ प्रॉडक्ट, एक उत्पादन आहे. म्हणजे जसं आयटी क्षेत्र असतं, करमणूक क्षेत्र असतं, ऍग्रिकल्चर क्षेत्र असतं, तसं क्रीडा हा एक क्षेत्र उद्योजक आणि उद्योगाचंच क्षेत्र राहिलंय की त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि तुम्हाला असलेला परतावा तुम्ही परत करा. अशा पद्धतीचीच गोष्टी झाल्यामुळे क्रिकेटची लीग, फुटबॉलची लीग, बॅडमिंटनची लीग हे सगळे उद्योगपतींनी, आपले भारतातलेच नाही जगभरातले उद्योगपतींनी स्पोर्ट्समध्ये आता इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि म्हणून ज्याला सनराईज क्षेत्र ज्याला म्हणतात, म्हणजे उद्याच्या काळामध्ये कुठलं क्षेत्र वाढणार आहे, विस्तारित होणार आहे आर्थिकदृष्ट्या, आणि आर्थिकदृष्ट्या कुठलं क्षेत्र जर विस्तारित होणार असेल तर ते आहे क्रीडा क्षेत्र. आणि ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणजे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 6 वर्षातच आपल्याकडे एशियाड होणार आहे, त्याच्यानंतर ऑलिम्पिक होईल, कॉमनवेल्थ होणार आहे. प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल आत्ता होणार जर असेल तर आहे ते क्रीडा क्षेत्र. आज ते मला वाटतं $20 अब्ज आपला क्रीडा क्षेत्राचा सगळा व्यापार आहे, तो जवळजवळ पुढच्या 8 ते 10 वर्षात $44 अब्ज एवढा तो वाढणार
2: आहे,
1: दुपटीनी वाढणार आहे केवळ 6 वर्षात. बाकीचे सगळे क्षेत्र मंदावलेली आहेत, स्टॅग्नेशन झालेले आहेत, पण जर कुठलं क्षेत्र झपाट्याने पुढे जाणार आर्थिकदृष्ट्या तर ते फक्त स्पोर्ट्स आहे. आणि म्हणून चेंबर असेल, आमची जी समिती असेल, आमचं मत आहे की तरुणांनी, नवउद्योजकांनी, बेकार लोकांनी या क्षेत्रामध्ये उद्योजकाच्या संधी शोधल्या पाहिजेत. आणि त्याचं आम्ही आता हे जसं आपण करतोच आहोत, प्रबोधनाचं जे काम आहे ते आम्ही घेऊन जातोय.
2: सर, जाता आता एक मनातला प्रश्न की हल्ली काँक्रीटचं जंगल वाढते आणि मैदान कमी होत चालले, अशा पार्श्वभूमीवर तुम्ही गाईडलाईन काय द्याल?
1: हा फारच महत्वाचा आणि जटिल प्रश्न विचारलेला आहे, कारण मैदान बचाव समितीचे आम्ही पण कार्यकर्ते होतो, आम्ही पण भास्कर सावंतांच्या बरोबर काम केलं. पण खऱ्या अर्थाने तुम्ही जसं म्हणतात मॉल संस्कृती आली आहे, त्या मॉल संस्कृतीबरोबर टर्फ संस्कृती सुद्धा आलेली आहे. म्हणजे आपदा आहेच पण त्याच्यात जो अवसर आहे, संकटात जर काही संधी शोधायची असेल तर ती टर्फ संस्कृती उभी जी राहिलेली आहे की छोट्या छोट्या, आणि त्यानुसार आता खेळ पण तसेच झालेत, मिनी फुटबॉल, मिनी टेनिस, मिनी लॉन टेनिस, इनडोअर क्रिकेट असे खेळ पण बदललेले आहेत. त्यामुळे मैदानांची पिछाट होते पण टर्फ मात्र वाढत आहेत आणि टर्फ ही सुद्धा एक आर्थिक केंद्रच उभं राहत आहे. पुन्हा त्याच मूळ मुद्द्यावर येतो, त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते सगळं बरोबर आहे की मैदानं आकुंचन पावत आहेत पण टर्फ मात्र विकसित होत आहेत, त्यामुळे माझ्या मते क्रीडा क्षेत्राला उर्ची व्यवस्था आहे.
0: आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की काळाच्या बरोबर माणसांनी बदलायला पण लागतच, त्यामुळे असा एक विचार करा की आता ई स्पोर्ट्स आलं, प्रत्येक स्पोर्ट मध्ये पण ई स्पोर्ट्स मध्ये कन्वर्जन व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे मोबाईल आलेत, प्रत्येक लहान मुलापासून ते आजी आजोबांकडे सगळ्यांकडे हे आहे, त्याचा चांगला उपयोग कसा करायचा हे माणसांनी ठरवायला पाहिजे. याचा अर्थ जर का मुलगा मोबाईलवरती कुठचा तरी खेळ खेळत असेल याचा अर्थ त्याला खेळ खेळता येत नाही असं नाहीये, कारण त्याचा ब्रेन आहे तो अनालिटिकली तो गेम कसा खेळायचा हे शिकत असतो. त्याच्यानंतर म्हणजे मी अगदी सिम्पल गोष्ट सांगतो तुम्हाला, पूर्वी विम्बल्डन बघायला मिळायचं टीव्हीवरती म्हणजे एक मोठा एक हे होता, तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी स्वतः ज्यावेळेस टेनिस खेळायला जायचो त्यावेळेस माझे शॉट जोरदार चालायचे. किंवा आपल्याकडे जर का कुठची तरी क्रिकेट मॅच तुम्ही बघितली आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस मैदानात उतरता त्यावेळेस तुम्ही वेगळ्या पद्धतीने खेळता, कारण का तर शेवटी कुठच्याही स्पोर्ट्स पर्सनला व्हिज्युअल इम्पॅक्ट

0: हा आणि फार इम्पॉर्टंट असतो. वॉच अँड इम्प्रूव्ह म्हणतात तसं होतं. त्यामुळे मैदानं कमी होत आहेत हा जरी खरा भाग असला तरी खेळ काही कमी होणार नाही. आणि मी नेहमी म्हणतो तसं, जो खेळाडू असतो किंवा जो उद्योजक असतो तो शेवटी संधी जिकडे मिळते तिकडे तो साधतोच. आणि त्याप्रमाणेच आपण मैदानं बचवायला पाहिजेत का, तर नक्कीच बचवायला पाहिजेत, ह्याच्याबद्दल काही दुमतच नाही. ऍट द सेम टाइम जी सत्य परिस्थिती आहे त्याच्यातनं आपण जास्तीत जास्त काय निर्माण करू शकतो हे बघायला पाहिजे.
1: तर क्रीडा रसिक हे होते सुनील वालावलकर आणि क्षितिज वेदक सर. या दोघांनीही खेळाडूंना खेळातील निवृत्तीनंतर त्यांच्या समोर काय संधी आहेत अर्थार्जनाच्या त्या उलगडून दाखवलेल्या आहेत. तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. वालावलकर सर, वेदक सर, तुम्ही आजच्या

0: दिवसाचा फायदा होईल. वालावलकर सर, वेदक सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मुंबई आकाशवाणी केंद्रातर्फे आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे आभारी.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: क्रीडा रसिक, आता आपण घेऊयात क्रीडा क्षेत्रातील ठळक घडामोडींचा आढावा. येत्या गुरुवारपासूनच 14 तारखेपासून 14 आणि 15 असे 2 दिवस मुंबईच्या भारतीय क्रीडा मंदिराच्या क्रीडांगणात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहर तालीम संघटनेच्या वतीने 32वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. कुस्ती स्पर्धेनंतर आणखीन एक महत्वाची स्पर्धा या मुंबापुरीत रंगणार आहे, ती म्हणजे 22 ते 24 मे दरम्यान विभागीय इंडोर क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. पार्क क्लब मधील टर्फ मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे. शिवाजी पार्क मैदानाजवळ हे स्टेडियम आहे. याला स्पर्धेतील विजेत्याला देखील महापौर चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तर क्रीडा रसिक, क्रीडा विश्वचा आजचा कार्यक्रम आपण येथेच आटोपता घेऊया आणि पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर विशाल मोरेकरला रजा द्यावी. धन्यवाद.
3: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे उपक्रम याविषयी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे चेअरमन सुनील वालावलकर आणि सदस्य क्षितिज वेदक यांच्याशी विशाल मोरेकर यांनी साधलेला संवाद ऐकला. बरेचे श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम क्रीडा विश्व आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा सी ए जयश्री कर्वे यांच्याशी. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वर.
0: यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल.
2: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
3: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
2: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
3: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
2: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: ಸಪ್ತ ಸೂರ ಧನ್ಯ ಹೋತ ವಂದ್ಯ ಗಾನ ದೇವತಾ.
1: ಹಸಲೆ ಮನಿ ಚಾಂದಣೆ. ಶುಭದಾ ದಾದರ್ಕರ್ ಯಾಂಚಿ ಮಾಧುರಿ ರಾವರಾಣೆ ಯಾನಿ ಘೆತ್ತಲಿ ಮುಲಾಖತ್ ಅವಶ್ಯ ಏಕಾ ಶನಿವಾರಿ 16 ಮೇ ರೋಜಿ ಸಕಾಳಿ 11 ವಾಜತಾ FM ಗೋಲ್ಡ್ ವಾಹಿನಿ ಸಹ ನ್ಯೂಸ್ ಆನ್ ಏರ್ ಆಪ್ ವರಹಿ.
2: रसिको चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.
1: आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N. राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.

0: रसिकहो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्न माणिकासन लाभली सुधन्यता,

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 5 जणांना अटक. पुणे आणि अहिल्यानगरमधून 2 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध. थाप्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल.

0: कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले,
1: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3,00,000 करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
0: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
2: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6% 15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढतील आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85%हून अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. देशभरातल्या अनेक ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विविध ठिकाणाहून मोबाईल फोन्स, आक्षेपार्ह साहित्य तसंच इलेक्ट्रॉनिक उपकरणं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11:06 त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार याला मुंबईतल्या एका दंडाधिकारी न्यायालयानं सीबीआयकडे 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं असून त्याची देखील चौकशी करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमान

0: सेवेचा वापर करण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा जो लोगो आहे त्याचं अनावरण झालं आणि त्यासोबत जे 13 प्रमुख आखाडे आहेत त्यांच्या साधू महंत प्रतिनिधींसोबत एक बृहत बैठक आमची झाली. आम्ही आतापर्यंत कुंभमध्ये काय काय केलेलं आहे याचं प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर केलं. काही सूचना त्यांच्या माध्यमातून आल्या, त्या सूचना समजून घेतल्या, त्याच्यावर कारवाई करायला सांगितली.
0: कुंभमेळ्याच्या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत सुमारे 3000 अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून 3 उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोठेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. सातारा शहरासह तालुका आणि इतर भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना करत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही आंबा आणि इतर फळ पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. भंडारा जिल्ह्यात देखील आज संध्याकाळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून अचानक आलेल्या या पावसामुळे पीक धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे. बीड जिल्ह्यातल्या बीड, किल्ले, धारूर, पाटोदा, केज तसंच आंबेजोगाई तालुक्यातल्या काही गावांमध्ये आज दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसाबरोबरच तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाल्याचं वृत्त आहे. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या सामन्यातली नाणेफेक पावसानं उशिरा होणार आहे. रायपूरमध्ये संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होणार होता. रेल्वेनं 2008 राबवलेल्या भरती प्रक्रियेच्या वेळी चिथावणीखोर तसंच प्रक्षोभक भाषण केल्यानं ही परीक्षा देणाऱ्या उत्तर भारतीय आणि बिहारच्या उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, हा आरोप अमान्य असल्याचा पुनरुच्चार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाणे न्यायालयासमोर केला. त्यांच्यासह 7 जणांचे जबाब न्यायालयानं आज नोंदवले. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 6 जणांना अटक. अहिल्यानगरमधून आज एकाला अटक. पुण्यातून 1 जण ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध. ताफ्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. 7:11

प्रणव हरिदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होतात. 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पश्चिम आशियातल्या सध्याच्या संघर्षामुळे अवघ्या जगासह भारतातही इंधन आणि परकीय चलनाचं संकट निर्माण झालंय. या संकटावर मात करण्यासाठीच केवळ एका वर्षाकरता इंधन आणि परकीय चलनाच्या बचतीकरता काही संकल्प करायचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. त्याचविषयी चर्चा करण्यासाठी लेखक, पत्रकार आणि विश्लेषक पंकज जयस्वाल सर आज आपल्यासोबत आहेत. पंकज सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटावर मात करण्यासाठी इंधनाचा संयमानं वापर करायचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलंय. त्यासाठी त्यांनी अनेक पर्याय सुद्धा सुचवले. त्यांचं हे आवाहन तुम्हाला किती महत्वाचं वाटतंय?
1: जवळपास आपण 85% इंधन आयात करतो आणि म्हणजे जवळपास मी 2025 जर तुम्हाला आकडे सांगितले तर 16.44 लाख कोटीचं इंधन आपण आयात केलेलं आहे. म्हणजे जवळपास $140 बिलियन हा आकडा थोडाफार फरक पडू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपण दरवर्षी दुसऱ्या देशांना देतो. म्हणजे विचार करा, परकीय चलनावरचा जो काही साठा आहे त्याच्यावरती किती त्याचा विकृत परिणाम होतोय. म्हणून पंतप्रधानांनी आपल्याला आवाहन केलं की एक वर्षासाठी हा जो काही आपल्या अर्थव्यवस्थेवर

0: आज प्रभाव होत नाहीये, तर आपल्याकडे साठा आहे, क्रूड ऑइलचा साठा आहे, गॅसचा साठा आहे, तुटवडा होणार नाही. पण ही सायकल कंटिन्युटी करायची, सप्लाय चेन मध्ये जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित हाताळायचे असतील आणि देशाला भक्कम परिस्थितीत पुढे न्यायचं असेल, परकीय चलनावरती त्याचा इफेक्ट नको व्हायला, तर आपल्याला या इंधन जे काही आपण वापरतो त्याच्यावरती आपण कपात केली पाहिजे. जसं आपल्याला मेट्रो शहरांमध्ये असते, बँगलोर, दिल्ली, मोठमोठ्या शहरांमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, तर आपण मेट्रोचा वापर केला पाहिजे. जिथे कारपुलिंग शक्य आहे तिथे कारपुलिंग केलं पाहिजे, जिथे आवश्यक नाही तिथे बस, ट्रेन, ज्या मार्गाने शक्य आहे पब्लिक सर्व्हिसेस ने ते आपण केलं पाहिजे. कारण या सर्वांचा अजून एक इम्पॅक्ट काय असतो ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की परकीय थेट गुंतवणूक जी असते, जर आपण पेट्रोल डिझेल हे सर्व आयातच करत राहू आणि जशी किंमत वाढते पेट्रोल डिझेलची, तुम्ही बघताय 10% मागच्या वर्षी जी काय किंमत होती त्याच्या 10% जरी किंमत वाढली तर जवळपास आपल्यावरती एका वर्षामध्ये 70,000 करोड रुपयाचा अतिरिक्त भार त्याच्यावरती येणार आहे. म्हणजे आपल्याला बघितलं पाहिजे की जी काही प्राइस वाढते आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचा जगावरती तर परिणाम होतोच आहे, पण आपल्यावरतीही त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून जसं परकीय चलन कमी होतं तसं स्वर्गीय थेट गुंतवणूक ती सुद्धा कमी होते. कारण जे काही गुंतवणूक करणारे असतात त्यांना ती शाश्वती राहत नाही की आम्ही जी गुंतवणूक केली आहे त्याचा आम्हाला आमच्या परकीय चलनामध्ये तेवढा पैसा मिळेल की नाही. गुंतवणूकदार हे सुद्धा या सर्व गोष्टी बघत असतात. म्हणून शेअर मार्केट असू द्या किंवा एफडीआय असू द्या, याच्यावरती पण त्याचा मोठा परिणाम होत असतो. म्हणून आपण जर पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जे काही इंधन आपण वापरतोय त्याला जर आपण 10-20% जरी कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपण जवळपास 9.5 अब्ज डॉलर तेवढी सेव्हिंग एका वर्षात करू, आणि त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं, तसं आपण काही पार्सल करतोय, पार्सल सुद्धा रेल्वेने केलेलं पाहिजे. तर रेल्वे सर्व इलेक्ट्रिक वरती चालतंय, वाहन वापरतो आपण, वाहन सुद्धा आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स वरती जास्त जास्त फोकस केला तिथे सुद्धा आपली बचत होईल. त्यामुळे आपण या सर्व दृष्टीने या सर्व अँगल्सने विचार केला तर जे पंतप्रधानांचं आवाहन आहे ते खूप महत्वाचं आहे.
1: सर, या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी कोरोना काळात जशी आपण एक कार्यसंस्कृती विकसित केली होती त्या दिशेनं वळायचं आवाहन देखील केलंय, त्यामागची त्यांची भूमिका काय आहे?
0: कोरोना काळामध्ये जसं वर्क फ्रॉम होम, नंतर आभासी बैठका ज्याला आपण व्हर्च्युअल मिटिंग म्हणतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अशा वेगवेगळ्या पद्धती विकसित करण्यात आल्या होत्या. तेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आवाहन केलं गेलं होतं की बाहेर नाही निघायचं, रोग वाढेल वगैरे, ते कारण होतं. आताचं कारण हेच की आपल्याला जास्तीत जास्त करून परकीय चलन वाचवायचं आहे कुठल्या माध्यमातून, तर इंधन कमीत कमी वापर करून. जर वर्क फ्रॉम होम असेल तर लोकांना गाड्या घेऊन ऑफिसमध्ये जायची गरज नाही पडणार. घरूनच बैठका शक्य होणार असेल तर जिथे जिथे ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्या कंपन्यांना शक्य आहे त्यांनी तसं केलं तर उद्योजकांना याचा फायदा होईल आणि आपण परकीय चलन सुद्धा वाचवू आणि पर्यावरणाचा सुद्धा आपण या मार्गाने विचार करायला लागू. पर्यावरण पण व्यवस्थित राहील तर पुढच्या पिढ्याही व्यवस्थित राहतील, त्याच्यामुळे होणारे नुकसान कमी होतील. त्यामुळे एक तर परकीय चलन आणि दुसरं पर्यावरण या दोन्ही गोष्टींना पूरक असल्यामुळे पंतप्रधानांनी आवाहन केलंय की जेवढं काही आपल्याला शक्य आहे वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा व्हर्च्युअल मिटिंग द्वारे कार्य पुढे नेणं आपल्या कार्यालयाचं, हे जर आपण पुन्हा विकसित केलं, त्याच्यावरती कार्य केलं आणि आपला वेळ त्याच्यासाठी दिला तर नक्कीच रोडवरती काही ट्रॅफिक होतं, ट्रॅफिकमध्ये भरपूर इंधन वाया जातं आणि या सर्व गोष्टींमुळे जे काही पोल्युशन निर्माण होत आहे आणि या गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेला जो काही फटका बसतोय तो आपल्याला टाळता येईल.
1: सर, दोन्ही प्रश्नांच्या उत्तरात तुम्ही परकीय चलनाच्या बचतीचा महत्वाचा मुद्दा मांडत आलात, त्यादृष्टीनंच परदेशातलं पर्यटन आणि सुवर्ण खरेदीत काटकसर करायची अपेक्षा पंतप्रधानांनी देखील व्यक्त केली आहे, असं आवाहन करण्यामागची पार्श्वभूमी काय असावी? सर,
0: सोनं हा विषय भारतीय संस्कृती आणि आपल्याशी भावनेशी निगडीत आहे. म्हणून काही लोकांना हे रुचणार नाही, म्हणजे काहीतरी असं वाटेल की बाबा सरकार काय अपेक्षा ठेवत आहे, ही तर आमच्या भावनेशी आमच्या संस्कृतीशी जोडलेली गोष्ट आहे. त्याच्या मागचं कारण समजून घेतलं तर सोन्याची आयात 2025 जर आपण आकडा बघितला तर 6 लाख कोटीहून आपण अधिक आयात केलेली आहे मागच्या वर्षी, जवळपास $72 बिलियन. कारण भारतामध्ये सोनं जवळपास 1 ते 2 टनच तयार होतं, बाकी जवळपास 700 ते 800 टन हे आपल्याला आयात करावं लागतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात ही डॉलरमध्ये करावी लागते, म्हणजे एवढ्या मोठा जो काही आकडा आहे याची पूर्ण प्रभाव त्याचा दबाव भारतीय व्यवस्थेवरती पडतोय. म्हणून पंतप्रधानांनी विनंती केली की एक वर्ष जर आपण सोन्याची आयात कमी करू शकलो तर हा जो भार आहे हा कमी होईल आणि परकीय चलनाचा जो काही साठा कमी होण्यापेक्षा तो वाढेल, जेणेकरून आपली जी काही आर्थिक प्रगतीची वाटचाल सुरू आहे ती सुरूच राहील. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की भारतीयांचा परदेशी प्रवास याच्यावरती सुद्धा जवळपास 2025 आकडा बघितला तुम्ही तर 3.27 कोटी लोकांनी विदेशात प्रवास केला. नंतर त्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा पार्ट असतो तो डेस्टिनेशन वेडिंग. या सर्वांचा जर तुम्ही बघितला 2025 जर आकडा बघितला तर जवळपास $20 बिलियन आपण या विदेशी प्रवासात आणि डेस्टिनेशन वेडिंग्स वरती खर्च केला आहे भारतीयांनी. तर पंतप्रधानांनी

0: विनंती केली की जर तुम्ही एक वर्ष भारतामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थळांना भेट दिले, भारताच्याच वेगवेगळ्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग्स केल्या, तर आपण हा खर्च वाचवू शकतो आणि त्याच्यामुळे परकीय चलन साठा पुन्हा स्थिर राहील किंवा वाढेल, त्यामुळे आर्थिक स्थिती आपली मजबूत होईल, एफडीआय वाढेल, रुपया जो कमजोर होतोय तो होणार नाही, तो मजबूत होईल, तो मजबूत झाला तर जे काही आपण आयात करतो त्यांचे भाव स्थिर राहतील, ते स्थिर राहिले तर भारतामध्ये महागाई वाढणार नाही. आज जगात बघतोय आपण सर्वीकडे महागाई वाढलीये पण भारतामध्ये त्या प्रमाणात नाही वाढली. कारण काय की सरकार सध्या सर्व मॅनेज करत आहे, खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक परिस्थिती मॅनेज करत आहे, पण पुढे पणही मॅनेज करता यावं त्यामुळे भारतीयांनी या सर्व गोष्टींना समर्थन करणं आवश्यक आहे, सहयोग करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी या सोन्याचा आणि भारतीय परदेशी प्रवासाचा या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला.
1: सर, थोडक्यात दीर्घकालीन आर्थिक हिताच्या दृष्टिकोनातनं पंतप्रधानांनी ही आवाहनं केली आणि त्याच मालिकेत त्यांनी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं असं म्हटलंय, त्यातून काय साध्य होऊ शकतंय?
0: नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं कारण म्हणजे आपण ज्याला सेंद्रिय शेती म्हणतो, ऑर्गॅनिक फार्मिंग, तर आपण जे काय फर्टिलायझर आयात करतो त्याचाही खूप मोठा वाटा आहे. म्हणजे 1.26 लाख कोटी एवढ्या रुपयाची खतं आपण मागच्या वर्षी आयात केली, म्हणजे हा सुद्धा एक मोठा असा वाटा आहे. त्याच्याद्वारे सबसिडी सुद्धा दिली जाते, सबसिडीचाही खूप मोठा वाटा असतो, म्हणजे याचाही परकीय चलनावरती खूप मोठा फरक पडतोय. आणि दुसऱ्या गोष्ट बघितली तर याचा पर्यावरणाचा बिंदू बघितला तर शेतकऱ्यांवरती होणारे म्हणजे जमीन खराब होते, शेती खराब होते आणि केमिकल फर्टिलायझर तो आपल्याला वापरल्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा काय वाईट परिणाम होतोय, हे सुद्धा फॅक्टर्स बघितले तर शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप आवश्यक झालंय. एक तर परकीय चलनावरचा जो काय फटका बसतोय आपल्याला तो वाचेल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पण ते एक उत्तम उदाहरण असेल भारतीय आरोग्यासाठी, भारतीय पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून.
1: सर, म्हणजे थोडक्यात या संकटातनं बाहेर पडण्यासाठी प्रत्येक घटकाची काय जबाबदारी आहे याची जाणीव पंतप्रधानांनी त्यांच्या या आवाहनातनं करून दिली. तसंच त्यांनी आपल्याला दैनंदिन जगण्यात खाद्यतेलाचा वापर कमी करायला सांगितलाय, स्वदेशी वस्तूच खरेदी करायचा संकल्प त्यांनी बोलून दाखवलाय, त्यातून सध्याच्या काळात देशहित कसं साधलं जाईल असं वाटतंय?
0: पाम ऑइल, सोयाबीन ऑइल, सनफ्लॉवर ऑइल हे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो. मागच्या वर्षी जवळपास 1.61 लाख कोटीचं आपण तेल आयात केलंय, म्हणजे हा सुद्धा एक मोठा फटका बसतोय आपल्या परकीय चलनाला. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं की 10% जरी आपण वापरायचं कमी केलं तर आपलं आरोग्य आणि परकीय चलन या दोघांना आपण सांभाळू शकतो, म्हणजे दोघांवरती सकारात्मक परिणाम होईल. म्हणून खाद्यतेल असू द्या किंवा मग जे काही वस्तू आपण इम्पोर्ट करतोय म्हणजे स्वदेशी, म्हणजे आपल्या घरात जर आपण दिवसभरात आपण एका दिवसात काय काय वस्तू वापरतो त्यांची जर आपण यादी तयार केली आणि बघितलं तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आयात केलेल्या आहेत. म्हणजे जवळपास $750 बिलियन ते $800 बिलियन वस्तू आपण दरवर्षी आयात करतो, त्यातल्या बऱ्याचशा अशा वस्तू आहेत की ज्या भारतात सहज बनतात किंवा बनू शकतात. म्हणून स्वदेशी आत्मनिर्भर भारत ज्याला जे आपण म्हणतोय, जेवढं आपण याच्यावरती ध्यान केंद्रित करू, याच्यावरती रिसर्च अँड इनोव्हेशन करू, नवीन नवीन उत्पादनं भारतात तयार करू, भारत सक्षम होईल, बेरोजगारी कमी होईल आणि हे परकीय चलनावरचा जो काही आपल्याला फटका बसतो तो फटका कधीच बसणार नाही. आपण आर्थिकरित्या सर्व दृष्टीने मजबूत होऊ म्हणून स्वदेशीचा वापर करून म्हणजे भारतात तयार झालेल्या वस्तूंना प्राधान्य देऊन त्याच आपण विकत घेतल्या पाहिजे. आणि ज्या वस्तू तयार होत नाही त्या वस्तू तयार करण्यासाठी उद्योजकांना कसं प्रोत्साहित करायचं, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना, आपले जे काही विद्यार्थी शिकतायत त्यांना कसं प्रोत्साहित करायचं, रिसर्च अँड इनोव्हेशन करून वेगवेगळे स्टार्टअप सुरू करून त्यांना जे लागणारं फंडिंग आहे, त्यांना जे लागणारे टेक्नॉलॉजी आहे त्याची मदत देऊन त्यांना कसं पुढे विकसित करता येईल जेणेकरून प्रत्येक वस्तू भारतात तयार होईल आणि भारतात तयार झालेली वस्तू भारतीयांनी खरेदी केली तर आपल्याला जे काय आज आपण बघतोय की जे काही सुपर पॉवर्स आहेत किंवा जी ताकद आपण म्हणतो की जी आर्थिक वैश्विक ताकद आहे ते आपल्याला कसं दाबण्याचा प्रयत्न करतायत ते दाबण्याचा प्रयत्न होणार नाही. आणि भारतामध्ये टॅलेंट आहे आपण वेळी दाखवलेलं आहे, ते थोरियम पासून वीज निर्मितीचा असो की आपण मंगलयानाला स्वतःच्या टेक्नॉलॉजीवरती विकसित करून त्याला पाठवणं असो, आपल्यामध्ये ती ताकद आहे. फक्त आपल्या समाजाने, आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात घेतलं पाहिजे की मी जे काही करतोय त्याच्यामध्ये राष्ट्र प्रथम ही भावना असायला पाहिजे. माझं राष्ट्र टिकलं, माझं राष्ट्र विकसित झालं, माझं राष्ट्र जसं पुढे जाईल तसं माझ्या पुढच्या पिढीला सर्व गोष्टी सोप्या जातील.
1: सर, बरोबर, म्हणजे प्रत्येकाचा सहभाग यात गरजेचा आहे आणि पंतप्रधानांनी कुठल्याही संकटावरती मात करताना त्यात लोकसहभाग असायला हवा यावर कायम भर दिलेला आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि अशावेळी देशाच्या नागरिकांची काय जबाबदारी आहे?
0: आपण नेहमी सिंगापूर, जापान यांचं उदाहरण देत असतो की तिथली लोक बघा किती छान देशाला ठेवतात, व्यवस्थित ठेवतात, किती काळजी घेतात, म्हणजे सरकारी संपत्ती

0: आस्ती असू द्या, प्रायव्हेट प्रॉपर्टी असू द्या, किती काळजी घेतात, मग तेच आपल्यालाही लागू. फक्त सरकार काम करून होत नाही, जोपर्यंत समाज सहभागी होत नाही, समाजाचं पार्टिसिपेशन होत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, तोपर्यंत तो देश विकसित होत नाही. हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. राजकारण वेगळ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. राजकारणी काही गोष्टी करतील त्या गोष्टी वेगळ्या असतात, पण समाज म्हणून देशाकडे राष्ट्रप्रथम या भावनेने जेव्हा आपण बघतो आणि कार्य करतो, तर आपण बघितलं पाहिजे की आपली स्वार्थी प्रवृत्ती आपण बाजूला ठेवून समाज आणि देशाच्या हितासाठी त्या त्या वेळेला जे जे आवश्यक आहे, जे जी पावलं उचलली गेली पाहिजे, ती पावलं आपण नक्कीच उचलली पाहिजे. आपण कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत असू, कुठल्या संघटनेशी निगडीत असू, ते बाजूला ठेवलं पाहिजे. फक्त राष्ट्रप्रथम, तर राष्ट्र टिकलं, राष्ट्राची प्रगती झाली तर आपण आहोत, नाहीतर आपण कुठे असणार आहोत. म्हणून राष्ट्रप्रथम या भावनेने समाजाने पार्टिसिपेट करणं आवश्यक आहे, कारण सर्व सरकार करू शकत नाही. आणि आपला तर 140 करोड लोकांचा देश आहे, एवढा मोठा देश. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी आताच त्यांच्या भाषणात सांगितलं की सिंगापूर एवढा छोटा देश असून जे काही जागतिक वातावरण निर्माण झाले, युद्ध परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामुळे त्यांच्यावरती किती वाईट परिणाम होणार आहे, किती पुढे पण दिसून येणार आहे. तर 140 करोडच्या देशामध्ये किती वाईट परिणाम होऊ शकतात जर आपण समाज म्हणून सरकारला साथ देऊन या परिस्थितीवरती नियंत्रण नाही ठेवलं तर. म्हणून संयम खूप महत्वाचा आहे. म्हणून संयमासाठी पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय ते आपण, आपली काय विचारधारा आहे, आपण कुठल्या पक्षाचे आहोत, कुठल्या संस्थेशी संघटनेशी जोडले आहोत, ते बाजूला ठेवून फक्त माझा देश माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे. आणि त्यासाठी आता मला हा त्याग करणं आवश्यक आहे. भले 1 वर्षाचा त्याग असू दे, तो त्याग मला करावा लागेल. कारण आता काही लोक म्हणतील पण अरे स्टेट ऑफ आर्मचा प्रॉब्लेम तो जर 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तर मग काय प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम जरी 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तरी त्याचे जे काही आफ्टर इफेक्ट्स आहेत, बॅड इफेक्ट्स आहेत, कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष राहणार. त्यामुळे पंतप्रधानांनी 1 वर्षाचं आवाहन केलंय. तर या मागचा दृष्टिकोन आपण सर्व भारतीयांनी समजून घ्यावा आणि हा दृष्टिकोन समजून त्यांनी जे जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरती जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया. तरच हा बदला दिसून येईल आणि जगात आपण जे काही आपल्याला एक उच्च स्थान आपल्याला मिळवायचं ते मिळवायला आपल्याला सोपं जाईल.
1: अगदी बरोबर बोललात सर. आणि पंतप्रधानांनी केवळ 1 वर्षासाठी करायला सांगितलेल्या या संकल्पांमागचा देशाच्या दीर्घकालीन आर्थिक हिताचा विचार तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेतशिवार.

0: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: समद्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
0: लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमामध्ये मंडळी तुमचं भरभरून असं स्वागत आहे.
1: शेवंता पाहिलं का म्हणलं पारावर, आपल्या सदाभाऊ न समजी तयारी केलेली आहे पारावर, बसण्याची चोख व्यवस्था. आणि कसं आहे आता उन्हाचा पारा वाढायला लागलेला आहे, तर कसं पाणी गिनी शिंपडून समद्या गोष्टी व्यवस्थित सोय लावून ना आपल्या समद्यांची छान व्यवस्था केलेली आहे बघ.
0: अगदी अगदी बराबर आहे. आणि आता कसं जरा थंडावा भी निर्माण झालेला आहे, तेव्हा कसं जी काही महत्वपूर्ण अशी माहिती आपल्या पारावर येऊन तज्ज्ञ मंडळी सांगत असते ना, ती ऐकण्यासाठी मंडळी देखील उत्सुक असते बघ.
1: अगदी बराबर आहे. आणि कसं आहे तज्ज्ञ मंडळी पारावर येतात आणि महत्वाची माहिती आपल्या मंडळीपर्यंत ते पोहोचवत असतात. आणि कसं आहे महत्वाची माहिती म्हणल्यावर मंडळी कसं कृषी डायरी घेऊन तयारीत मध्ये असतात बरं का.
0: अगदी बरोबर आहे. आता बघ राधे, आपली जी मंडळी दुग्ध व्यवसाय करती बघ, आता गावामधले बरेचसे आपले आहेत महिला मंडळी आहे, आपले ग्रामीण युवक आहेत, तर ते दुग्ध व्यवसाय बरेच जण करतात. मग आता या दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीमधून देखील

0: ग्रामीण युवकांना रोजगाराची संधी कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकते, किंवा आपण वेगवेगळे दुग्धजन्य पदार्थ कोणकोणते आहेत, कशा पद्धतीने आपल्याला त्याची निर्मिती करायची आहे, काय काळजी आपल्याला घ्यायची ते बनवत असताना, हे समदखीने आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या समदा मंडळीला ऐकायला मिळणार आहे.
1: बरं बरं बरं. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुग्धजन्य पदार्थ निर्मितीतून ग्रामीण स्वयंरोजगाराची संधी, तर या विषयीची माहिती देण्यासाठी आज मॅडम येणार आहेत. तेव्हा मंडळी, आता मॅडम थोड्या याने येतील. आपला शिरप्या गेलेलाच आहे बघा बस स्टँड वर. शेवंता अगो बघ की बघ बघ, शिरप्या बी यायला म्हणजे आता मॅडमचं आगमन होणार आहे.
0: अगदी अगदी बरोबर आहे. चला तर मग मंडळी, आता पटकन बसून घ्या आणि जे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेले आहेत की नाही ते आता राधा वहिनी आणि शेवंता वहिनी यांच्या जवळ द्या. म्हणजे कसं आहे, आम्ही तुमच्या मनातील प्रश्नांची उकल आता ज्या काही मॅडम येणार आहेत ना त्यांच्याकडनं आम्ही करून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
0: बघा मॅडम, आता बसण्याची चोख अशी व्यवस्था आमच्या इथे झालेली आहे आणि तुम्ही बिनधास्तपणे बसा आणि जी काही महत्वाची माहिती आहे का नाही आता मस्त अशी उत्तरं आमच्या समदा मंडळीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली पाहिजेत. बघा, तर आता पहिलाच प्रश्न विचारते बघा मॅडम तुम्हाला, की आपल्या देशामध्ये भारतीय दुग्धजन्य पदार्थ निर्मिती याबद्दल आता बरेच जण आम्ही ऐकून आहोत, पण कसं आहे शास्त्रशुद्ध माहिती आम्हाला जरा माहिती नाही, तर याच्याबद्दल काय सांगाल बरं?
2: तर मंडळी नो, आपल्याला माहित आहे आपल्या देशामध्ये भरपूर दूध उत्पादन होते. आपला देश अग्रेसर आहे दूध उत्पादनात, पहिल्या नंबरवर आहे. राधावहिनी तुम्हालाही माहिती आहे याबद्दल. तर ह्या दूध उत्पादनापैकी 50% दूध जे आपल्या देशामध्ये उत्पादन होतं त्यातले 50% दुधापासून निरनिराळे पदार्थ बनविले जातात. जसं तुम्हाला माहिती आहे शेवंताताई की दुधापासून दही, तूप, श्रीखंड, खवा, लस्सी, सुगंधी दूध, बाजारात उपलब्ध असलेलं आईस्क्रीम, कुल्फी, बासुंदी असे अनेक पदार्थ बनविले जातात. हे पदार्थ आपल्यापैकी कोणीही बनवून आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि यातून भरपूर नफा होतो.
1: म्हणजे पाहिलं का, एक ना अनेक फायदे या दुग्ध उत्पादनापासून आहे पाय आपल्याला.
0: बराबर आहे. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे बघा मॅडम, लहानातला लहान शेतकरी सुद्धा याचा उपयोग करून चांगलं असं आपल्या उद्योगाच्या निर्मितीकडे जाऊ शकते, नाही का?
2: हो हो.
1: तर मॅडम, आता मोहरला प्रश्न आहे बघा, आपल्या राज्यामध्ये की नाही दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा व्यवसाय कशा पद्धतीने राबवला जाऊ शकतो?
2: तुम्हाला सगळ्या मंडळींना माहितीच आहे आपल्या राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा भाग आहे, हा भाग अग्रेसर आहे दूध उत्पादनामध्ये, कृषी उत्पादनात सुद्धा सदन भाग आहे. तर कृषी उत्पादनात पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रमाणात दूध उत्पादन केले जाते, तरी आपल्या मराठवाड्यामध्ये देखील हे दूध उत्पादन होत असून दूध उत्पादन हे खेड्याने विखुरलेलं आहे. आणि तिथे जेव्हा दूध उत्पादन होतं, एकतर हे सर्व मंडळी जाऊन दूध बाजारात विकतात किंवा स्वतःच अनेक पदार्थ निर्मिती करतात, नंतर आणून ते बाजारामध्ये विकतात. जसं की खवा, खवा आपल्याला बाजारामध्ये जागोजागी आपल्याला भेटतोच ना, आपण सणासाठी घेतोच ना शेवंताताई,
0: तो
2: अशा पद्धतीने खवा, पनीर हे आपण बनवून बाजारामध्ये विकतात.
1: बरोबर,
0: ही चांगली आयडिया तुम्ही सांगितली बघा मॅडम. पण आता बघा, जेव्हा ग्रामीण स्तरावर दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा व्यवसाय जेव्हा आमची मंडई करत असते, तर त्या वक्ताला की नाही बघा अवलई अडचणी येतात आम्हाला, आणि कसं मग त्याच्यावर आम्हाला काय उपाय करावं काय नाही हे काही उमगत नाही बघा. मग आता वाटते की तुमच्यासारखी मंडई आमच्या पारावर आली आणि आमच्या प्रश्नाचं निरसन केलं तर कसं मग आम्हाला ग्रामीण स्तरावर हे दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा व्यवसाय आम्हाला सुरू करता येईल, बघा काय सांगाल बरं माहिती?
2: तर शेवंताताई, असं आहे की जेव्हा दूध उत्पादन होतं खेड्यामध्ये, तर खेड्यामध्ये काही खेडी ही शहराला जोडलेली नसतात किंवा पक्की रस्ते नसतात, अशा वेळेस काय होतं, दूध उत्पादन करा बाजारात न्या, तोपर्यंत दूध खराब होऊ शकतं. तर शक्यतो गोठा अशा ठिकाणी असावा की दुधाचा जिथे की आपण सहजासहजी दूध नेऊन शहरामध्ये विकू शकू, नाही तर मग ह्या दुधाची प्रक्रिया करून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू आणि त्या पदार्थांना कमी तापमानाला साठवून ते हे पदार्थ आपण बाजारामध्ये नेऊन विकू शकतो. अशा प्रकारे त्यावरती मात करता येत
1: आहे.
0: बरोबर आहे बघा, हेच तर अडचणीला येतात आम्हाला.
1: तर मॅडम, आता मोहरला प्रश्न आमच्या गंगू मावशीने विचारला बरं का. आता आपण दुधाला पूर्ण अन्न म्हणतो है की नव, तर मग वैद्यकीय दृष्ट्या प्रत्येक व्यक्तीनं दररोज आपल्या आहारामध्ये दुग्धजन्य पदार्थ किती खायला पाहिजे, किती सेवन करायला पाहिजे बरं, नाहीतर कसं असतं चांगलं आहे म्हणून कसं अतिरेक बी होतो की नाही कधी कधी, याविषयी सांगा बरं.
2: गंगूताई, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दूध हे पौष्टिक

0: ठिकाणं आहे, कारण त्याच्यात सर्व आपल्या शरीरासाठी उपयुक्त असणारे घटक आहेत, जसे की प्रथिने लहान मुलांच्या वाढीसाठी लागतात, कॅल्शियम जे वृद्ध लोक असतात किंवा तरुण व्यक्ती असतात त्यांच्या हाडांच्या आरोग्यासाठी उपयोगी असतात. पण आपल्याला जे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्रति व्यक्तीने दररोज 280 ग्रॅम ढोबळ मानाने आपण पाव लिटर दूध म्हणू शकतो, तर पाव लिटर पेक्षा थोडे जास्त दूध आपण हे आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे दररोज.
1: बरं बरं,
0: तेव्हा आपण निरोगी आणि सुदृढ राहू शकतो.
2: खरं बघा, खरंच बोलल्या बघा मॅडम तुम्ही. आणि इतकं दूध दुखतं आपल्या संध्याकडे असते, पण कसं आपल्याला घरी असलं नाही की ते प्यावं वाटत नाही.
1: ते मात्र बरोबर आहे.
2: तुम्ही आताच सांगितलं की म्हणजे दररोजच्या आहारामध्ये दुधाचा समावेश आपण करायला पाहिजे, पण त्याचा अजून काही विशेष महत्व आहे. आता जसं मी तुम्हाला म्हणलं का नाही, आमच्या घरामध्ये एवढं असते पण आम्हाला ते प्या वाटत नाही. तुम्ही अजून चांगलं महत्व आम्हाला सांगितलं
1: म्हणजे
2: मी त्याचं सेवन करू.
0: तर मंडळींनो, आताच मी सांगितले दूध हे पौष्टिक अन्न, ह्याला पृथ्वी तलावरचं अमृत सुद्धा म्हणलं जातं, ह्याला पूर्ण अन्न असं म्हणलं जातं. का म्हणलं जातं? कारण यात प्रथिने असतात, स्निग्ध असतात, यामध्ये व्हिटॅमिन्स असतात, जसं की व्हिटॅमिन अ, ड, ई आणि क हे व्हिटॅमिन्स उपलब्ध. याचबरोबर यामध्ये खनिजे सुद्धा असतात, विशेषतः कॅल्शियम जे आपल्या शरीरासाठी जास्तीत जास्त प्रमाणात लागतं आणि इतर पदार्थांमध्ये हे मुबलक प्रमाणात नसतं. त्यामुळे यामध्ये हे उपलब्ध असल्यामुळे लहान मुलं त्यांची वाढ होणारी असते, त्यांना प्रथिने आणि कॅल्शियम हे दोन्ही पण लागतात, तसेच वृद्ध लोकांसाठी सुद्धा लागतं, तरुण व्यक्तींसाठी सुद्धा लागतं, आपल्या दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ऊर्जा लागते, ती ऊर्जा पण ह्यामधून मिळते. यामुळे या दुधाचा समावेश हा दररोज आपल्या आहारात झाला पाहिजे.
1: कसे म्हणता
2: आता तेच म्हणले राधे की म्हणजे जोपर्यंत तज्ज्ञ मंडळी आपली येऊन कान टोचत नाही ना, तवरक आपल्या विधानात येत नाही.
1: अगदी बरोबर आहे. म्हणजे समजा घरी असताना पण खात बी नाही, होय की नव्हं, त्याच्यामुळे आपलं शरीर असं हाय पाय, हे दुखायलं आणि ते दुखायलं, होय की नव्हं.
2: अगदी बरोबर आहे.
1: मॅडम आता मोरला प्रश्न आहे बघा, आता जे आपल्याकडे दूध आहे ते दूध आहे त्या स्थितीमध्ये विकणं किती फायद्याचं असतं का?
0: शेवंता ताई, हे जे दूध उत्पादन करतात आपले शेतकरी बांधव सगळे, तर ते काय करतात, दूध उत्पादन करतात आणि ते बाजारात नेऊन विकतात. नक्कीच त्यामधून फायदा होतो, पण जेव्हा आपण त्या दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार करून विकतो तेव्हा जसं की आपण पाहतो दूध हे आपल्याला 60 रुपये लिटर भेटतं, पण दही केली की त्याला 100 रुपये भेटतं. आपल्याला फक्त विरजन लावून त्याला व्यवस्थित साठवण ठेवावं लागतं आणि पॅकेजिंग करून विकतं. पण ह्या एवढ्याच प्रक्रियेमुळे जवळपास 40 रुपयाचा फायदा वाढतो. म्हणजे जेव्हा मूल्यवर्धित आपण पदार्थ तयार करतो त्याच्यापासून जास्त अधिक फायदा मिळतो, त्यामुळे पदार्थ बनवून विकणे जास्त फायदेशीर ठरते.
1: बरोबर,
2: म्हणजे आहे तेच विकण्यापेक्षा मूल्यवर्धन करून विकला तर त्याचे पैसे आपल्याला जास्त मिळतात.
0: हो नक्कीच.
2: म्हणजे जसं आपला भाजीपाला आहे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे असते, त्यावेळेला आपल्याला त्याची किंमत कळत नाही का, म्हणजे वाया पण जातो, आणि जर त्यावरच जर आपण प्रक्रिया करून त्याचे वेगवेगळे पदार्थ केले तर त्याला भाव लई जास्त आहे. म्हणजे असं हे दुधामध्ये पण आहे म्हणा की. आता बघा मॅडम, बरेचदा कसं होते बघा की दुधाची मागणी कमी असल्यामुळं आपल्याकडे बरंच दूध शिल्लक राहते आणि त्याच्यामुळे मग शेतकरी बांधवांना आपल्या आर्थिक नुकसानाला देखील सामोरं जावं लागते. तर आता हेच मी प्रश्न तुम्हाला मांडला होता की हे जर आपल्याला टाळायचं असेल तर काय करावं लागेल?
0: आपल्याला आता सांगितले मंडळींनो मी दूध हे खूप पौष्टिक अन्न आहे, जसं आपल्यासाठी पौष्टिक आहे तसंच जीवजंतूंसाठी पौष्टिक आहे. दुधाची मागणी कमी असते आणि तुम्ही जास्त प्रमाणात उत्पादन करतात किंवा तुमच्याकडे जास्त उपलब्धता असते त्यावेळेस मग तुम्हाला प्रश्न पडतो की आपण दुधाचं कसं करणार, कारण दूध हा लवकर नाश पावतो. नाशवंत पदार्थ आहे आणि उन्हाळ्यात विशेषतः हा लवकर नाश होतो. तर अशा वेळेस आपण एक करू शकतो, तुमच्या घरी सगळ्याच्या घरी फ्रीज आजकाल खेड्यामध्ये पण उपलब्ध असतं, तर हे जे फ्रीज असतं ह्या फ्रीज मध्ये तुम्ही जेव्हा दूध उकळून थंड करता त्यानंतर थंड केल्यानंतर हे 4 ते 5 डिग्री सेल्सिअस तापमानाला तुम्ही जेव्हा ठेवताल तर हे दूध टिकतं आणि तुम्ही नंतर ह्यावरती प्रक्रिया पण करू शकता किंवा नंतर तुम्ही याला विकू पण शकता. या पद्धतीने तुमचा जो काही आर्थिक नुकसान होणार आहे तो तुम्ही कमी करू शकता.
1: अच्छा, आता मोरला प्रश्न शिरप्याचा आहे बरं का, ते तुम्हाला घ्यायला शिरपे आला होता ना, त्याचाच प्रश्न आहे. तो म्हणायला की आता ग्रामीण स्तरावर दुग्धजन्य पदार्थ सहजतेने बनवले जाऊ शकतात का आणि कोणकोणते पदार्थ त्यापासून आम्ही बनवू शकतो जेणेकरून दुधासोबतच आम्ही ते पदार्थ

0: विकून आम्हाला त्यापासून अधिक फायदा मिळेल.
1: हो बरोबर आहे. ग्रामीण स्तरावर सुद्धा आपण लघु उद्योग काय म्हणतो, लघु उद्योग म्हणजे हे छोटे छोटे उद्योग असतात. आपण ह्या लघु उद्योगामध्ये दुधापासून अनेक पदार्थ ग्रामीण स्तरावर बनवू शकतो आणि यासाठी जास्त काही उपकरणं लागत नाहीत. कमीत कमी उपकरणामध्ये आपण हे बनवू शकतो. जसं की आपण बासुंदी, विरजण लावलेली दही, दही पासून लस्सी, परत श्रीखंड, खवा, हे असे अनेक पदार्थ आहेत जे आपण ग्रामीण स्तरावर सुद्धा सहजासहजी बनवू शकतो.
2: छान. आता मॅडम, चांगल्या प्रतीचे जे काही दुग्धजन्य पदार्थ असतात की जे बनवण्यासाठी आपल्याला विशेष अशी काळजी घ्यावी लागते म्हणे बघा, आता ती नेमकी काळजी आमच्या समुदाय शेतकरी बांधवांनी कशी घ्यायला पाहिजे हे बी जरा सविस्तर आम्हाला समजून सांगितलं असतं तर मग आम्हाला कसं चांगल्या प्रतीचे दुग्धजन्य पदार्थ आम्ही बनवू.
1: बरोबर आहे मंडळीनो. फक्त आपल्याला पदार्थ बनवायचे नाही, जेव्हा आपण हे पदार्थ बनवतो ते उच्च प्रतीचं बनलं तरच बाजारात याला मागणी भेटते.
0: बरोबर.
1: तर त्यासाठी आपण अनेक काळजी घ्यावी लागतात. जसं की आपण दूध उत्पादन करत असताना स्वच्छता राखणे, गोठा स्वच्छ ठेवणे, जनावरांची काळजी घेणे, निरोगी जनावर असले पाहिजे. त्याचबरोबर जेव्हा दूध उत्पादनानंतर आपण जे पदार्थ बनवतोय ते पदार्थ हे ताज्या दुधापासून स्वच्छ तसंच भेसळ नसलेल्या दुधापासून तयार केले तर हे पदार्थ अगदी उच्च प्रतीचे तयार होतात आणि ज्यामुळे याला बाजारामध्ये जास्त मागणी होऊन तुम्हाला जास्त फायदा भेटतो. कारण आज जो कोणी गिराईक येतं ते चांगला पदार्थ घेऊन जाईल तर त्याला जेव्हा कळेल की हा पदार्थ चांगला आहे तर तो दुसऱ्या दिवशी तो तुमच्याकडेच येईल आणि तुमच्याकडूनच तो पदार्थ घेऊन जाईल.
0: बरोबर आहे. बघा, म्हणजे एकदा पदार्थ आवडला की माणूस त्याच्याकडे जाते. बघा,
1: नक्की नक्की.
0: म्हणजे एखाद्या दुकानाचा विश्वास भेटला की आपण त्या दुकानात जातो की नाही शेवंते. तसंच आहे पाया
2: म्हणजे इथे आपल्याला ग्राहकाचा विश्वास मिळवणं खूप महत्वाचं आहे, नाही का मॅडम?
1: हो हो.
2: त्याच प्रकारे तुम्ही म्हणले की म्हणजे तेवढी स्वच्छता ठेवणं देखील महत्वाचं आहे.
1: बरोबर. ग्राहकाचा विश्वास तर आपल्याला मिळवणं आवश्यकच आहे. त्याचबरोबर ग्राहकाची जे विश्वास प्राप्त केलेला असतो तो टिकवणे सुद्धा महत्वाचा आहे. त्यासाठी आपण ही प्रत ही नेहमीसाठी तशीच ठेवायची, चांगली प्रत ठेवायची.
0: मॅडम, आता हे दुग्ध व्यवसाय करताना दुधापासून जे वेगवेगळे पदार्थ आपण बनवणार आहोत तर या व्यवसायामध्ये की नाही महिलांचा वाटा आहे का? बरं, म्हणजे कसं आम्ही बी करू शकतो का?
1: हो शेवंताताई, राधावाईनी, तुम्ही सगळे तसंच या जे कोणी महिला इथे आलेले आहेत या सगळे हे व्यवसाय करू शकता. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या अॅग्रिकल्चर म्हणजे कृषीचा जो घटक आहे त्यामध्ये जवळपास 70% महिलाच काम करतात. पुरुषांपेक्षा जास्त महिला
0: म्हणजे शेतामध्ये बी आमचंच काम असतं की नाही आधी.
1: बरोबर. त्यामुळे हे दुग्ध व्यवसाय जो आहे यामध्ये पण महिलांचा जास्त वाटा असतो. जसं की आता तुम्हाला जर जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल, हा दुग्ध व्यवसाय व्यवस्थित करायचा असेल तर तुम्ही काय आजकाल बरेच प्रशिक्षणे ही वेटनरी कॉलेजमध्ये आयोजित केली जातात. या कॉलेजमधनं किंवा इतरत्र तुम्ही जेव्हा प्रशिक्षण घेतात पण प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय तयार करून अधिकाधिक फायदा हा मिळवू शकता.
2: म्हणजे आपल्याला म्हणावं लागेल की प्रशिक्षण लई महत्वाचं आहे. त्याच्या बिगर आपल्याला कोणताही उद्योग सुरू करता येत नाही.
0: कसं शास्त्रीय दृष्ट्या मिळालेली माहिती कधी पण चांगलीच असते. पैसे म्हणते
2: खरंच आहे, खरंच आहे. आता बघा मॅडम, ग्रामीण स्तरावर जेव्हा आपल्याला स्वयंरोजगार सुरू करायचा आहे त्या वक्त्याला दूध घट्ट करून आपण कोणते पदार्थ आपण बनवू शकतो किंवा ते कसे आपल्याला आम्हाला तयार करायचे याचं बी माहिती असायला पाहिजे.
1: ग्रामीण स्तरावर अगदी कमी यंत्रणामध्ये आपण दूध घट्ट करून खवा आणि बासुंदी तयार करू शकतो. यासाठी जास्त काही नाही, तुम्ही लोखंडी कढईच वापरा.
0: बरोबर.
1: त्याचबरोबर ते उलथणं लागतं आणि नंतर मग पॅकेजिंग साठी जे काही तुमचे पॉलिथिन्स लागतात ते तुम्ही वापरू शकता. यामध्ये फार सोपी पद्धत आहे. दूध हे तुम्ही चूल पेटवायची व्यवस्थित किंवा गॅस वापरा. आजकाल गॅसचा पण वापर केला जातो. गॅस वापरून यामध्ये कढईमध्ये दूध टाकलं की दुधाला हे उच्च तापमान देऊन सतत ढवळत राहायचं. ढवळत राहिल्यानंतर तुम्ही काही कालांतराने पाहताल त्यातले दूध हे घट्ट झालेले दिसते. कारण त्यातले जे काही पाणी असतं ते पाणी हे वाफेद्वारे निघून जातं.
0: बरोबर.
1: आणि हे घट्ट होऊन यामध्ये जेव्हा ह्याचा कढईचा पृष्ठभाग दिसायला लागतो ह्याचा अर्थ तुमचा खवा बनत आलेला आहे. आणि बासुंदी जी असते खवा बनण्यासाठी जे काही अधिक घट्ट बनवलं जातं पण बासुंदी जी असते थोडी त्या अगोदरची जी सेमी सॉलिड असतं त्यामध्ये तुम्ही साखर टाकली की ही बासुंदी तयार.
0: बरोबर.
1: ही साखर जवळपास 20-1% टक्के टाकावी लागते तर ते

0: बासुंदी जी असते ती तुम्हाला गोडही बासुंदी किंवा तुमच्या आवडीनुसार. पण आता एक मुद्दा सांगते, आजकाल बाजारामध्ये ऍटोमॅटिक खवा मशीन सुद्धा भेटत आहे.
1: बरोबर.
0: तर तुम्ही ते ऍटोमॅटिक खवा मशीन घेतलात तर ह्या मशीन मध्ये काही नाही, फक्त तुम्ही दूध ओतायचं आणि त्यामध्ये गॅस उपलब्ध असते, फक्त गॅस पेटवून द्यायचा आणि इलेक्ट्रिक लाईटच्या सहाय्याने हे मशीन आपोआप फिरतं, तुम्हाला ढवळत बसण्याची आवश्यकता नसते.
1: आणि या पद्धतीने समोर गेलेलं आहे की गं?
2: अगं तेच तर म्हणायला लागले, म्णजे आता त्याच्यामुळे तर प्रशिक्षण गरजेचं आहे का?
1: बरोबर आहे. बरोबर.
2: या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, नाही का मॅडम? आता हे सांगितलं तुम्ही खवा आणि बासुंदी कशा प्रकारे आपण तयार करू शकतो. आता त्यासोबतच आता सगळे जे काही लहान मुलं असतात त्या समध्यांना पनीरची भाजी लई आवडते.
1: आता लग्न कार्यामध्ये समध्या ठिकाणी समारंभामध्ये की नाही पनीरची भाजी सगळ्यांनाच आवडती पाहिजे म्हणते की नाही?
2: होय. तर आता दूध साकळून पनीर बनवण्याची साधी सोपी पद्धत तुम्ही सांगितली तर कसं आहे ते पनीर बी आपल्याला तयार करता येईल?
0: पनीर बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. यासाठी आपण पातेल्यात दूध घेऊन दुधाला आपण पहिल्यांदा तापवतो. तापवल्यानंतर या दुधाचं तापमान 70 ते 72 डिग्री सेल्सिअस पर्यंत आल्यानंतर यामध्ये लिंबाचा रस किंवा 1% सायट्रिक ऍसिडचं द्रावण आपण ओततो. हे द्रावण ओतत असताना या दुधाला आपण ढवळतो. ढवळल्यानंतर ह्या दुधातील जी प्रथिने असतात विशेषतः केसिन प्रथिने असतात ही साकळतात. साकळल्यानंतर हे साकळून एक घट्ट असा गोळा तयार होतो आणि जेव्हा याला पाण्यात आपण गाळून घेतो त्यानंतर हिरवं द्रावण ह्याला आपण व्हे म्हणतो हे वेगळं होतं आणि साकळलेला घटक हा वेगळा होतो. हे साकळलेला घटक कपड्यात घेऊन आपण यावरती वजन ठेवावे लागतं. वजन ठेवल्यानंतर जवळपास 15 ते 20 मिनिटं आपण वजन ठेवून त्याला तसंच ठेवायचं. ठेवल्यानंतर जेव्हा आपण हे कपडा वेगळा करतो तेव्हा तुम्हाला एक घट्ट असा ह्या साकळलेल्या पदार्थांचा घट्ट असं पदार्थ तयार झालेला दिसतो. तो म्हणजे काही नसून पनीर आहे. आणि हेच पनीर आता बाजारामध्ये अनेक ठिकाणी विकले जाते, अनेक भाज्यांमध्ये वापरले जाते, पनीर भुर्जी बनवली जाते, तुम्हाला माहितच आहे असे अनेक पदार्थ हे तयार केले जातात.
2: म्हणजे अशा प्रकारे पनीर आपल्याला तयार करता येऊ शकतो.
1: तर मॅडम आता अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे बघा, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत होय की नव, थंड थंड कुल्फी खा वाटते, आईस्क्रीम खा वाटते होय की नव. तर आता आपली कुल्फी पण दुधापासून बनवली जाते की नाही? मग ती कशी बनवायला पाहिजे बरं? मग
0: दुधापासून कुल्फी बनवणे सुद्धा अगदी सोपं आहे. आपण पहिल्यांदा दुधाला गरम करतो, थोडस त्याला घोटतो म्हणजे ह्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये साखर आणि आपल्याला जे कोणते आवडीचे सुगंधी द्रव्य वगैरे आहेत ते टाकायचे. टाकल्यानंतर त्याला बर्फ्याचा साचा असतो, त्यामध्ये थोडस नमक आणि बर्फ टाकलं जातं. जे आपण घट्ट दूध तयार केलेलं आहे त्यामध्ये साखर टाकून आणि सुगंधी द्रव्य वगैरे टाकून त्याबरोबरच आपण ड्रायफ्रुट्स पण त्याच्यामध्ये टाकू शकतो. हे द्रव त्याच्यामध्ये ओतून ठेवायचं आणि काही 1-2 तासांनी तुम्ही पाहताल तर कुल्फी तयार झालेली.
1: पाहिलं कसे म्हणता म्हणजे घरच्या घरी बी कुल्फी खायला मिळते पाय. आपल्या तर पाहुणे राहुणे आले की आपण करूनच पाहू पाय.
2: अगदी अगदी. बघा मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दुग्धजन्य पदार्थ निर्मितीतून आपल्याला स्वयंरोजगाराची संधी कशी प्राप्त होणार आहे याविषयीची माहिती आपण पाहत आहोत. आणि आतापर्यंत मॅडमने आपल्याला दुधापासून आपण कोणकोणते पदार्थ बनवू शकतो याविषयीची माहिती सांगितली. तर मॅडम आता दह्यापासून नेमके कोणकोणते पदार्थ आपल्याला बनवता येतात की त्याला देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात मागणी आहे, नाही का? तर ते कसे करायचे ते सांगा बरं.
0: दही बनण्यासाठी आपल्याला माहितीच आहे, पातेल्यात दूध घेऊन जवळपास त्या दुधाला उकळवलं जातं सुरुवातीला, नंतर त्याला थंड केलं जातं. आम्ही शास्त्रीय भाषेमध्ये त्याला 82 डिग्री सेल्सिअस पर्यंत 5 मिनिटं तापवावे असे म्हणतो. त्या दुधाला नंतर थंड करून 22 ते 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड करतो. नंतर त्यामध्ये आपली ताजं विरजण जे असतं ते 5.5 किंवा 1% हे विरजण त्यामध्ये टाकून जवळपास 16 ते 18 तास तसेच आपण दुधाला न हलवता ठेवल्यानंतर दूध हे विरजते. विरजल्यानंतर आपल्याला दिसतं की दही तयार झालेली.
1: बरोबर.
0: तर या दह्यापासून आपण श्रीखंड तयार करतो, तसेच लस्सी तयार करतो. श्रीखंड तयार करण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. हे जे काही दही झालेलं असतं मलमल कपडा आपल्या बाजारात मिळतो, मलमल कपड्यामध्ये आपण ही दही बांधून ठेवतो 6 ते 8 तासासाठी.
1: बरोबर.
0: नंतर यामधलं पाणी हे जे काही आहे ते निसरून जातं. केल्यानंतर जे काही घट्ट आपल्याला दही मिळालेली असते पाण्याचा निसरा झाल्यानंतर याला आपण चक्का म्हणतो. तर या चक्क्यामध्ये जवळपास 20% साखर आपण मिक्स

मिक्सरमधून बारीक काढून त्यामध्ये टाकतो. त्याचबरोबर आपल्या आवडीनुसार आपण विलायची, परत वेगवेगळे फ्लेवर, जसं आपल्याला माहिती आहे आम्रखंड, परत मग पिस्ता टाकलेलं, असे अनेक घटक टाकून आपण हे ह्याचा फ्लेवर वाढवू शकतो, फ्लेवर म्हणजे सुगंध वाढवू शकतो. तर हे आणि नंतर मग हे तयार झाल्यानंतर याला आपण फ्रीजमध्ये डब्यामध्ये भरून ठेवून आपण जेव्हा केव्हा आपल्याला आवश्यकता आहे

0: जेव्हा आपल्याला आवश्यकता आहे तेव्हा आपण याचा काढून वापर करू
1: शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड बी मिळायला लागलेत मॅडम.
2: मग तेच तर मॅडम सांगायला, सुगंधी द्रव्य वगैरे टाकून करतात ना नवीन नवीन, होय की नव.
0: हो बरोबर आहे, जसं की आम्रखंड आहे, पिस्ता आहे, परत बदाम आहे.
2: तर मॅडम आता आपण म्हणतो की हे तंत्रज्ञानाचा युग आहे, होय की नव. तर मग या आधुनिक पद्धतीनं दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी मग कोणकोणत्या यंत्राचा वापर करता येतो? बरं,
0: आधुनिक पद्धतीने तयार करण्यासाठी मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे, जसं की खवा मेकिंग मशीन आहे, पनीरची मशीन सुद्धा आहे, श्रीखंड मशीन सुद्धा आपल्या बाजारात उपलब्ध आहे. जेव्हा आपल्याला लघु उद्योग करायचे असतील ग्रामीण स्तरावर, तर या यंत्राचा वापर केला जाऊ शकतो अनेक पदार्थ तयार करण्यासाठी. जेव्हा आपण दुधापासून अनेक पदार्थ तयार करतो तेव्हा दुधाची प्रत माहीत करण्यासाठी आपल्याला लॅक्टोस्कॅन म्हणजे दुधातील जे काही घटक आहेत हे सगळे या लॅक्टोस्कॅन मशीनद्वारे आपल्याला तपासता येतात.
2: बरोबर.
0: त्याचबरोबर पदार्थ तयार केल्यानंतर पॅकिंग करतो, पॅकिंग करण्यासाठी सीलिंग मशीन हे सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. तर हे पॅकिंग करण्यासाठी आपण सीलिंग मशीनचा देखील वापर केला.
2: बरोबर.
1: म्हणजे आपली पॅकेजिंग चांगली असेल तरच ती ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करू शकते.
0: बरोबर,
1: नाही का?
0: बरोबर.
1: बरं, आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मॅडम. प्रत्येक मंडळीला दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा व्यवसाय जर आम्हाला यशस्वी करायचा असेल आणि आजच्या स्पर्धेमध्ये जर आम्हाला टिकायचं असेल, तर त्याच्यासाठी शेवटी जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल की चांगल्या प्रकारे जर तुम्ही तुमचा व्यवसाय तुम्हाला यशस्वी बनवायचं असेल तर त्याच्यासाठी कानमंत्र काय द्या?
0: तर मंडळीनो, मी अगोदर पण सांगितले आणि परत एकदा तुम्हाला सांगते, जेव्हा किंवा तुम्ही दुग्ध व्यवसाय सुरू करताल तर दुग्ध व्यवसायामध्ये जे काही दुग्ध पदार्थ तुम्ही तयार करताल तेव्हा तुम्ही स्वच्छता ही व्यवस्थित राखली पाहिजे. आपल्याकडे एक शब्द आहे क्वालिटी, क्वांटिटी पेक्षा क्वालिटी मेंटेन करणं हे अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं आहे. कारण जेव्हा ग्राहक येतो तर तुमच्याकडची दुग्धजन्य पदार्थ तुम्ही निर्माण केलेले आहेत त्यांची पहिल्यांदा प्रत तपासली जाते ते, आणि नंतर जेव्हा ग्राहकाला खात्री पडते की चांगल्या प्रतीचा पदार्थ आहे तेव्हा तो हा ग्राहक घेतो, खरेदी करतो. तर फक्त पहिल्यांदा प्रत तुम्ही चांगली करून नाही, तर ही प्रत जी काही तुम्ही सुरुवातीला राखलेली आहे ती हीच प्रत तुम्हाला नेहमीसाठी त्या पदार्थाची राखली पाहिजे,
2: असं
0: तरच तुम्ही तुमच्याकडे ग्राहक हा येईल, विश्वास संपादन होईल त्या ग्राहकाचा, तर त्यानंतर तो वारंवार तुमच्याकडे येत जाईल. त्यामुळे तुमचा जो काही व्यवसाय आहे व्यवसायाचा विस्तार पण होऊ शकतो
2: व्यवस्थितपणे.
0: आणि या रीतीने तुम्ही आजच्या आधुनिक युगातील या व्यवसायामध्ये तुम्ही टिकून राहू
2: शकता.
1: बघ राधे, आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मॅडमने लई चांगली अशी माहिती आपल्याला या दुग्धजन्य पदार्थ निर्मितीविषयी दिलेली आहे की याच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या अशा स्वयंरोजगाराची संधी आपल्याला मिळू शकल. जर या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर मॅडमने जो आता कानमंत्र आपल्याला दिला की तुमची पॅकेजिंग चांगली पाहिजे, तुमच्या दुधाची प्रत चांगली पाहिजे आणि जी चव तुम्ही सुरुवातीला ठेवलेली आहे
2: शेवटपर्यंत राहायला पाहिजे,
1: शेवटपर्यंत कायम ठेवली आणि ग्राहकांचा विश्वास जर तुम्ही संपादन केला तर तुम्ही चांगल्या प्रकारे या स्पर्धेमध्ये टिकू शकता.
2: अगदी 100% खराय पाहिजे म्हणता
1: नाही का?
2: होय.
1: बघा मॅडम, आज तर ही तुम्ही लई महत्वाची माहिती आमच्या समजा मंडळीला दिली, पण पुन्हांदा जेव्हा आमच्या पारावर याल त्या वक्त्याला असाच छानसा विषय घेऊन यायचा आणि अशाच प्रकारे आमच्या समजा प्रश्नाचं निरसन करायचं.
0: बरोबर.
1: बघा मॅडम, आज तुम्ही मस्त असा दुग्धजन्य पदार्थ निर्मितीवरच आपल्या मंडळीला माहिती सांगितली, तर आता कसं आमच्या सदाभाऊंनी नेमकाच आमचा दुग्धजन्य निर्मितीचा व्यवसाय सुरू केलेला आहे, लस्सी. त्यांच्याकडे छान अशी लस्सी आहे, आता तुम्ही देखील त्याचा आस्वाद घेऊन बघा आणि त्यांना सांगा त्यांची लस्सी कशी झालेली आहे. चला तर मग मंडळी, आता समदेश जन्म येऊन आपण या छानशा लस्सीचा आस्वाद घेऊ, त्याच्या संग एक झकास कार्यक्रमात गाणं ऐकू.
3: आम्ही कष्टाळू शेतकरी.

0: आणि या गीताबरोबर शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंताबाईनी अर्थातच वैशाली वांगीकर
1: आणि मी शीतल निमजे अर्थात राधाबाईनी
0: आम्ही दोघेही तुमच्या कार्यक्रमातून निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमामध्ये अशीच छानशी माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रोते हो रात्रीचे 8 वाजले आहेत.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस?
1: अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा?
0: कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
0: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
0: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
0: 9637 3549 85
1: 9637 3549 85.
2: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळ्यात होणारा मुतखड्याचा त्रास आणि प्रतिबंधात्मक उपाय. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मूत्रविकार तज्ज्ञ तथा किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर रजनीकांत जोशी. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231.

0: प्लीज हेलो डॉक्टर।
1: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे। हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे। IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे। सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे।

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रोते हो. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीत वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुच्चेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. आणि आता बातम्या विस्तारानं. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला.

0: जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले,
1: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3,00,000 करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट लगेंगे.
0: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
2: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6% % केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. या करवाढीमुळे सोनं आज तोळ्यामागे 9,120 रुपयांनी महाग झालं, तर चांदीचे दर किलोमागे 22,853 रुपयांनी वाढले. त्यामुळे एक तोळा 22 कॅरेटचं सोनं सुमारे 1,62,000 रुपयानं तर 1 किलो चांदी 2,96,000 रुपयानं मिळत होती. करवाढीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढ होईल आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल, असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांच्या सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. राज्यपालांनीही गृह विभागाला विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमान सेवेचा वापर करण्याचे निर्देश देखील सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान 1 दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. इतर राज्यातल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनीही अशाच प्रकारचे उपाय योजले आहेत. एअर इंडियानं काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं कमी करण्याचं ठरवलं आहे. इंधन दरात झालेली वाढ आणि हवाई क्षेत्र बंदी यामुळे हा निर्णय घेतल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95% जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळाले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरहून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11 वाजून

0: माफ करा, 11 पासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणामध्ये नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पुदुच्चेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुदुच्चेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुदुच्चेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्ण राव आणि भाजपाचे एन नमसिवायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुदनेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला तर 22 जणांनी विरोधामध्ये मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. द्रमुकच्या आमदारांनी सभात्याग केला. तामिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. चीनमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अनेक व्यावसायिक तसंच तंत्रज्ञान व्यवस्थापकांचं शिष्टमंडळ चीन दौऱ्यावरती पोहोचलं. ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात इराण युद्ध, व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक बाबींवर चर्चा होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ. काटकसरीसाठी प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातल्या वाहनांच्या संख्येमध्ये घट. पुदुच्चेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज 5व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया अविनाश चौरे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदिक. संत गोरा कुंभार यांचं हे भजन.

अविनाश चौरे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदिक आपण ऐकत होता. संत गोरा कुंभार यांचं भजन. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला सुरेश भट यांचं गीत ऐकूया अपर्णा साठे यांच्या आवाजात.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रमोद खंदारे यांनी गायलेलं डी एल बक्षी यांचं गीत.

विदुषी डॉक्टर एन राजम यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बागेश्री कानडा आपण ऐकत होतात. यानंतर ऐकूया व्हायोलिनवर त्यांनी वाजवलेलं एक भजन.

0: विदुषी डॉक्टर एन राजम यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ पंडित मुकुंद राज देव आणि व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा यांनी केलेली होती. आकाशवाणी ऍट 90 अंतर्गत गुरुवार दिनांक 7 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर इथं निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत आयोजित सूर गौरव संध्या या विशेष मैफिलीचा हा संपादित अंश होता. सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, गुरुवार दिनांक 7 मे रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आकाशवाणी मुंबई केंद्र आयोजित या दृकश्राव्य कार्यक्रमाची संपादित आवृत्ती मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आपण पाहू शकता. उद्या रात्री 10 वाजता विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद आपण घेऊ शकाल. वेळ लक्षात ठेवा, उद्या रात्री 10 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी.
1: मन की बात है जन जन की, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है

0: the country. In IPL cricket, Kolkata Knight Riders have set a target of 193 runs for Royal Challengers Bengaluru and Raipur. In reply, RCB were 71 for 1 in 7.1 overs when reports last came in. Put into bat first, Kolkata Knight Riders posted 192 for 4 in the stipulated 20 overs. Earlier, Royal Challengers Bengaluru won the toss and elected to field after rain and a wet outfield delayed the start of the match. In weightlifting, India's Gyaneshwari Yadav bagged 2 medals, a silver and a bronze at the Asian Senior Championship in Gandhinagar today. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 537° 6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्ग नगरी केंद्र. रात्रीचे ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री. जय हिंद.